पास येतोय मोगऱ्यासारखा, आणि मग जेव्हा जेव्हा दिसायचा मोगरा समोर तेव्हा तेव्हा तुझी आठवण यायची, येत राहायची, तुझा गंध येत राहायचा, आणि वाटायचे तूच आहेस आजूबाजूला, येशील आता इतक्यातच, तुझी वाट पाहणे. पण मग जर मोगरा असेल सोबत तर ते वाट पाहणे कंटाळवाणी वाटायचे नाही, कारण मोगऱ्याचे एक एक फुल सांगत राहायचे तुझ्याबद्दल, आणि सतत वाटत राहायचे की तू आहेस इथे आजूबाजूला कुठेतरी. केस का कापलीस तू, नाही आवडले तुला, पण इतके कमी करायचे, चांगली नाही दिसत मी, चांगली गरज होती का इतके चांगले लांब सडक केस? अरे जरा वय कमी वाटत इतकं, काय वय कमी वाटावं म्हणून तू केस होय, पण मला तुला गरज काय त्याची, आणि कशी दिसतेस ते पाहिलंस का? होय असू दे, होईल सवय हळूहळू, आणि तुला काय फरक पडतो, तू आज भेटशील आणि मग परत 6 महिन्यांनी. अच्छा म्हणजे मी तुला भेटणार नाही म्हणून तू काहीही केलंस तरी चालेल? मी काहीही केलेलं नाही, तुला माहित आहे ना की केस कापणं म्हणजे माझ्या गळ्यावर सुरी, असं मी तुला एकदा म्हटलं होतं. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हाची गोष्ट वेगळी, आणि आत्ता ते जाऊ दे, दुसरं काही बोलणार. वय लपावं म्हणून केस कमी केले ओके, पण वय लपावं असं वाटायला का लागलंय तुला? म्हातारे दिसू नये असं का वाटायला लागले तुला? आणि समजा म्हातारे झालो दिसलो म्हणून जोवर माझ्यात काही फरक नाही तोवर हे सगळं करण्याची गरज का आहे तुला? माझ्यातच काही पडलाय का फरक? मोर म्हातारा झालं म्हणून त्याने पिसारा कापू नये, फुले आहेत बॅगेत, असू देत, द्यावीत तुला, द्यावीत नको, मला धाडस होत नाही बॅग उघडायची. पाऊस बघ किती छान पडतोय, नाही होय मी नवीन छत्री घेतली आहे लाल रंगाची, मला पावसाळी सँडल्स घ्यायचे आहेत रे, 2-3 दुकानं पाहिली पसंतच नाही पडत, ड्रेस घ्यायला हवेत 1-2, आजकाल फारच होते शॉपिंग, मजा येते बघ. तू घेतलीस का नवीन छत्री? फुले बॅगेतच आहे, त्यांना बाहेर काढण्याची मला भीती वाटते. तुझ्या पत्रातून फोनवरच्या बोलण्यातून माझ्याबद्दलची काळजी सतत जाणवत आहे. चल मी तुला काळजी तरी देऊ, तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितले आहे. काल ग्रेस आले मुंबई, त्यांनी फोन केला, मी कुठेतरी बाहेर, घरी परतल्यावर त्यांना फोन केला तर ते म्हणाले, देवा आहात कुठे, तुमची काळजी वाटते आम्हाला. अनिल कुसुरकर जो गल्फमध्ये असतो, सतत असतो माझ्या बरोबर मुंबईत असताना, आणि गल्फमध्ये परत गेल्यावर रात्री अपरात्री सतत फोनवर बोलत राहतो माझ्याशी. मी एकदा म्हणालो, इतके फोन करतोस आणि गप्पा मारतोस, फोनचे बिल भरावे लागत नाही का रे? तर म्हणाला, मी तिथल्या सुलतानाचा जावई आहे, 2 दिवसापूर्वी त्याचा परत फोन आला. पहिलं वाक्य, कसा आहेस तू, काळजी वाटते. कोल्हापूरहून धाकट्या बहिणीचे पत्र आले आहे, तिने आईला लिहिले आहे की मला नानाची काळजी वाटते, सर्वजण माझी काळजी का करतायत, काळजी करण्यासारखे काही घडले आहे का माझ्या, की घडणार आहे काही काय, आणि त्याची चाहूल लागली आहे सर्वांना आधीच, काय घडणार आहे, अशी सर्वांनाच एकदम माझी काळजी लागायचा हा ऋतू अचानक कसा सुरू झालाय? मी बरा आहे तू, पण मी बरा नाही असे तू म्हणतोस म्हणजे काय? मी खरेच बरा नाही का? मी नाहीच, माझा टेलिफोन नंबर अस्तित्वात नाही असेही तुला ऑपरेटरने सांगितले ना? माझ्या अस्तित्वाबद्दल तर त्याला काही सांगायचे नव्हते ना, त्याला काही समजले आहे का की माझ्या टेलिफोनला धोका आहे? कोणीतरी खेळ खेळत आहे, मला समजत नाही, जात आहे, मी बरा दिसतो पण तुला तसा दिसत नाही, म्हणजे मी बरा नाही, आता हा खेळ थांबायला हवा, कदाचित तो थांबेलही. आता घर रंगवून घेतले आहे, नवीन कपडे घेऊन काही फरक पडेल का?

मला इतर सर्वजण बोलतानाही तुझ्याशीच बोलल्यासारखे वाटते. माझी पत्रे मला वेळेवर मिळत आहेत, यावे वाटणारे सगळे फोन येत आहेत, मला नीट ऐकू येते, मला नीट वाचता येते, लिहिता मात्र येत नाही. पण हे तसे काही फारसे काळजीचे कारण नाही. कोणाला तरी विश्वासात घेऊन मला माझ्या काळजीचे खरे कारण विचारून घ्यायचे आहे. कोणाला विचारू? माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे. तू येतोस आणि मग मनाप्रमाणे घडत जातात एक एक गोष्टी. चांदण्यांचे अख्खे आकाश बांधून आणलेले असतेस तू पाठीवरून. मी उंजळ पुढे करते फक्त आणि मग एक एक चांदणी हळूवार उतरत जाते माझ्या तळहातावर आणि दुसऱ्या मनावरून फिरत राहते एक हळवेसे मोरपीस. तू अंगणात येतोस, वर पाहतोस आणि मग कोरड्या आभाळातही दाटून येते ढगांची मैफिल आणि झरू लागतात पावसांचे झंकार आत अंतर्मनात. तू येतोस, झाडांच्या कानात गुंगुळतोस तुझी एखादी कविता आणि मग झाडा झाडावर उतरत जाते नव्या वसंताची बहार. तू येतोस आणि मग सगळेच येतात, हवे तेव्हा चांदणे घेता येते घरात, हवा तसा समुद्र आणता येतो. तू येतोस तेव्हा दिवे जात नाही, एक समान लई फिरत राहतात पंखे, फोन मधून झंकारत राहतात कोकिळेचे आलाप. तू येतोस तेव्हा अपसुकच येतात जुन्या कवितांच्या ओळी ओठावर, रात्रभर जळत राहतो नंदा देव, फोटोला घातलेले हार कसे आत्ताच घातल्यासारखे ताजे राहतात, केसात मारलेली वेणी रात्रभर करत राहते सुगंध पेरणी. तू येतोस तेव्हा सुगीचा हंगाम सुरू झालेला असतो. तू येतोस तेव्हा फक्त तुझा ऋतू असतो, एखाद्या करणी केलेल्या माणसासारखे सगळे वागत असतात तुझ्या आधून टाकतो सगळ्यांना तुला उभत असते ती कला. तू येतोस तेव्हा तू आलेला आहेस हे कोणाला वेगळे सांगावे लागत नाही, सगळे अपसुकच घडत जाते तेव्हा. तू येतोस तेव्हा तुझे येणे हीच एकमेव एक गोष्ट असते. तुझे येणे ही जितकी अशक्यप्राय गोष्ट असते ना तितकेच तुझे जाणे मात्र असते अटळ. किंबहुना येतानाच तुझ्या परतण्याचे संकेत सोबत घेऊन आलेला असतो. तू जातोस आणि मग सगळ्या वस्तूंवर तू जातोस आणि मग सगळ्या वस्तूंवर एक उदासाची पाऊसावली पसरत जाते. माझ्यासाठी तुझे जाणे आणि मग परतून येणे या दोघांमध्ये एक प्रचंड मोठा वणवा पसरत जातो आणि त्यामध्ये तुझ्या येण्याने पुलकित झालेली एक एक वस्तू जळत जाते. तू जाणार असतोस, परत येण्याचे सगळे संकेतही तू पाळणार असतोस, पण तोवर शिळा घेऊन राहावे लागते मला तुझ्या येण्याने परत शापमुक्त होईपर्यंत. म्हणजे असे की रामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार आणि राम तिथून निघताच परत तिचे शिळेमध्ये रूपांतर. मग परत रामाच्या येण्याची वाट आणि मग परत तिचा उद्धार. तू यावेस आणि मग परत जाऊच नयेस किंवा यावेस आणि घेऊन जावे इथल्या सगळ्या वस्तूंना असे वाटते. म्हणजे त्यासोबत मीही गोळा केली जाईल तुझ्यासोबत. तू जातोस हे मान्य, तुझे जाणे आवश्यक हेही मान्य, तरीही तुझे जाणे मात्र अमान्य. काहीतरी गळून जाते आहे. तुझा फोन आला सकाळी तेव्हा मी आत होतो, तुझा आवाज ऐकता आला असे मला वाटते पहिल्यांदा झाले. काल तुझ्याशी बोलतानाही फोन परत परत कटकट होत गेला, सलग असे बोलताच आले नाही आपल्याला. हेही तसे पहिल्यांदाच झाले. मग मी ऑफिसमधून फोन केला, तू म्हणालीस मी बिझी आहे. मग मी परत फोन केला थोड्या वेळाने, तू परत बिझी. मग दिवसभर मी थोड्या थोड्या वेळाने फोन करत राहिलो आणि तू परत परत बिझी असल्याचे समजत गेले. ही तसे पहिल्यांदा.

नाही तरी फोन करत जा मला सतत, कारण मला फोन करणे जमत नाही असे तू सतत म्हणत आलीस आणि मग बोलणे टाळतही आलीस का? असो, मला अजूनही तुझे सगळे खरे वाटते, यात दोष तुझा नाही. तू म्हणतेस मला आठवण येते खूप, मी ते खरे मानतो. तू म्हणतेस मी तुझ्या फोनसाठी थांबून असते, मी ते खरे मानतो. तू म्हणतेस सतत तुझा आवाज ऐकू असं वाटतो मला, मी तेही खरे मानतो. हे सगळे तुझे तुझ्या स्टाईलचे वागणे आहे, मात्र मला आजही खरे मानता येत नाही आणि विश्वासही बसत नाही माझा यावर. तुझ्या सवडीनुसार मी तुला आवडायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुझ्या आठवत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला दिसत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला फोन करत राहायचे आणि तुझ्या सवडीनुसार तू माझ्याशी बोलत राहायचे, हे माझे प्रार्थना. वेळात वेळ काढून तुला फोन करायचा, कसलीही पर्वा न करता तू आवाज देताच तुझ्या दिशेने धावायचे. तासन तास तू सांगशील त्या ठिकाणी वाट पाहत राहायची. तुला वेळ झाला यायला तर समजून काढायची, गाडी उशिरा मिळाली असेल, रिक्षावाला यायला तयार नसेल, निघतानाच कोणाचा तरी फोन आला असेल, मुलाचा एक सॉक सापडला नसेल आणि आयत्या वेळेला तो शोधावा लागला असेल, आयत्या वेळी गॅसचे सिलेंडर संपले असेल आणि दुसरे लावता लावता वेळ गेला असेल, इस्त्री करायला घेतली असेल, साहेबांच्या कपड्यांना वीज गेली असेल नेमकी आणि पारा चढला असेल साहेबांचा तू बाहेर निघताना, किंवा दरवाजा ओढून घेतला असेल तू आणि चावी आतच राहून लॉक झाला असेल दरवाजा बाहेर. हे नाही तर ते नाही तर हे मी समजत राहायचे, समजावत राहायचे. हे माझे तुझे प्राप्त, हे माझ्याकडून चालत राहत सतत, कारण याचा संबंध थेट माझ्या असण्याशी येतो. हेच लागते परत परत बोटाला, एकदा लागले की दुःखे खूप, मग त्यावरच बसते परत ठोकर आणि कळ जाते मेंदू, मग परत परत बसत राहते ठोकर आणि वेदना जाणवत नाहीत काही, ठिपकत राहते रक्त पण दुखत नाही आज, बोट आंधळे होते आणि जखमही. हेच लागणे हेच होते मग त्या बोटाचे प्राक्तन आणि रक्त वाहूनही न दुखवणाऱ्या जखमांचे व्रण उठत राहतात शरीरभर. जणू काही आपण ठेच लागल्यासाठीच जन्माला आलो आहोत, इथपर्यंत विचार करायला तयार होतो आपण. आणि एकदा का हा विचार मनाला वाटला की मग पुढचे सगळे सोपे असते. ठेचा लागत जातात, जखमा होत जातात, ठिपकत राहते रक्त आणि हळूहळू आपणही ठिपकत राहतो आपल्या. माझे तसे झाले आहे, काहीतरी बोलून जाते आहे आपल्यातून हे जाणवते. ठिबकणारा तांबडा उघड स्पष्ट दिसतो डोळ्यांना, आपण दुखत नाही काही काही.

व्हॉटेव्हर या सोळण्यावर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर लिखित ललित लेखसंग्रह सावी. पुढील भागातही आपण सावी ललित लेखसंग्रह ऐकणार आहोत. घेऊया विश्रांती आणि भेटूया पुन्हा नवीन भागात पुढील प्रकरणामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM वरून रेडिओ आरजी.

अशा भागामध्ये आपण ललित लेखसंग्रह सावी ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा ललित लेखसंग्रह ऐकत आहोत. आजोबांचे डोळे गायीसारखे दिसतात. मी आत गेलो पाणी प्यायला की आणखी कशाला तरी बाहेर आलो तर अभ्यास झाल्यानंतर हा खुर्चीत शांत बसलेला डोळे छताकडे आणि कसल्या तरी गोड विचारात असल्यासारखा टी व्ही चालू होता पण ते त्याला जाणवत नसावे कारण त्याच्या आवडीचा कार्यक्रम सुरू होता आणि तरीही तो छताकडे पाहत होता. मी त्याला हाक मारली, अमू. तो एकदम भानावर आला, माझ्याकडे पाहिले आणि मग परत त्याच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता. अमू, काय चाललंय एवढा विचार? वाढदिवसाबद्दल का? गणपती उत्सवाबद्दल का? राजेश बद्दल, त्याचा धाकटा भाऊ महाफोडकर. मग त्याने समोरच्या फोटोकडे बोट दाखवले. समोर तीन फोटो होते, एक कलावती आईचा, दुसरा सिद्धरूढ महाराजांचा आणि तिसरा माझ्या बाबांचा जे आता आमच्यामध्ये नाही. अच्छा, आईबद्दल बेळगावला जाण्याबद्दल विचार सुरू आहे स्वारीचा. नाही हो आजोबा, आजोबा होय ते आले होते आत्ता इथे. आजोबा इथे? हो. काय? हो काय म्हणाले तुला? खेळत होते माझ्या बरोबर, मी पुढे पळत होतो आणि ते मागे धावत होते माझ्या. काय? हो पप्पा. मग पुढे काय झाले? पुढे काय होणार, तुम्ही आल्यावर ते गेले. तो उठला, हात जाऊन हात धुवून आला आणि मग शांतपणे टी व्ही बघून झोपून गेला. मला मात्र झोप आलीच नाही रात्रभर. मागेही एकदा असेच झाले होते. सकाळी उठल्याबरोबर म्हणाला, पप्पा आजोबा आले होते का रात्री? त्यांच्याशी खूप तुम्ही जोरा जोरात बोलत होतात. मी ऐकत होतो सगळे. तुम्ही बोलत होतो आम्ही? तर म्हणाला, आठवत नाही. हे काय चालले आहे त्याचे? माझ्या बाबांना त्याने पाहिलेले नाही प्रत्यक्षात. त्याच्या जन्मापूर्वीचं किमान 2 वर्ष आधीच ते निघून गेले आहेत. त्यांचा एकमेव फोटो आहे आमच्या घरात, तोही फोटोग्राफरने काढलेला नाही, तर त्यांच्या एका जुन्या फोटोवरून माझ्या एका आर्टिस्ट मित्राने तयार केलेला आहे, तोही अर्धा. पण आमूच्या एकंदरीत बोलण्यावरून असे वाटत होते की ते प्रत्यक्ष आले आहेत समोर त्याच्या आणि तो खेळतो बोलतो आहे त्यांच्याशी. कसे शक्य आहे हे? ते गेल्यावर कधीही माझ्या किंवा दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात आलेले नाहीत हे त्यालाच का दिसत असावेत? मागे एकदा श्राद्धासाठी कावळ्याला पान ठेवतानाही तो असेच काही म्हणाला होता. आजोबा असे कसे असतील कावळ्यासारखे? आजोबांचे डोळे गायीसारखे दिसतात. मला आपण गायीला पान देऊया. शाळेत गेलो त्याच्या तर त्याच्या शिक्षिका म्हणाल्या, कधी कधी तो कसल्या तरी विचारात असल्यासारखा बसून राहतो. बऱ्याच वेळा त्याच्या लक्षातही येत नाही आपण शाळेत आहोत ते. आणि सर्व गोष्टींची मला काळजी वाटते, नेमके काय सुरू असेल याच्या मनात, काय येत असतील बाबा याच्या समोर. सतत माझ्याशी खेळण्याची त्यांची इच्छा बाकी राहिली असेल का लहानपणी? इच्छा राहिली कोणती तरी मागे तर खरेच का असे होत असावे की आमूचा फक्त भ्रम असेल हा? भ्रम म्हणावे तर सगळ्या गोष्टी नीट कशा आठवतात त्याला? मला काही समजेत असे झाले आहे. मी आठवणीने पाहतो बाबांच्या फोटोकडे. त्यांचे डोळे मला आता गायीसारखे वाटायला लागले आहेत. रोज संध्याकाळी घरी गेल्यावर माझ्या लहानग्या बरोबर खेळायचे ठरवले आहे. कोणती तरी इच्छा अपुरी राहिली असावी की मग परत खाली यावे लागते. होय ना? मुलगी अर्धवट जागी असेल. सुनसान काळी रात्र, प्लॅटफॉर्म नंबर 1, धुवाधार कोसळणारा पाऊस आणि तो डोळ्यावर झोप, शेवटची गाडी निघून गेल्यावरची नीरव शांतता, हळूहळू रिकामा होत जाणारा प्लॅटफॉर्म, पोटाशी पाय दुमदुम झोपलेले आणि पावसाची झळ सहन करणारे आदिवासी लोक, बाकाखाली रात केडींची किरकिर, पोलिसांच्या पाठीची शेवटची फेरी आणि स्टेशन मास्तरांच्या केडींमध्ये टेबलावर डोके ठेवून झोपलेला स्टेशन मास्तर. आता खाली जायला गाडी, सकाळी 4:36. त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरच्या घड्याळात 2 ठोके ठण ठण, त्याच्या डोक्यातही ठोके ठण ठण ठण, 1 2 3 अनेक. आई वाट पाहत असेल
दोन दिवसांपासून तिची तब्येतही बरी नव्हती. ताप होता अंगात. तरीही बसली असेल वाट पाहत उपाशी. एरवी कधी येतात ते वेळेवरती. आज यायचे आणि आज तर पगाराचा दिवस म्हणून बायको झोपून गेली असेल. सोनीवरचा पिक्चर बघून मुलगी अर्धवट जागी असेल. बाहुली आणायला सांगितली होती आपण पप्पांना, कदाचित त्यामुळेच वेळ झाला असेल असे म्हणून सतत दाराकडे पाहत असेल. त्याला बाहुली आठवली, मुलगी साठवली. सकाळी निघताना तिला बाहुली आणण्याचे त्याने कबूल केले होते. पगार झाला, बाहुली घेतली, मित्र भेटले, घोडघोट घेतली, कशी बशी शेवटची गाडी पकडली. डोळे उघडले तर नेहमीचे स्टेशन सोडून गाडी चार स्टेशन पुढे आलेली आणि शेवटची गाडी निघून गेलेली. त्याने हात हातला बॅगेत. बाहुली डोक्यात खोक्यात शांतपणे पडली होती. पिंगट कुरळे केस, इवलेसे लाल चुटूक ओठ आणि उघड मीठ करणारे डोळे. तो धावत आला हायवेवर. एखादा ट्रक मिळेल खाली जायला. उभा राहिला बॅग छातीला धरून कोसळणाऱ्या पावसात. जाणारे हजार ट्रक्स दिसत होते. त्याच्या गावाच्या दिशेने दिसत नव्हता कोणालाच त्याचा पत्ता. दिसत नव्हता कोणालाच त्याचा हात. नव्हे तो उभा आहे हे मुळे कोणाच्याही खिसगणतीत नव्हते. त्याने जरा हात झटकून वादळात पाहण्याचा प्रयत्न केला. काटे पाण्यात तरंगत होते. ती नाडी बहुधा थंड पडली असावी. डोके सुन्न झाले होते त्याचे. भिजला होता तो पूर्ण अंगावरल्या कपड्यानिशी. डोळे मिटत होते आपोआप झापड आल्यासारखे. कोणीतरी ढकलल्यासारखा तो स्टेशनवर परत आला. स्टेशनवर आता फक्त रात किड्यांचा आवाज आणि पावसाची झड. पाय पोटाशी घेऊन झोपलेले गारटलेले आदिवासी, बाकाखाली झोपलेले कुत्रे आणि त्याच्या केबिनमध्ये पेंगणारा हाडकुळा स्टेशन मास्तर. त्याने बॅग घेतली घट्ट उराला कवळ कवळ कवळून पाय घेतले दुमडून आणि झोपून दिले बाकावर स्वतःला. बाका खालचे कुत्रे जरा हल्ले परत झोपले. तोही पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडले. तो झोपलेला बाप कोणीतरी रोडाच्या मध्यभागी नेऊन ठेवलेला आणि बाहुलीचा उजवा हात त्याच्या ओल्या केसांतून हळूवार फिरत असलेला. आता आपल्या सर्वांची वावा किंवा आई जाण्याची वय झालेली आहे. तो तसा कधीही विक्षिप्त वाटला नाही मला. जरा विचित्र वाटायचा पण त्याचे तसे कधी फारसे वाटलेच नाही मला. नव्हे तर इतर कोणालाही. मैत्रिणीच्या मुलांचा पहिल्या वाढदिवसाला गेलो होतो त्याच्याबरोबर. तिने आपले एक वर्षाचे गोंडस मूल दिले त्याच्या हातात आणि म्हणाली, हा तुझा मामा बरं का? त्या बाळाचे गालगुच्छे घेत हा त्याला म्हणाला, तुझ्या आईनं आम्हाला मामा बनवले. लग्नाआधी लाईन मारायचो आम्ही तुझ्या आईवर. आम्हाला हसावे की काय करावे कळेना. कविता लिहायचा तो, दारू इतक्या खूप. मराठी साहित्याविषयी पोटतिडकीने बोलायचा. या वयात बियर पिणे म्हणजे कॉलेजच्या पोरांनी बाटलीने दूध पिण्यासारखे आहे असे म्हणायचा. तीन वाक्यानंतर एखादा तरी शब्द दारूबद्दल असायलाच हवा. म्हणजे समोरचा न पिणाराही जरा वेळाने बारचा रस्ता विचारायला लागतो असा अनुभव आहे. ते छाती टोकपणे सांगायचा, तुफान दारू प्यायचा आणि पाजायचा. पगाराच्या पहिल्या आठवड्यात सिगारेटची पाकिटे आणि मग नंतरच्या आठवड्यात त्याच पाकिटात बिड्या आणि त्याचे सरळ सोपे गणित होते. कोणत्या टॉकीजात कोणता पिक्चर लावलाय हे तर त्याला माहिती असायचेच, पण कोणत्या पिक्चरमध्ये किती वाजून किती मिनिटांनी तो शॉट आहे याची इत्यंभूत माहिती त्याला असायची. आणि मग कोणत्या पिक्चर मध्यांतरानंतर बघायचा आणि कोणत्या मध्यांतरानंतर सोडायचा हे विचारण्यासाठी ऑफिसची पोरे त्याला धरून बसायची. फक्त तसले शॉट दाखवणारे व्हिडिओ सेंटर त्यांनी शोधून काढले होते आणि एक एक करून ऑफिसच्या सगळ्यांना त्याची चव दाखवून आणली होती. कोणत्याही नव्या गावात गेलो तर त्या गावातले सिनेमांचे थिएटर आणि ती जागा आपल्याला माहिती पाहिजे असे त्याचे ठाम मत होते. खानविलकरचे वडील वारले म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्यासोबत. आता खानविलकर अडकले आणि मुख्य म्हणजे त्याच्या आईकडे काय बोलायचे याचा विचार करत आम्ही आत गेलो. खानविलकर समोरच बसला होता. हा गेला त्याच्याजवळ आणि म्हणाला, त्याचं काय आहे खानविलकर? आता आपल्या सर्वांची वय झालेली आहेत बाबा आणि आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आणि ते गेले. उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार काय? करत असताना त्याने असा चेहरा केला होता की त्याही परिस्थितीमध्ये खानविलकरला
हसू आवरेना कठीण झाले होते. नंतर म्हणाला, ते जाऊ दे, आता तू काही सिगारेट ओढणार नाहीस. आधी ते होते म्हणून धाकाने ओढत नव्हतास, आता ते नाहीत म्हणून दुःखाने ओढणार नाहीस. काय पण आम्ही ओढली तर चालेल ना, आमचे चेहरे पाण्यासारखे. निघताना म्हणाला, चा आईला, आमचा बाप आधीच गेला लहानपणी, ते बरे झाले. चला आता जरा निवांत बसूया. काल तो गेला कारणे अनेक, खूप कविता खूप दारू. रात्री आंघोळीचे पाणी काढता काढता आई म्हणाली, आमू एवढी असेल का रे त्याची मोठी मुलगी. मी जरा थबकलोच. का कोण जाणे, त्याचे ते वाक्य आठवून गेले. आता आपल्या सर्वांची वय झालेली आहे, आपले बाबा किंवा आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आहोत आणि ते गेले. उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार. काय तर मग घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, एकत्र राहा. आचार्य 90 FM ऑन रेडिओ, RJ वैभव.

पुन्हा ललित लेख संग्रह सावी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. काचेवर अंधुक्षी थरथर सुरू आहे. माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात. पाऊस असा वेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. मी धावत येतोय अंगणात. समोर निळे भोर आकाश आणि असंख्य चांदण्या. शेवटच्या गाडीतल्या म्हातारा मॅनेजर घेऊन स्टेशनकडून गावात जाणारा जोखिमीचा टांगा. समोरच्या कंपाऊंड मधून येणारा मर्क्युरी दिव्याचा उदास पिवळट वास. अंगावर पाण्याचे कळत नकळतचे थेंब पडत आहेत. मी ओंजळ करतो पुढे. एक थेंब घट्ट बसलाय चिकटून हाताला. चमकता मोती माती मऊ लागते आहे खाली. पायांनाही जाणवते आहे ओल. माती भिजल्याचा वास पाऊस अशा अवेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. डोक्यावर पडतो आहे एक एक थेंब. घरंगळत जातो आहे खोल खाली केसांतून आत मुळापर्यंत. पाने स्तब्ध आहे. सावध ऐकत आहेत पावसाचे असे अवेळी उतरून येणे खाली. पक्ष्यांना जाग नाही. किती वाजले असावेत आता काही अंदाज लागत नाही. मी वर येतो परत. हॉलमध्ये ओळीने झोपलेत सर्व. आई मुले बायको त्यांच्याही स्वप्नांना येत असेल का ओल्या मातीचा वास. माझे अंथरूण कुठे आहे. मी बेडरूम मध्ये येतोय. थंड वाटते आहे आत. बंद आहे पंखा. मी खिडकी ओढून घेतो हळूच. सळसळतोय पडद्यांचा पदर. थरथरताहेत तावदाने. माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात पाऊस. अशा अवेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. मला जाणवते की ही थरथर. मला जाणवते का हे भिजल्या मातीचे स्पर्श. मलाच फक्त मलाच ऐकू येतो आहे का भिजल्या मातीचा वास. जोखमीचा टांगा परत चाललाय स्टेशनच्या दिशेने. जोखमीने रेनकोट घातलाय स्वतः. घोडा भिजतोय पावसात. रस्त्यावर तुफान साचले पाणी. पहाड गाडीची वेळ झालीये. घोडा बेभान झालाय. भिजल्या मातीचा वास निथळतो आहे त्याच्या कातडीवरून. माझी बॅग मी फाटकाजवळ आणून ठेवली आहे. मी छत्री घ्यायला विसरलेलो नाही. इथूनच जवळच आहे स्टेशन. जोखमीच्या टांग्याचा आवाज जवळजवळ येतोय. भिजलेला घोडा मध्ये मध्ये झटकतो आहे मान. अंगावर पाण्याचे कळत नकळत थेंब पडत आहेत. माझ्या भिजलेल्या मातीचा वास भिंतो आहे. पाण्यातून वर धावत सुटतो आहे. मी एकाच दमात पार करतो आहे मी रेल्वेचे रूळ. पहिल्या पहाड गाडीला करतो आहे सलामी. तिच्या चाकांची थरथरत उतरत जाते आहे माझ्या आत. तिच्या पिवळशार प्रकाशात दिसतात मला असंख्य तुषार. पावसाचे लालभड आवाज मिसळून जातो आहे माझा तिच्या स्वतःच्या लई. माती भिजलेला वास सार्वभौम. पावसात भिजत तसाच उभा असलेला जोखमीचा घोडा. जोखमीच्या मानेतून रक्ताची ओघळ आणि माझ्या सर्वांगावर हळूहळू पसरत जाणारी पहाट जांभळी लागली. शेवटची गाडी निघूनही गेल्यावरही तो बराच वेळ उभा राहिला स्टेशनात. खिशातली एकमेव सिगारेट त्याने बाहेर काढली आणि माचीस नाही म्हणून परत ठेवून दिली. रेल्वे लाईनच्या कडेने पसरलेल्या झोपडपट्टीच्या बाजूने तो चालत राहिला. एकदम काहीतरी आठवावे महत्वाचे तसे त्याने परत एकदा सिगारेट काढली आणि परत ठेवून दिली खिशात. उतरी आज भुंकली नाही. अंगाची जरा चाळवा चाळव करून परत पडून राहिली. कोणाची तरी वाट पाहून थकून गेल्यासारखी. फाटक ओलांडून तो बाहेर आला. चालत राहिला. अर्ध्या वाटतच त्याला पावसाने गाठले. झाडीत दबा धरून बसल्याप्रमाणे एकदमच आला तो अंगावर. त्याच्या मस्तकाहून झिंझिण्या उठल्या क्षणभर आणि इतक्या वेळ भिजून राहिलेले रक्ताचे ओघळ वाहू लागले गालावरून खाली. मगाशी स्टेशनकडे जाताना अडखळून पडला होता तो रेल्वे लाईनवर आणि खूप पडली होती बनी मोठी कपाळावर. आठवले तुला त्याला आता बराच वेळ झाला होता. एवढा वेळ विसरूनही गेला होता तो. पावसाने आठवण करून दिली जखमेची. पाऊस असाच असतो. जुन्या जखमांच्या खपल्या ओरबडून काढणारा झिंझिण्या आणणारा. त्याने आधी डावा आणि मग उजवा हात घट्ट धरला जखमेवर दाबून. मग दोन्हीही हात केले बाजूला. चालत राहिला तो सरळ. आपले घर त्याच दिशेला असावे असे समजून. ही शेवटची. यानंतर आता थांबायचे नाही असे म्हणून तो
तो सगळ्या गाड्या जाईपर्यंत थांबला होता स्टेशन. घरात जाण्यापूर्वी सिगारेट ओढावी त्याला वाटले, पण माचिस नव्हती जवळ. माचिस घरात होती आणि सिगारेट त्याच्या खिशात होती. तो बराच वेळ विचार करत थांबला. फक्त माचिस आणण्यासाठी घरात जाणे त्याला पटत नव्हते, घरात जाण्यासाठी दुसरे काही कारण त्याला आता सुचत नव्हते. तरीही तो तसाच आला. वर दरवाजा बंद होता. बाहेरून मोठे कुलूप लटकत होते बाहेरच्या पितळी कडीला. आपण चुकून दुसऱ्याच्या घरापाशी आलो नाही ना, ती घरच बदलली आहे या लोकांनी आपण बाहेर असताना. तो शांतपणे बसून राहिला जुन्याच्या पायरीवर. सिगारेट निदान पाहावी तरी एकदा म्हणून त्याने हात घातला खिशात, तर जाव्यांचा जोडा लागला हाताला आणि मग एकदम त्याला फ्रेश वाटायला लागले. त्याने अंगणात एक फेरी मारली, शिळे घालून पाहिली, कपाळावरची जखम परत परत दाबून पाहिली. आता ती बरी झाली आहे त्याला वाटले. त्याने भिजलेली सिगरेट जपून बाहेर काढली, तशीच हातात धरली, वर आला. घड्याळ्यात कितीचे तरी ठोके पडले. त्याने चमकून पाहिले. त्याला आवरायला हवे पटकन असे म्हणून तो कामाला लागला. आज पहिली गाडी यायच्या आतच जाऊन उभे राहायला हवे स्टेशनात, त्याने विचार केला. त्याला घर जरा अनोळखीच वाटले. आज त्याच्या गैरहजेरीत आपल्या जागा बदलल्या असाव्यात असेही वाटत राहिले त्याला. त्याने गॅस ऑन केला, माचिस सापडत नव्हते. तो तसाच बाथरूम मध्ये घुसला. बाहेर आला तर कसला तरी वास पसरून राहिलेला घरभर. तो किचन मध्ये आला. आपण वेळेच आहोत, माचिस नाही म्हणून थांबून राहिलो. समोरच लायटर होता पडलेला. गॅसचा त्याने लायटर दाबला. कसला तरी भडका उडाला. त्याला थोडे उद्धार वाटले. मोठा उजेड दिसला समोर आणि मग एकदम अडथळा. जाग आली तेव्हा त्याच्या सर्वांगावर पांढऱ्या पट्ट्या होत्या. हॉस्पिटलमध्ये वास पसरून राहिला होता सर्व. त्याच्या आजूबाजूलाच हिरवे पडदे लागले होते. बाहेर कोणीतरी खुजबुजत होते. हल्ली उठतात रात्री अपरात्री आणि स्टेशनकडे जातात. त्या दिवशी दिवसभर आमच्या सोबत होते. चावीही आमच्याकडेच होती घराची. रात्री कधीतरी सटकले. शेजारचे गावी जाताना नेमके यांच्याकडे चावी घेऊन गेले होते. त्यांचा मुलगा येईल म्हणून आपले घर समजून ते त्यांच्याच घरात शिरले आणि सिगारेट ओढायला म्हणून माचिस काडी ओढली आणि एकदम भडका उडाला. बहुतेक शेजारचे बाहेर जाताना गॅस नीड बंद करायला विसरले असणार. त्याला वाटले आपल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून स्टेशनकडे घेऊन जात आहेत. जरा पाय उचला. त्याने आजूबाजूच्यांना फटकारले. शेवटची गाडी यायच्या आत पोहोचायला हवे स्टेशनात. रेल्वेच्या अख्ख्या डब्यात बर्फ भरून ठेवला आहे आणि निजवले आहे आपल्याला एकटेच त्या थंड डब्यात, असे त्याला वाटायला लागले. त्याच्या डोळ्यासमोर झापड यायला लागली आणि हळूहळू त्याला हलके, अजून हलके वाटायला लागले. फकीर, हिरवी कपनी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ तकतकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षापात्र रिकामे असा एक फकीर. रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात. पहाट व्हायला अजून वेळ असतो. पहिली गाडी यायला अजून अवधी असतो. आणि स्टेशनकडच्या पुढच्या बाजूला स्मशानातून ताज्या चितेची राख अंगाला लावून तो येऊ लागतो हळूहळू त्याच्या घराच्या दिशेने. चालताना त्याच्या पायाचा आवाज होत नाही. हातातल्या चिमट्यांची किंकिंग मात्र धुसर पसरत असते. त्याच्याबरोबर खांद्याला लटकलेला कंदील जळत असतो मंद त्याच्या सारखाच. त्याच्या उजेडात त्याची सावली होत असते. मागे पुढे अनवाणीच असतात त्याचे पाय. जोळी गच्च असते भरलेली. केस बांधवलेले असतात घट्ट वर. स्पष्ट दिसत असतात कपाळावरचे तिहेरी शुभ्र पट्टे. तो तसा जवळजवळ येतो. घराच्या अंगणातली झाडे सरकून स्तब्ध होतात. कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटी सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. याच वळणावर याच वाटेवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य नाईट FM, युअर ऑन रेडिओ. ललित लेख संग्रह 6.

विश्रांतीनंतर पुन्हा कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटे सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. पहाटेपूर्वीच उमलण्यासाठी तयार असलेले कळ्यांचे घोस हळूहळू थांबवून धरतात. त्यांचे श्वास वरच्या पानातून झिरपत झिरपत आलेला पाण्याचा थेंब थांबून राहतो मध्येच, किंवा सावकाश उतरतो तळाच्या मातीत आवाज न करता. इतका वेळ शुभ्र प्रकाशणारा चंद्र लगबगीने जातो ढगांच्या आड. तो येतो, एक अखंड फेरी मारतो, घराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भिक्षापात्र उंचावतो, बसतो ध्यान मुद्रेस मध्ये स्थिर, झोळीतले मोठभर तांदूळ उडवतो सभोवार, हातातला चिमटा दाबून धरतो मातीत, डोळे मिटतो घट्ट, पुटपुटतो काही अस्पष्ट, तो उठतो, आपली पायघोळ कफनी सावरत जवळ येतो त्याच्या, चिमुडभर राख लावतो कपाळाला, हातातल्या चिमट्याने स्पर्श करतो त्याच्या छातीला, मोकळे भिक्षापात्र धरतो समोर, पाहतो डोळ्यात डोळे घालून खोल, उरवाळतो दाढी, हलकेच टाकतो कसली तरी ताजर अंगावर, उग्र दर्प असलेली वळतो मागे, पुढे जातो जरा, परत थांबतो, पाहतो वळून मग निघून जातो वेगाने. फाटक बंद केल्याचा मोठा आवाज होतो, चिमट्याचा आवाज होतो शिन शिन, कंदील लहान लहान होतो युवल्याच्या ठिपक्यासारखा. चंद्र बाहेर पडतो ढगातून हळूच, सोडतो आपला ताबा, रात्रीला अधीन करतो सूर्याकडे, बडून उठतात, सर्व काही आलवेल असल्याची ग्वाही देतात, आकाशभर होतात आणि त्याला जाग येते. त्याला सर्व आठवत असते, स्पष्ट दिसत असते, जसेच्या तसे समोर स्वच्छ उजेड असतो सर्वत्र, स्वप्नच असते ते केवळ स्वप्न. पण ज्याने जेथे हात हातला चिमटा लावलेला असतो, छातीच्या त्या भागातून थेंब थेंब रक्त उघडत असते. हिरवी कपणी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ टकटकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षा पात्र रिकामे, असा एक फकीर रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात, रोज अजूनही एकटा. थोडा पुढे चालत गेल्यावर त्याला जाणवलं की तो एकटाच चालला आहे भर रस्त्यावरून. रात्री आजूबाजूला कोणीच नाही, त्याला आश्चर्य वाटते. घाबरलाही तो जरा, त्याने जरा थांबून कानोसा घेतला. एक सलग काळोख समोर मागे सर्व दूर आणि आजूबाजूला कोणीही नाही. त्याला आणखी एक गोष्ट आठवली आणि तो चमकला. मघाशी ज्या गाडीने तो स्टेशनवर उतरला, त्या 12 डब्याच्या गाडीमधून कोणीही उतरले नव्हते त्याच्यासोबत. ती पूर्ण गाडी रिकामी होती. म्हणजे असे की एका पूर्ण रिकाम्या गाडीतून त्याला एकट्यालाच या स्टेशनवर सोडण्यात आले होते. त्याने सगळा प्रवास एकट्याने केला होता. त्याच्या अंगाला घाम सुटला. त्या गाडीला मोटरमन तरी होता ना.

की कोणाच्या तरी सांगण्यावरून गाडी एकटीच आली होती त्याला सोडायला. मध्ये एखादे स्टेशन लागले आणि गाडी थांबली हेही त्याला आठवे ना, तो तसाच उभा राहिला एकटा. त्याने कपाळावरचा घाम पुसला. घरी तर जायलाच हवे होते. त्याने पत्ता लिहिलेला कागद काढला, परत परत वाचले आपलेच नाव, पण कसे जायचे ते कळेना त्याला. निघताना त्याने काही खुणाही बांधून ठेवल्या होत्या, पण त्यातली एकही खून आता पटेना. आणि रस्त्यावर तर कोणीही नाही. तो एकटा तो तसाच चालत राहिला पुढे. इथे एक वडाचे झाड होते ना, त्याच्या उजव्या बाजूला एका मोठ्या दगडाला वळसा घालून जरा पुढे गेले की एक रस्ता क्रॉस करायचा आणि मग त्याचे घर. पण ते झाड कुठे गेले इथले की आधीही ते नव्हतेच उभे. थांबला क्षणभर. आपण असे इकडून स्टेशनवर आलो म्हणजे आपल्या मागे स्टेशन आणि सरळ पुढे गेले की घर. त्याने विचार केला आणि तो चालत राहिला अंदाजाने समोर. पत्ता असलेला कागद त्याने नीट ठेवून दिला वरच्या खिशात. आपल्या पाठीमागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय असे वाटले त्याला. त्याने मागे वळून पाहिले. एक जण सपासप चालत येत होता त्याच्या मागून, हातात बॅटरी घेऊन. चला निदान कोणीतरी आहे, त्याला वाटले याला पत्ता विचारता येईल असे म्हणून त्याने खिशातला कागद बाहेर काढला. तो माणूस पुढे आला, थांबला त्याच्याजवळ आणि कागद पुढे करून म्हणाला, मला इथे जायचे आहे, जरा सांगाल का? आणि हसला. त्याने कागद नीट हातात घेतला, पाहिला बॅटरीतल्या प्रकाशात, तर ह्याचेच नाव लिहिलेले आणि पत्ताही ह्याचाच. याला आश्चर्य वाटले. तो काही विचारणार इतक्यात आणखी दोघे जण येऊन उभे राहिले त्याच्यासमोर. त्याच्याही हातात एक एक कागद आणि त्यांचेच नाव लिहिलेले. तो तसाच उभा राहिला, फडफडत राहिला त्याच्या हातातला कागद आणि आणखी दोन असे म्हणत सगळ्या बाजूंनी यायला लागले माणसांचे लोंढे. प्रत्येकाच्या हातात पत्ता आणि त्यावर बहुधा याचेच नाव लिहिलेले. त्याला काही समजे ना, तो पाहत राहिला आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली की त्यातला प्रत्येक माणसाचा चेहरा त्याच्यासारखाच होता. तो घाबरला, पळत सुटला. मग मागे स्टेशनच्या दिशेने कसाबसा गाडी उभी होती स्टेशनात. जीवाच्या आकांताने त्याने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, तर आत मघाच्याच माणसांनी डबा खचाखच भरलेला. एक गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी जरा जरा वेळाने जायला लागली. त्याच्या समोरून प्रत्येक गाडीत मघाच्या माणसांचा जमाव आणि प्रत्येक गाडी खचाखच भरलेली. तो तसाच उभा राहिला पुढच्या गाडीची वाट पाहत आणि त्याला जाणवले आपल्याच एकटेच सोडण्यात आले आहे. आपण ज्या स्टेशनवर उभे आहोत तेही आता खचायला लागले आहे. हळूहळू खचत चाललाय त्याचा एक एक भाग. मातीचा एक एक थर वेढून टाकतो आहे आपल्याला. आपण ओढले जात आहोत खोल खोल खाली असे वाटून त्याने गच्च मिटून घेतले डोळे आणि सलग झेलत राहिला तो चहूबाजूंनी अंगावर कोसळणाऱ्या मातीला. सावी जोगती. त्याला जाग आली तेव्हा तो एका रेल्वेच्या डब्यामध्ये होता. त्याच्या समोर दोन तीन जोगडे बसले होते, कुजबुजत होते आपापसात. त्यातला एक जण काजळ घालत होता डोळ्यात आणि थुंकत होता खिडकीतून बाहेर. तोंडावर दोन बोटे उभी धरून सर्वांनी गडद हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या आणि काळ्या रंगाची जाड कांकणी घातली होती हातभर कचकड्यांची. त्यांच्या डोळ्यावर अजूनही कसली तरी ग्लानी होती. त्याने स्वतःकडे पाहिले आणि पाहतच राहिला. त्यांच्या अंगावर साडी होती आणि हातकांकणे तो कापायला लागला थरथर. त्याने परत एकदा समोरच्या जोगत्यांकडे पाहिले आणि मग स्वतःकडे. त्याचा खरा चेहरा त्याला नीट आठवेना, तो त्या जोगत्यांसारखा झाला असावा असे वाटून त्याने परत दोन्ही हातांनी गच्च झाकून घातलेला चेहरा, तर हात झाले पिवळे धमक. त्याने रुमाल काढण्यासाठी हात नेला खिशाकडे, तर हळदीचा दाट डाग पडला साडीवर. त्याला रडू यायला लागले. समोरच्या झोपट्यांचे त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हते. त्याने उठायचा प्रयत्न केला तर कुणीतरी दाबून बसवले त्याला खाली. त्याने पाय हलवण्याचा प्रयत्न केला तर छनछन आवाज आला पायातल्या पैंजणाचा. त्याने पाय वर केला तर बोटामध्ये घातलेली नक्षीची जोडवी स्पष्ट दिसली त्याला. आपण इथे कसे आलो, केव्हा आलो काहीच कळेना त्याला. समोर बसलेले लोक कोण असावेत आणि आपल्याला असे कुठे नेले जात आहे हेही कळेना त्याला. दरम्यान कोणत्या तरी स्टेशनात गाडी थांबली. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनोळखी वाटले त्याला स्टेशन. आणखी दोन तीन झोपते चढले डब्यात. त्यांनी चढल्या चढल्या हातातल्या पिशव्या उघडायला सुरुवात केली.
आणि तसल्याच हिरव्या गर्द साड्या काढून त्याच्या समोरच बदलायला सुरुवात केली. त्याने डोळे मिटून घेतले गच्च आणि तो पडून राहिला तसाच बराच वेळ गाडीने हॉर्न वाजवत त्याने आवाजाने जरा डोळे किलकिले करून पाहिले. गाडी आता बोगद्यातून जात होती. बाहेर तुफान पाळत होता आणि आत आकाश पिवळा उजळ जो त्यांनी आता कडे केले होते. मोठ्या मोठ्या आवाजात कसली तरी गाणी म्हणत होते. त्याने परत उठण्याचा प्रयत्न केला. आता त्याला छान उठायला येत होते. तो उभा राहिला. हात वर करून त्याने आळस झटकला. साडी नीट केली. पिशवीतून काळजाची डबी काढली. आरसा काढला. दोन्ही पायात आरसा घट्ट धरून त्याने छानसे काजळ घातले डोळ्यात. डबी आणि आरसा नीट ठेवून दिला पिशवीत आणि हळूहळू सामील झाला जोगत्यांच्या गर्दीत. आणि हळूहळू सामील झाला जोगत्यांच्या गर्दीत. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ललित लेखसंग्रह 6वी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर सर यांचा. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सोबत.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो, आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळं येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या

ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे ते आतून किती पोकरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या

कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते, सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं, आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं. आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं, मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्याने बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसने तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही, तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभवती असतात, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता, किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत, आपल्या या गोष्टी जुळत आहेत, केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं, यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर, या

विश्वास तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चालत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकू.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे, त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधीही करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का, हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी, संपत्ती, नोकरी, उंची, राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण, घर सांभाळणं, तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोलण्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट, मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात, नातेवाईकांमध्ये वावरताना, समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे, ती अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर, न केलेला आदर या सगळ्याची रक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्या सह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुणदोषासह स्वीकारणं तर नाहीच
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडत. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहीत धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वत

योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदारांनी आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला. काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व, त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं. आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला. आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो, अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नौखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर, मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली.

मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की? मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

0: हाय हॅलो नमस्कार. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमचं आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील प्रेक्षणीय स्थळ याविषयी माहिती घेत होतो. आज आपण पुण्याच्या इतिहासाचं एक भव्य प्रवेशद्वार शनिवारवाडा याच्याविषयी माहिती घेणार आहोत. काही वास्तू आपण पाहतो, काही वास्तू आपल्याला इतिहासात दाखवतात, पण काही वास्तू अशा असतात की त्यांच्या भिंतीशी उभं राहिलं की इतिहास आपल्याला डोळ्यासमोर जिवंत होतो. अशीच एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे पुण्याचा शनिवारवाडा. पुणे म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात. पुण्याची संस्कृती, पुण्याच्या पेठा, गणपती उत्सव, पर्वती, सिंहगड आणि अर्थातच शनिवारवाडा. आज शनिवारवाडा हा पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार तो पेशव्यांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र आणि पुण्याच्या इतिहासाचे सर्वात प्रतीक महत्वाचे राहिलेले आहे. आज आपण ज्या शनिवारवाड्याला पाहतो तो पूर्ण शनिवारवाडा नाही. एकेकाळी इथे भव्य राजवाडा होता, अनेक इमारती होत्या, दरबार होते, महत्वाच्या सभा होत होत्या, कारंजे होते, बागा होत्या आणि सगळ्याच्या मध्यभागी होती पेशव्यांची सत्ता. आज मात्र आपल्याला मुख्यतः त्यांची तटबंदी, भक्कम प्रवेशद्वार आणि काही अवशेषच पाहायला मिळतात. म्हणूनच शनिवारवाड्याच्या दारात उभं राहिलं की मनात एक प्रश्न नक्की निर्माण होतो, कसा असेल हा शनिवारवाडा त्याच्या वैभवाच्या काळात. आजच्या आपल्या भ्रमंतीमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. शनिवारवाड्याच्या इतिहासात आपण भेटणार आहोत पहिल्या बाजीराव पेशव्यांना, पेशव्यांच्या वाढत्या सामर्थ्याला, वाड्याच्या भव्य वास्तुरचनेला, त्याच्या दरवाजांना, पेशवाईच्या राजकारणाला आणि शेवटी त्या दुर्दैवी आगीला जिने यावं भव्य वास्तूचा भाग नष्ट केला. तर चला पुण्याच्या हृदयामध्ये प्रवेश करूया आणि करूया शनिवारवाड्याची ऐतिहासिक भ्रमंती. त्या काळात म्हणजेच 18व्या शतकात मराठा साम्राज्यात पेशव्यांचं राजकीय महत्व वाढत होत. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. त्याच्यानंतर त्यांचे पुत्र बाजीराव प्रथम. तरुण वयात पेशवे झालेल्या बाजीरावांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावली. पुण्याचे राजकीय महत्वही त्यांनी वाढवले होते आणि या वाढत्या महत्वाला अनुरूप असे एक भव्य निवासस्थान आणि प्रशासकीय केंद्र पुण्यात असावं अशी गरज निर्माण झाली आणि यातूनच जन्म झाला शनिवारवाड्याचा. पुणे जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार शनिवारवाडा पहिल्या बाजीराव पेशव्यांनी 1736 साली बांधला. मात्र विविध ऐतिहासिक संदर्भांमध्ये बांधकामाची सुरुवात आणि पूर्णत्वाच्या वर्षाबाबत वेगवेगळ्या नोंदी आढळतात. त्यामुळे रेडिओ कार्यक्रमात 18व्या शतकात बाजीराव प्रथम यांच्या काळात उभारलेला वाडा असा उल्लेख करणे अधिक सुरक्षित आहे. शनिवारवाड्याचे नाव शनिवारवाडा का? कारण त्यांच्या बांधकामाशी संबंधित शुभारंभ शनिवारच्या दिवशी झाल्याची परंपरा सांगितली जाते आणि पुढे त्या वास्तूची ओळखच झाली शनिवारवाडा. हा फक्त राहण्याचा वाडा नव्हता, तो होता पेशव्यांच्या राजकीय सत्तेचे केंद्रबिंदू. इथून अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. इथे दरबार भरत, इथे सरदार येत, प्रशासनाशी संबंधित कामे होत आणि त्यामुळे शनिवारवाडा म्हणजे केवळ वास्तू नव्हे तो पेशवाईच्या सामर्थ्याचे प्रतीक होता. कल्पना करा श्रोते हो की आपण 18व्या शतकात पुण्यात आहोत. समोर भव्य तटबंदी, मोठमोठे दरवाजे, घोड्यांची ये जा, सरदारांची वर्दळ, पालख्या, हत्ती आणि वाड्याच्या आत चाललेली राजकीय धावपळ. आजच्या शांत अवशेषांमध्ये एकेकाळी किती मोठं जीवन धावत होत याची कल्पना केली तर शनिवारवाडा आणखीन भव्य वाटतो. आपण शनिवारवाड्याच्या सर्वात प्रसिद्ध भागाकडे जाऊया, दिल्ली दरवाजा। शनिवारवाड्याला अनेक प्रवेशद्वार होते। पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार प्रमुख दरवाजांमध्ये दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, जांभूळ दरवाजा आणि खिडकी दरवाजा यांचा समावेश होता। यापैकी सर्वात भव्य आणि प्रमुख दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा। या दरवाजाची रचना केवळ सुंदर दिसण्यासाठी करण्यात आलेली नव्हती, तर सुरक्षितता हा त्यामागचा महत्वाचा विचार होता। भक्कम लाकडी दरवाजे, त्यावर लोखंडी खिळे आणि मोठी तटबंदी। हत्तीच्या हल्ल्यापासून दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी टोकदार लोखंडी खुंट्या लावण्याचे वर्णन आढळते। म्हणूनच हा दरवाजा पाहताना आपल्याला त्या काळातील युद्ध तंत्राची कल्पना येते। दरवाजातून आत गेल्यावर आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो। आज आपल्याला तिथे मोकळा परिसर आणि अवशेष दिसतात, पण एकेकाळी इथे अनेक वास्तू होत्या। गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हस्तीदंत महाल, दिवाणखाना आणि सुंदर कारंजी। पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माहितीत या वास्तूंचा उल्लेख आहे। म्हणजे शनिवारवाडा हा फक्त एक राजवाडा नव्हता, तर तो होता एक मोठा राजकीय आणि सांस्कृतिक विश्व। इथे वास्तुकलेत मराठी परंपरा, राजेशाही गरजा आणि त्या काळातील विविध स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो। आणि म्हणूनच शनिवारवाड्याची तटबंदी आजही आपल्याला त्या काळातील स्थापत्यकलेची झलक देते। आता आपण शनिवारवाड्याच्या सर्वात महत्वाच्या भूमिकेकडे येतोय, ते म्हणजे पेशव्यांचं मुख्यालय। पुणे जिल्हा प्रशासन स्पष्टपणे शनिवारवाड्याला पेशव्यांचे मुख्य ठिकाण म्हणून वर्णन करते। 18व्या शतकात पुण्याचे राजकीय महत्व हे प्रचंड वाढले आणि शनिवारवाडा या सत्तेच्या केंद्रस्थानी होता। इथून प्रशासन चालत होते, सरदारांची ये जा होती, महत्वाच्या चर्चा होत असत आणि दरबारही भरत असे। मराठी साम्राज्याच्या कारभारातील अनेक निर्णयांशी या जागेचा संबंध होता। आणि म्हणूनच शनिवारवाड्याच्या इतिहासाकडे पाहताना आपण फक्त वास्तू पाहत नाही, आपल्या पेशवाईच्या इतिहासाकडेही पाहावं लागतं। बाजीराव प्रथम यांच्यानंतर पेशव्यांच्या घराण्यात अनेक महत्वाच्या व्यक्ती या वाड्याशी जोडल्या गेल्या। नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, सवाई माधवराव आणि बाजीराव द्वितीय यांच्या काळातील अनेक घटना पुण्याच्या राजकीय इतिहासांशी आणि शनिवारवाड्याशी संबंधित आहे। याच काळात पुणे एक महत्वाचे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र बनत गेले। महाराष्ट्र पर्यटन विभागही 18व्या शतकात पुण्याच्या वाढत्या राजकीय महत्वाच्या आणि बाजीराव प्रथम यांच्या काळातील शहरी विकासाचा उल्लेख करतो। म्हणूनच आपण शनिवारवाड्याच्या अवशेषानुसार उभे राहिलो की मनामध्ये एक विचार येतो, या भिंतींनी किती निर्णय ऐकले असतील, किती आनंद, किती उत्सव, किती चिंता, किती राजकीय चर्चा आणि किती संघर्ष। इतिहासाच्या पुस्तकात काही गोष्टी फक्त काही ओळींमध्ये लिहिल्या जातात, पण त्या घटना ज्या जागी घडल्या त्या जागेवर उभं राहिल्यावर त्या इतिहासाला एक वेगळंच आयुष्य मिळतं। डोळे बंद करा आणि कल्पना करा की समोर भव्य वाडा आहे, तटबंदीच्या आत प्रवेश केला आहे, आजूबाजूला राजवाड्याच्या इमारती, सुंदर बागा, कारंजी, दरबारासाठी मोठ्या जागा आणि वाड्यातील विविध महाल। पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीत गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हस्तिदंत महाल आणि दिवाणखाना याचा उल्लेख आहे। यावरून शनिवारवाड्याचं वैभव किती मोठं असावं याची कल्पना करता येते। आरसा महाल हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर सजावट आणि प्रकाशाने उजळलेली जागा उभी राहते। रंग महाल म्हटलं की रंग, कलाकुसर
1: आणि राजेशाही वातावरणाची कल्पना येते. गणेश महाल म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी जोडलेली जागा, आणि दिवाणखाना म्हणजे महत्वाच्या सभा आणि दरबारी कामकाजाची आठवण. या वाड्यातील जीवन केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. सण उत्सव साजरे होते, धार्मिक विधी होत होते, कलांना प्रोत्साहन मिळत होते. संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही राजवाड्याच्या जीवनात भाग होता. म्हणून शनिवार वाडा म्हणजे राजकारण, संस्कृती, वास्तुकला, परंपरा याचा एक सुंदर संगम होता. आज त्यातील बहुतांश वैभव प्रत्यक्ष दिसत नाही, पण इतिहासाच्या नोंदी आणि उपलब्ध अवशेष आपल्याला याची कल्पना करून देतात. आणि म्हणूनच शनिवार वाड्याला भेट देताना फक्त काय उरला आहे हा प्रश्न विचारू नका, तर एकदा असा प्रश्न विचारा की इथे एकेकाळी काय होते, आणि हाच प्रश्न तुमच्या या भ्रमंतीला अधिक रंजक बनवेल. शनिवार वाड्याच्या विषयी आपण अजून माहिती घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये शनिवारवाडा याविषयी माहिती घेत होतो. प्रत्येक साम्राज्याच्या इतिहासात एक स्थान असते आणि एक दिवस तिथे उत्थान आणि एक दिवस उतारही येतो. पेशवाईच्या इतिहासातही असाच काळ आला. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात अंतर्गत राजकारण, सत्ता संघर्ष आणि बाह्य आव्हानं वाढत गेली. शेवटी 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर पेशवाईचा अस्त झाला आणि पुण्यावर ब्रिटिशांचं वैभव आले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुणे इतिहासाच्या माहितीतही 1818 हे पेशवाईच्या समाप्तीचं वर्ष म्हणून नमूद केलेले आहे. यामुळे शनिवारवाड्याची राजकीय भूमिका बदलली आणि ज्या वास्तूमध्ये एकेकाळी पेशव्यांची सत्ता केंद्रित होती तिचे महत्व हळूहळू कमी झाले. पण शनिवारवाड्याचा इतिहास इथे संपत नाही, कारण पुणे या वास्तूने आणखीन एक मोठी घटना अनुभवली 1828 ची, ती भीषण आग. आगीने शनिवारवाड्याचा मोठ्या भागाचा नाश केला. आज जे अवशेष आपण पाहतो ते त्या भव्य वास्तूच्या उरलेल्या खुणा आहेत. पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग दोन्ही 1828 मध्ये आगीचा उल्लेख करतात. आगीने राजवाड्याचा मोठा भाग नष्ट केला, पण त्याच्या तटबंदी आणि प्रवेशद्वारांनी इतिहासाची साक्ष देणं सुरू ठेवलं. आणि म्हणूनच आज शनिवारवाडा आपल्याला एक महत्वाचा धडा देतो की वास्तू नष्ट होऊ शकते, पण तिचा इतिहास नष्ट होत नाही. शनिवारवाड्याचे नाव घेतले की अनेक लोकांच्या मनात एक प्रसिद्ध ऐतिहासिक घटना लगेच येते, नारायणराव पेशव्यांची कथा. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूशी संबंधित घटना शनिवारवाड्याच्या इतिहासातील एक अत्यंत चर्चित असा प्रसंग आहे. या घटनेभोवती अनेक कथा, लोकश्रुती आणि ऐतिहासिक व्याख्या प्रचलित आहेत. विशेषतः काका मला वाचवा या कथित आकेशी जोडलेली लोककथा महाराष्ट्राच्या लोकप्रिय संस्कृतीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की लोककथा आणि दस्तऐवजीकृत इतिहास यांच्यात फरक असतो. म्हणून ही घटना सांगताना लोकप्रिय कथेनुसार किंवा लोकश्रुतीनुसार असा उल्लेख केला आहे, माहिती अधिक जबाबदारीने मला मांडता आली. शनिवारवाड्याच्या इतिहासात हा प्रसंग आजही चर्चिला जातो, कारण तो केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची कथा नव्हती, तो पेशवाईतील सत्ता संघर्ष, राजकीय तणाव आणि त्या काळातील गुंतागुंतीच्या परिस्थितीची आठवण करून देतो. आणि म्हणूनच शनिवारवाडा हा फक्त सुंदर राजवाडा नव्हता, त्याने इतिहासातील आनंदाचे क्षण पाहिले, दुःखाचे प्रसंगही पाहिले, विजय पाहिले, संघर्षही पाहिले, सत्ताही पाहिली आणि सत्तेचा अस्तही पाहिला. आज आपण शनिवारवाड्यात गेलो तर आपल्याला भव्य राजवाडा पूर्वीसारखा दिसणार नाही, पण तटबंदी उभी आहे, प्रवेशद्वार उभे आहे आणि त्या भिंती जणू आपल्याला सांगतात की आम्ही खूप काही पाहिले आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार आज शनिवारवाड्यातील तटबंदी, भक्कम दरवाजे आणि काही अवशेष इतिहासाची साक्ष देतात. तसेच पेशव्यांचा इतिहास सांगणारा प्रकाशध्वनी कार्यक्रम आयोजित केला जातो. आज शनिवारवाडा पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पर्यटक येथे येतात, विद्यार्थी येतात, इतिहास प्रेमी येतात, परदेशी पर्यटक देखील येतात आणि प्रत्येक

प्रत्येकजण आपल्या पद्धतीने हा इतिहास अनुभवतो. शनिवार पाहण्याची खरी मजा त्याच्या भिंती पाहण्यात नाही, तर त्या भिंती मागचा इतिहास समजून घेण्यात आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पुण्यात गेलात, शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर उभे राहा, त्या भव्य दरवाजाकडे पहा आणि मनामध्ये कल्पना करा की इथून कधी काळी पेशव्यांच्या पालख्या आत जात होत्या. सरदारांची ये जा होत असेल, दरबार भरत असतील आणि या परिसरात पुण्याच्या इतिहासाची नवीन पानं लिहिली जात असतील. आज त्या पानांपैकी अनेक पानं काळाच्या ओघात फिक्की पडली आहेत, पण शनिवार वाडा अजूनही उभा आहे. इतिहासाची आठवण म्हणून, पुण्याच्या सांस्कृतिकचे आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून आणि पेशवाईच्या काळाची साक्ष देणारा वारसा म्हणून. आजच्या भ्रमंतीमध्ये आपण अनुभवला बाजीरावांचा शनिवार वाडा, पेशव्यांचं राजकीय केंद्र, दिल्ली दरवाजाची भव्यता, राजवाड्यातील महालांचे वैभव, पेशवाईचं उत्थान आणि अस्त, 1828 ची आग आणि आजही जिवंत असलेला इतिहास. भिंती उडल्या तरी इतिहास बोलत राहतो, दरवाजे बंद झाले तरी आठवणी उघड्या राहतात आणि राजवाडा जरी नष्ट झाला तरी त्याचं नाव काळाच्या पानावर कायम शनिवार वाडा हेच राहत. शनिवार वाड्याचा इतिहास तर आपण ऐकला, पेशव्यांची सत्ता समजून घेतली, त्यांचे दरवाजे पाहिले, त्यांच्या वास्तू अनुभवल्या आणि चढ उतारही पाहिले. आता आपण शनिवार वाड्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहूया, कारण शनिवार वाडा म्हणजे फक्त मोठी तटबंदी आणि काही दरवाजेच नाही, तो एक पूर्ण राजवाडा, एक छोटस जग होत. कल्पना करा की एका विशाल वाड्याच्या आत अनेक इमारती आहेत, एका बाजूला राजकीय बैठका सुरू आहेत, दुसरीकडे धार्मिक विधी सुरू आहेत, कुठेतरी स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक सुरू आहे, कुठेतरी सेवकांची लगबग सुरू आहे. अशा प्रकारे शनिवार वाड्याच्या आत सतत हालचाल सुरू आहे. शनिवार वाड्याची तटबंदी हा त्याच्या वास्तुरचनेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भक्कम दगडी तटबंदी, मजबूत दरवाजे आणि सुरक्षेची व्यवस्था यामुळे हा वाडा केवळ राजेशाही निवासस्थान नव्हता तर सुरक्षित प्रशासकीय केंद्रही होते. विशेष म्हणजे शनिवार वाड्याच्या तटबंदीमध्ये अनेक गुरुज होते, या गुरुजांवरून परिसरावर लक्ष ठेवता येत होते. त्या काळात आजच्यासारखी आधुनिक सुरक्षा व्यवस्था नव्हती, म्हणून वास्तूची रचनाच सुरक्षेचा एक भाग बनली. मोठे दरवाजे, दरवाजावरील लोखंडी खुंट्या, भक्कम तटबंदी आणि बुरुज, हे सगळं पाहिलं की त्या काळातील सुरक्षा विचार किती महत्वाचा होतो याची कल्पना करता येते. शनिवार वाड्याचे दरवाजे आपण आधी दिल्ली दरवाजाबद्दल ऐकले, पण शनिवार वाड्यात आणखीन काही महत्वाचे दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, जांभूळ दरवाजा आणि खिडकी दरवाजा, प्रत्येक दरवाजाला त्याची एक ओळख आहे. यातील गणेश दरवाजा हा विशेषतः धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी वापरला जात असल्याचा संदर्भ आहे. मस्तानी दरवाजा हे नाव घेतलं की अर्थातच आपल्या मनात येतं मस्तानीचं नाव. मात्र या दरवाजाच्या नावाचा मस्तानी बरोबर नेमका संबंध काय होता याबाबत इतिहासात वेगवेगळे उल्लेख आणि लोकपरंपरा आढळतात, त्यामुळे याला निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून सांगण्यापेक्षा लोकप्रिय परंपरेनुसार असा उल्लेख करणे योग्य ठरेल. इतिहास हीच तर गंमत आहे, काही गोष्टी दस्तऐवजांमधून समोर येतात तर काही गोष्टी लोकांच्या आठवणींमधून पुढे येतात. इतक्या मोठ्या वाड्यात पाण्याची व्यवस्था कशी होत असे? आपण नळ उघडला की पाणी मिळतं, पण 18व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. पुण्यात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध तलाव, विहिरी आणि पाणी पुरवठ्याच्या पद्धती वापरल्या जात. शनिवार वाड्यासारख्या मोठ्या राजवाड्यात पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी होत नसे तर स्नान, स्वयंपाक, धार्मिक विधी, बागा, कारंजी या सगळ्यांसाठी पाण्याची आवश्यकता होती. म्हणूनच त्या काळात जलव्यवस्थापन हा स्वतःमध्ये अभ्यासाचा एक विषय होता.
आणि शनिवार वाड्याच्या वैभवात कारंजांचाही महत्वाचा भाग होता। हजारी कारंजे। नानासाहेब पेशव्यांच्या काळात शनिवार वाड्यातील हजारे कारंजे प्रसिद्ध असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे। नावाप्रमाणे त्याची रचना अनेक जलधारांचा प्रभाव निर्माण करणारी होती। शनिवार वाडा केवळ दगड आणि लाकडाचा बनलेला राजवाडा नव्हता, तर त्याच्या परिसरात बागा आणि हिरवाई देखील होती। राजवाड्यातील जीवनात निसर्गाला देखील स्थान होते। आज आपण ऐतिहासिक वस्तू पाहताना त्यांच्या भिंतींकडे पाहतो, पण त्या काळात राजवाड्याच्या अनुभवाचा एक महत्वाचा भाग होता म्हणजे बाग, पाणी, कारंजी आणि मोकळी जागा। इतकं मोठं वैभव, इतका मोठा राजवाडा आणि इतिहासातील असंख्य घटना, पण 1828 मध्ये लागलेल्या आगीने शनिवार वाड्याच्या मोठ्या भागाचा विनाश केला। आपण जे पाहतो ते पूर्ण शनिवार वाडा नाही, आपण जे पाहतो ती त्याच्या इतिहासाची उरलेली साक्ष आहे। आणि कदाचित म्हणूनच ही वास्तू आणखीन भावते, कारण प्रत्येक बघणं भिंत आपल्याला विचारते, माझं पूर्ण रूप तुला दिसत नाही, पण माझ्या इतिहासाची कल्पना तू करू शकतो। आणि म्हणूनच कधी पुण्यात गेलात तर शनिवार वाड्याला नक्की भेट द्या, पण फक्त शनिवार वाड्याच्या भिंती आणि प्रवेशद्वार पाहू नका, तर त्याच्या मागचा इतिहास नक्की अनुभवा। धन्यवाद।

नमस्कार, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से आणि खूप साऱ्या फरमाईश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत असतो. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग मित्रांनो, आज आपण एका अशा कवीच्या विश्वात सफर करणार आहोत ज्याच्या कविता आपल्या रोजच्या जगण्याचा आरसा दाखवून जातात. होय, आपण बोलतोय प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्याबद्दल. दासू वैद्य मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार. त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. दासूंची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थानी आहेत. त्यांच्या कवितांमध्ये केवळ शब्द नसतात, तर तो आजच्या समाजावर माणसाच्या बदलत्या मानसिकतेवर केलेला एक धारदार प्रहार असतो. आजचा आपला हा विशेष भाग त्यांच्याच काही गाजलेल्या रचनांवर आधारित आहे. सुरुवात करूया अशा एका कवितेने, जी आजच्या सोशल मीडियाच्या आणि वाढत्या द्वेषाच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाते. ऐकूयात ही पहिली रचना. पहिली रचना आहे आणि त्याचे शीर्षक आहे घाबरलेला उजेड. शीर्षक ऐकूनच जरा एक्साइटमेंट वाढले. कुणाला द्यायचे प्रतिउत्तर, कुणाला द्यायचे प्रतिउत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलो एक लोक घरोघर. कोणाला द्यायचं उत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलेत लोक घरोघर. किती जन्मांचा गिळलाय द्वेष जो ओकला जातोय पायऱ्या पायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात. कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात. घाबरलेला उजेड नेमका कसा अडकला अंधाराच्या जबड्यात. एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं. एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं. हा कुठला महासेल जिथं कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं. हा कुठला महासेल जिथे कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं. विकला जातोय चढ्या भावानं, क्या बात है. काय ताकद आहे ना या शब्दांमध्ये. मित्रांनो, या कवितेचा विचार केला ना तर आजचा समाज किती पोखरत चाललाय हे विदारक सत्य समोर येतं, हो ना? कवी म्हणतात की आज प्रत्येक घरात शांतता किंवा संवाद उरलेला नाही, तर लोक एकमेकांना उलट उत्तर देण्यासाठी, वाद घालण्यासाठी आपले शब्द अधिक धारधार करत बसले. किती विदारक सत्य आहे ना. लोकांच्या मनात एकमेकांबद्दल इतका टोकाचा द्वेष भरला आहे जणू काही अनेक जन्मांचा असावा. आणि हा साठलेला द्वेष आता समाजात रस्त्यांवर म्हणजेच पायऱ्या पायऱ्यांवर उघडपणे बाहेर पडत आहे. आज माणूस स्वतःला जाती आणि धर्माच्या संकुचित भिंतींमागे म्हणजेच तळघरात लपून घेत आहे. कवीने येथे महासेलची जी उपमा दिली आहे ना, ती मनाला लागते. हो, अगदी मनाला लागते. आजच्या या वैचारिक बाजारात वाईट सडलेले आणि कुजके विचार समाज माध्यमांवर खूप महागड्या भावनाने विकले आणि स्वीकारलेही जातात. किती कटू सत्य आहे ना हे. चला या गंभीर विचार करायला लावणाऱ्या
कवितेनंतर आपण असंच एक सुंदर वैचारिक गीत ऐकूया. भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही ऐकत रहा कवितांच्या गाभाऱ्यात आपला आवडता सेगमेंट, आणि मी लवकरच तुमच्या भेटीला आणखीन सुंदर कविता घेऊन येते. भेटूया ब्रेक नंतर.

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो, मी आरशी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दासू वैद्य यांच्या कवितांची हीच तर खरी गंमत आहे श्रोते हो. ते ऐकताना माणूस स्वतःच्या आत डोकावून पाहायला लागतो. त्यांची अशीच एक अत्यंत लोकप्रिय कविता आहे आयुष्य. तूर्तास या कविता संग्रहातील मला आवडणारी ही कविता आहे आणि मला असं वाटतं मी नक्कीच तुमच्यासमोर ही मांडली पाहिजे. तुम्हाला पण ती आवडेल. आपल्या रोजच्या जगण्यातल्या खूप साध्या गोष्टींमधून ते आयुष्याचं किती मोठं तत्वज्ञान सांगतात याचं हे उत्तम उदाहरण. रोज सकाळी घरातून दूध तापवलं जातं बरोबर, पण या दुधात तापवण्याच्या प्रतिक्रियेचा संबंध जेव्हा दासू वैद्य आपल्या आयुष्याशी जोडतात तेव्हा काय जादू होते ते ऐकूया. थोडं असं वेगळंच आहे ना, आपण कल्पनाही करू शकत नाही असा विचार त्यांनी मांडलाय. थोडी एक्साइटमेंट तुमची वाढली असेल ना. चला थेट वळूया या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल बरोबर ना, विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल. या त्रैराशीच्या गोंधळात गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा. तसा मी उभा आहे या 5 फूट 6 इंचच्या बाकावर. गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे 5 फूट 6 इंचच्या बाकावर. मित्रांनो, किती हटके कविता आहे ना. ही कविता मानवी जीवनातील द्विधा मनस्थिती आणि नात्यातील गुंतात अत्यंत अचूकपणे मांडते. विचार करा, जीवनात जर आपण एखाद्या गोष्टीला किंवा नात्याला कमी महत्व दिली तर ते नाते नाचण्याची संपण्याची भीती असते हो ना. पण जर अति काळजीपोटी किंवा बंधनामुळे त्याला जास्त तापवले तर त्यावर साय धरते. ही साय म्हणजे नात्याची गुदमरवून टाकणारी पकड. ज्याने माणसाचा मोकळा श्वास घेणे कठीण होते आणि जीवन सतत संघर्षाच्या आणि त्रासाच्या विस्तवावरच जळत राहिले तर शेवटी हाती काय लागणार, फक्त राग म्हणजेच नैराश्य. या कमी जास्त किंवा विस्तवावर ठेवणे या तिन्ही परिस्थितींच्या त्रयराशिकात माणसाचं आयुष्य किती गुंतून पडलंय ना हे कवीने यात दाखवलंय. या जीवन गणिताचे उत्तर जेव्हा सापडत नाही तेव्हा एखादा लहान विद्यार्थी गणिताची चूक मान्य करून शिक्षकाची छडी खाण्यासाठी जसा डोळे मिटून निमूटपणे हात पुढे करतो तसाच माणूस आपल्या 5 फूट 6 इंच या स्वतःच्या शरीराच्या बाकावर हदबल होऊन, अगदी हदबल होऊन उभा राहतो. किती कमालीचं वास्तव आहे या ओळींमध्ये होणार श्रोते हो. खरंच मी भारावून गेले ही कविता वाचून. ही कविता आहे ना, खरंच प्रत्येक वेळेला मी वाचते ना एक नवा जीवनाचा भावार्थ मला दाखवून जाते आणि अर्थात मला पण अशीच आशा आहे की तुम्हाला पण असाच एक नवा भावार्थ जाणवला असेल. खरं कसं आहे ना, कवितेची ही जादूच आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळा अर्थ सांगून जाते आणि ही कविता खरंच इतकी स्ट्रॉंग आहे ना. आणि ही कविता वाचल्यानंतर ना बराच वेळही आपल्या मनात घुटमळत राहते.
तर या सुंदर कवितेनंतर आपण वळणार आहोत एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर आणखीन अशा वेगवेगळ्या सुंदर कवितांचा नजराणा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. दासू वैद्य लिखित. छोटासा ब्रेक घेऊया.

आणि शब्द फुलांची पखरण आपण या सेगमेंटमधून घेऊन येत असतो. आणि आज अशीच एक जादू मी तुमच्या समोर शब्द फुलातून तुमच्या समोर मी मांडणार आहे. आणि ती जादू आहे दासू वैद्य यांची. श्रोते हो, आतापर्यंत आपण दासू वैद्य यांच्या दोन वेगवेगळ्या छटा पाहिल्या आहेत, पण आता आपण जी कविता ऐकणार आहोत ना, तिचं शीर्षक आहे संस्कृती हरवली की. एक वेगळ्याच धाटणीची कविता आहे बघा. आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल की दासू वैद्यांची कविता वाचल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण एकदम थक्क होतो. विषयाला वेगळीच कलाटणी देणारी ही कविता आहे, अत्यंत वेगळ्याच धाटणीची आहे. आणि मला कॉन्फिडन्स आहे ही कविता वाचल्यावर तुम्हाला एक वेगळाच अर्थ उमगेल आणि एक छोटासा स्ट्रोकही. या कवितेमध्ये दासू वैद्य यांनी आजच्या विकसित माणसावर, त्याच्या कथाकथित प्रगतीवर अत्यंत कडक आणि उपरोधिक शब्दात टीका केली आहे. आपण निसर्ग नष्ट करतो, संस्कृती गाढून टाकतो आणि नंतर त्याचेच गोडवे गातो, या मानवी ढोंगीपणावर त्यांनी कसं बोट ठेवलंय ऐका. तिसरी कविता आहे संस्कृती हरवली की. संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येतो. संस्कृती हरवली की मजा येते आणि तिला खोदकाम करून शोधता येतं. शतकानुशतक खेळता येतो संस्कृती शोधण्याचा खेळ. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया

निर्मळ वाहत असते. एक नदी निर्मळ वाहत असेल तर तिला आम्ही आठवतो, गोठवतो. मग कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव? कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव? ओसाड रिकाम्या पत्राचे संशोधन करून शोध लावता येतो. कधी काळी वाहणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाचा मानवी शेपटीवर नव्याने अभ्यास करणाऱ्यांना संधी मिळावी म्हणून माणसाला पुन्हा एकदा शेपूट फुटण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील आहोत. अगदी नी शब्द करणारी ही कविता. श्रोतेहो, ही कविता आपल्याला थेट आरसा दाखवते, हो ना? कवी उपरोधाने म्हणतात की माणसाला जिवंत संस्कृती जपता येत नाही. खरं अगदी, पण ती नष्ट झाली की उत्खनन करून ती शोधण्यात त्याला जास्त मजा येते. किती विदारक सत्य. ही संस्कृती शोधण्याचा खेळ आपण शतकानुशतके खेळतोय. पोट भरण्यासाठी आपण मातीत बिया पेरतो, पण आपली संस्कृती मात्र छंद म्हणून मातीत गाढून टाकतोय आपण. निसर्गाच्या नाशाचं तर किती विदारक उदाहरण कवीने दिलंय बघा. नदी जेव्हा जिवंत आणि निर्मळ वाहत असते तेव्हा आपण प्रदूषणाने तिचे पाणी आटवतो. नदी कोरडी पडल्यावर आमचा विकसित मेंदू तिथे संशोधन करतो आणि कधी काळी इथे पाणी होते याचे पुरावे शोधून फुशारकी मारतो.

आपल्या मनपूर्वक स्वागत करते आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये रंगीला रेमध्ये आपल्या आचार्य 90 FM वर. आज 1 ऑक्टोबर आहे, नवीन महिना आहे, नवीन दिवस आहे आणि नवीन महिन्याची सुरुवात आहे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपला सगळा गणेशोत्सव अगदी सुखरूप पार पडलेला आहे आणि आता आपण वळणार आहोत नवरात्रोत्सवाकडे. पण तत्पूर्वी आपल्याकडे पितृपक्ष आहे, पितृपंधरवडा चालू आहे, तर सगळेजण पितृपक्षामध्ये काम करत असतील किंवा बिझी असतील तरीसुद्धा आचार्य 90 FM ऐकायला काहीच हरकत नाही. एक छान गणपती बाप्पाचं

उमटवला. शिरीष लाटकर हे गेली 20 वर्षाहून अधिक वर्ष मालिका लेखन क्षेत्रात कार्यरत असून वेगवेगळ्या शैलींवर आधारित मालिका त्यांनी लिहिल्या आहेत. अनेक लोकप्रिय मालिकांसाठी त्यांनी सुमारे 14,000 हून अधिक एपिसोड लिहिले आहेत. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धातून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केलं. तिथून त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. शिरीष लाटकर यांच्या लेखनाची सुरुवात झाली ती सह्याद्री वाहिनीच्या उतावळे नवरे या 6 एपिसोडच्या मालिकेनं. त्यानंतर कुंकू टिकली ही मालिका त्यांनी लिहिली, पण लेखक म्हणून खरी ओळख मिळाली ती 2002 साली आलेल्या सह्याद्रीच्या सोंगटी या मालिकेपासून. याच मालिकेसाठी त्यांना मटा सन्मान हा पहिला पुरस्कारही मिळाला. त्यानंतर भाग्यविधाता या सुखारो या वहिनी साहेब स्वप्नांच्या पलीकडले यासारख्या लोकप्रिय मालिकांसाठी कथा पटकथा आणि संवाद लेखनाचं काम त्यांनी केलं. त्यानंतर 2009 मध्ये एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्मसाठी पवित्र रिश्ता ही मालिका लिहिण्याची त्यांना ऑफर आली. तिथून त्यांचा हिंदीतला प्रवास सुरू झाला. या मालिकेचे तब्बल 1424 एपिसोड त्यांनी लिहिले. 2009 मध्ये पवित्र रिश्ताने त्यांना हिंदीत ओळख मिळाली. त्यानंतर बडे अच्छे लगते है इस प्यार को या मालिकेचा दुसरा सीझन अशा 7 मालिका त्यांनी बालाजीसाठी लिहिल्या. त्यांनी इतना करो ना मुझसे प्यार बैरी प्या या हिंदी मालिकेसाठीही संवाद लेखन केलं आहे. अनेक हिंदी आणि मराठी मालिका लिहिलेल्या लाटकरांनी तू माझा सांगा ती अरे वेड्या मना या मालिकाही लिहिल्या आहेत. मधल्या काळात त्यांनी अनधिकृत गुना होगा तेरा बाप खळी यासारखे 6 व्यावसायिक नाटकही लिहिली. मितवा सविता दामोदर परांजपे रणांगण लाल यश यासारखे 18 हून अधिक मराठी चित्रपट लिहिले. सध्या ते पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी तर जय जय स्वामी समर्थक आणि तुझ्या इश्काचा नाद खुळा आई माझी काळूबाई आणि हे मेरे साई या मालिकांचं लेखन करत आहेत. त्यांना आजवर मटा सन्मान 2002 राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2004 पी सावळा पुरस्कार 2006 असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. तर अशा सिद्धहस्त लेखक

श्रोते हो, आता जाणून घेऊया आज अभिनेते गायक अमोल बावडेकर यांचा वाढदिवस आहे त्यांच्याविषयी. अमोल बावडेकर हे उंच माझा झोका या झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांसमोर आले. झी वाहिनीच्याच राधाई बावरी या मालिकेत देखील सौरभ गोखले, श्रुती मराठे, कविता लाड यांच्यासोबत त्यांना अभिनयाची संधी मिळाली. कलर्स मराठी वाहिनीवरील अहिल्याबाई होळकर या मालिकेसाठी त्यांनी भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे बाजीराव मस्तानी, हृदयांतर, राजामाता, जिजाऊ या चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. तसंच अमोल बावडेकर हे एक उत्कृष्ट गायक म्हणूनही ओळखले जातात. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडे त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं आहे. संगीत अवघा रंग एकची झाला याचे अनेक शो अमोल बावडेकर यांनी वेगवेगळ्या रंगमंचावर सादर केले आहेत. अनेक व्यासपीठांवर आठवणीतील गाणी गाण्याची संधी देखील त्यांना मिळाली आहे. अमोल बावडेकरांच्या पत्नीचं नाव प्रेरणा बावडेकर आहे आणि त्या एक डॉक्टर आहेत. अमोल बावडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रोते हो, आता आज मराठी आणि हिंदीतील ज्येष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदिमा उर्फ गदी माडगूळकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 शेटफळे येथे झाला होता. गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमांचं शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध इथे झालं. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. गदी

झाला. हाऊस पिक्चर्स या चित्रसंस्थेच्या विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि स खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. त्यानिमित्तानं खांडेकरांच्या संग्रहातील पुस्तकं त्यांना वाचावयास मिळाली. खूप लिहावंसं वाटू लागलं. त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लिमिटेड या चित्रसंस्थेत के नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांनी मिळाली. तेव्हा चित्रकथेची चित्रणपट कशी तयार करतात हे त्यांना अगदी जवळून पाहावयास मिळालं. तसंच आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या फक्त जामाची आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीतं लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाही रामजोशी या चित्रपटाची कथा संवाद आणि गीते त्यांनी लिहिली. त्यात एक भूमिकाही त्यांनी केली. या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. 1973 मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे काही काळ नियुक्त सदस्य होते. तसंच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते. गदिमा प्रतिष्ठानही त्यानंतर काढण्यात आलं. गदी माडगूळकर यांचं 14 डिसेंबर 1977 रोजी निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM समूहातर्फे गदी माडगूळकर यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं

हाय हॅलो नमस्कार. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमचं आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील प्रेक्षणीय स्थळ याविषयी माहिती घेत होतो. आज आपण पुण्याच्या इतिहासाचं एक भव्य प्रवेशद्वार शनिवारवाडा याच्याविषयी माहिती घेणार आहोत. काही वास्तू आपण पाहतो, काही वास्तू आपल्याला इतिहासात दाखवतात, पण काही वास्तू अशा असतात

की त्यांच्या भिंतीशी उभं राहिलं की इतिहास आपल्याला डोळ्यासमोर जिवंत होतो. अशीच एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे पुण्याचा शनिवारवाडा. पुणे म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात. पुण्याची संस्कृती, पुण्याच्या पेठा, गणपती उत्सव, पर्वती, सिंहगड आणि अर्थातच शनिवारवाडा. आज शनिवारवाडा हा पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार तो पेशव्यांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र आणि पुण्याच्या इतिहासाचे सर्वात प्रतीक महत्वाचे राहिलेले आहे. आज आपण ज्या शनिवारवाड्याला पाहतो तो पूर्ण शनिवारवाडा नाही. एकेकाळी इथे भव्य राजवाडा होता, अनेक इमारती होत्या, दरबार होते, महत्वाच्या सभा होत होत्या, कारंजे होते, बागा होत्या आणि सगळ्याच्या मध्यभागी होती पेशव्यांची सत्ता. आज मात्र आपल्याला मुख्यतः त्यांची तटबंदी, भक्कम प्रवेशद्वार आणि काही अवशेषच पाहायला मिळतात. म्हणूनच शनिवारवाड्याच्या दारात उभं राहिलं की मनात एक प्रश्न नक्की निर्माण होतो, कसा असेल हा शनिवारवाडा त्याच्या वैभवाच्या काळात. आजच्या आपल्या भ्रमंतीमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. शनिवारवाड्याच्या इतिहासात आपण भेटणार आहोत पहिल्या बाजीराव पेशव्यांना, पेशव्यांच्या वाढत्या सामर्थ्याला, वाड्याच्या भव्य वास्तुरचनेला, त्याच्या दरवाजांना, पेशवाईच्या राजकारणाला आणि शेवटी त्या दुर्दैवी आगीला जिने या भव्य वास्तूचा भाग नष्ट केला. तर चला पुण्याच्या हृदयामध्ये प्रवेश करूया आणि करूया शनिवारवाड्याची ऐतिहासिक भ्रमंती. त्या काळात म्हणजेच 18व्या शतकात मराठा साम्राज्यात पेशव्यांचं राजकीय महत्व वाढत होत. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. त्याच्यानंतर त्यांचे पुत्र बाजीराव प्रथम. तरुण वयात पेशवे झालेल्या बाजीरावांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावली. पुण्याचे राजकीय महत्वही त्यांनी वाढवले होते आणि या वाढत्या महत्वाला अनुरूप असे एक भव्य निवासस्थान आणि प्रशासकीय केंद्र पुण्यात असावं अशी गरज निर्माण झाली आणि यातूनच जन्म झाला शनिवारवाड्याचा. पुणे जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार शनिवारवाडा पहिल्या बाजीराव पेशव्यांनी 1736 साली बांधला. मात्र विविध ऐतिहासिक संदर्भांमध्ये बांधकामाची सुरुवात आणि पूर्णत्वाच्या वर्षाबाबत वेगवेगळ्या नोंदी आढळतात. त्यामुळे रेडिओ कार्यक्रमात 18व्या शतकात बाजीराव प्रथम यांच्या काळात उभारलेला वाडा असा उल्लेख करणे अधिक सुरक्षित आहे. शनिवारवाड्याचे नाव शनिवारवाडा का? कारण त्यांच्या बांधकामाशी संबंधित शुभारंभ शनिवारच्या दिवशी झाल्याची परंपरा सांगितली जाते आणि पुढे त्या वास्तूची ओळखच झाली शनिवारवाडा. हा फक्त राहण्याचा वाडा नव्हता, तो होता पेशव्यांच्या राजकीय सत्तेचे केंद्रबिंदू. इथून अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. इथे दरबार भरत, इथे सरदार येत, प्रशासनाशी संबंधित कामे होत आणि त्यामुळे शनिवारवाडा म्हणजे केवळ वास्तू नव्हे तो पेशवाईच्या सामर्थ्याचे प्रतीक होता. कल्पना करा श्रोते हो की आपण 18व्या शतकात पुण्यात आहोत. समोर भव्य तटबंदी, मोठमोठे दरवाजे, घोड्यांची ये जा, सरदारांची वर्दळ, पालख्या, हत्ती आणि वाड्याच्या आत चाललेली राजकीय धावपळ. आजच्या शांत अवशेषांमध्ये एकेकाळी किती मोठं जीवन धावत होत याची कल्पना केली तर शनिवारवाडा आणखीन भव्य वाटतो. आपण शनिवारवाड्याच्या सर्वात प्रसिद्ध भागाकडे जाऊया, दिल्ली दरवाजा. शनिवारवाड्याला अनेक प्रवेशद्वार होते. पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार प्रमुख दरवाजांमध्ये दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, जांभूळ दरवाजा आणि खिडकी दरवाजा यांचा समावेश होता. यापैकी सर्वात भव्य आणि प्रमुख दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा. या दरवाजाची रचना केवळ सुंदर दिसण्यासाठी करण्यात आलेली नव्हती,
तर सुरक्षितता हा त्यामागचा महत्वाचा विचार होता. भक्कम लाकडी दरवाजे, त्यावर लोखंडी खिळे आणि मोठी तटबंदी. हत्तीच्या हल्ल्यापासून दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी टोकदार लोखंडी खुंट्या लावण्याचे वर्णन आढळते. म्हणूनच हा दरवाजा पाहताना आपल्याला त्या काळातील युद्ध तंत्राची कल्पना येते. दरवाजातून आत गेल्यावर आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो. आज आपल्याला तिथे मोकळा परिसर आणि अवशेष दिसतात, पण एकेकाळी इथे अनेक वास्तू होत्या. गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हस्तिदंत महाल, दिवाणखाना आणि सुंदर कारंजी. पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माहितीत या वास्तूंचा उल्लेख आहे. म्हणजे शनिवारवाडा हा फक्त एक राजवाडा नव्हता, तर तो होता एक मोठा राजकीय आणि सांस्कृतिक विश्व. इथे वास्तुकलेत मराठी परंपरा, राजेशाही गरजा आणि त्या काळातील विविध स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. आणि म्हणूनच शनिवारवाड्याची तटबंदी आजही आपल्याला त्या काळातील स्थापत्यकलेची झलक देते. आता आपण शनिवारवाड्याच्या सर्वात महत्वाच्या भूमिकेकडे येतोय, ते म्हणजे पेशव्यांचं मुख्यालय. पुणे जिल्हा प्रशासन स्पष्टपणे शनिवारवाड्याला पेशव्यांचे मुख्य ठिकाण म्हणून वर्णन करते. 18व्या शतकात पुण्याचे राजकीय महत्व हे प्रचंड वाढले आणि शनिवारवाडा या सत्तेच्या केंद्रस्थानी होता. इथून प्रशासन चालत होते, सरदारांची ये जा होती, महत्वाच्या चर्चा होत असत आणि दरबारही भरत असे. मराठी साम्राज्याच्या कारभारातील अनेक निर्णयांशी या जागेचा संबंध होता. आणि म्हणूनच शनिवारवाड्याच्या इतिहासाकडे पाहताना आपण फक्त वास्तू पाहत नाही, आपल्या पेशवाईच्या इतिहासाकडेही पाहावं लागतं. बाजीराव प्रथम यांच्यानंतर पेशव्यांच्या घराण्यात अनेक महत्वाच्या व्यक्ती या वाड्याशी जोडल्या गेल्या. नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, सवाई माधवराव आणि बाजीराव द्वितीय यांच्या काळातील अनेक घटना पुण्याच्या राजकीय इतिहासांशी आणि शनिवारवाड्याशी संबंधित आहे. याच काळात पुणे एक महत्वाचे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र बनत गेले. महाराष्ट्र पर्यटन विभागही 18व्या शतकात पुण्याच्या वाढत्या राजकीय महत्वाच्या आणि बाजीराव प्रथम यांच्या काळातील शहरी विकासाचा उल्लेख करतो. म्हणूनच आपण शनिवारवाड्याच्या अवशेषानुसार उभे राहिलो की मनामध्ये एक विचार येतो, या भिंतींनी किती निर्णय ऐकले असतील, किती आनंद, किती उत्सव, किती चिंता, किती राजकीय चर्चा आणि किती संघर्ष. इतिहासाच्या पुस्तकात काही गोष्टी फक्त काही ओळींमध्ये लिहिल्या जातात, पण त्या घटना ज्या जागी घडल्या त्या जागेवर उभं राहिल्यावर त्या इतिहासाला एक वेगळंच आयुष्य मिळत. डोळे बंद करा आणि कल्पना करा की समोर भव्य वाडा आहे, तटबंदीच्या आत प्रवेश केला आहे, आजूबाजूला राजवाड्याच्या इमारती, सुंदर बागा, कारंजी, दरबारासाठी मोठ्या जागा आणि वाड्यातील विविध महाल. पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीत गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हस्तिदंत महाल आणि दिवाणखाना याचा उल्लेख आहे. यावरून शनिवारवाड्याचं वैभव किती मोठं असावं याची कल्पना करता येते. आरसा महाल हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर सजावट आणि प्रकाशाने उजळलेली जागा उभी राहते. रंग महाल म्हटलं की रंग, कलाकुसर आणि राजेशाही वातावरणाची कल्पना येते. गणेश महाल म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी जोडलेली जागा. आणि दिवाणखाना म्हणजे महत्वाच्या सभा आणि दरबारी कामकाजाची आठवण. या वाड्यातील जीवन केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. सण उत्सव साजरे होते, धार्मिक विधी होत होते, कलांना प्रोत्साहन मिळत होते. संगीत, नृत्य
आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही राजवाड्याच्या जीवनात भाग होता। म्हणून शनिवार वाडा म्हणजे राजकारण, संस्कृती, वास्तुकला, परंपरा याचा एक सुंदर संगम होता। आज त्यातील बहुतांश वैभव प्रत्यक्ष दिसत नाही, पण इतिहासाच्या नोंदी आणि उपलब्ध अवशेष आपल्याला याची कल्पना करून देतात। आणि म्हणूनच शनिवार वाड्याला भेट देताना फक्त काय उरलं आहे हा प्रश्न विचारू नका, तर एकदा असा प्रश्न विचारा की इथे एकेकाळी काय होते, आणि हाच प्रश्न तुमच्या या भ्रमंतीला अधिक रंजक बनवेल। शनिवार वाड्याच्या विषयी आपण अजून माहिती घेऊया एक छोटीशी विश्रांती।

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये शनिवारवाडा याविषयी माहिती घेत होतो. प्रत्येक साम्राज्याच्या इतिहासात एक स्थान असते आणि एक दिवस तिथे उत्थान आणि एक दिवस उतारही येतो. पेशवाईच्या इतिहासातही असाच काळ आला. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात अंतर्गत राजकारण, सत्ता संघर्ष आणि बाह्य आव्हानं वाढत गेली. शेवटी 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर पेशवाईचा अस्त झाला आणि पुण्यावर ब्रिटिशांचं वैभव आले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुणे इतिहासाच्या माहितीतही 1818 हे पेशवाईच्या समाप्तीचं वर्ष म्हणून नमूद केलेले आहे. यामुळे शनिवारवाड्याची राजकीय भूमिका बदलली आणि ज्या वास्तूमध्ये एकेकाळी पेशव्यांची सत्ता केंद्रित होती तिचे महत्व हळूहळू कमी झाले. पण शनिवारवाड्याचा इतिहास इथे संपत नाही, कारण पुणे या वास्तूने आणखीन एक मोठी घटना अनुभवली 1828 ची, ती भीषण आग. आगीने शनिवारवाड्याचा मोठ्या भागाचा नाश केला. आज जे अवशेष आपण पाहतो ते त्या भव्य वास्तूच्या उरलेल्या खुणा आहेत. पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग दोन्ही 1828 मध्ये आगीचा उल्लेख करतात. आगीने राजवाड्याचा मोठा भाग नष्ट केला, पण त्याच्या तटबंदी आणि प्रवेशद्वारांनी इतिहासाची साक्ष देणं सुरू ठेवलं. आणि म्हणूनच आज शनिवारवाडा आपल्याला एक महत्वाचा धडा देतो की वास्तू नष्ट होऊ शकते, पण तिचा इतिहास नष्ट होत नाही. शनिवारवाड्याचे नाव घेतले की अनेक लोकांच्या मनात एक प्रसिद्ध ऐतिहासिक घटना लगेच येते, नारायणराव पेशव्यांची कथा. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूशी संबंधित घटना शनिवारवाड्याच्या इतिहासातील एक अत्यंत चर्चित असा प्रसंग आहे. या घटनेभोवती अनेक कथा, लोकश्रुती आणि ऐतिहासिक व्याख्या प्रचलित आहेत. विशेषतः काका मला वाचवा या कथित आपेशी जोडलेली लोककथा महाराष्ट्राच्या लोकप्रिय संस्कृतीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की लोककथा आणि दस्तऐवजीकृत इतिहास यांच्यात फरक असतो. म्हणून ही घटना सांगताना लोकप्रिय कथेनुसार किंवा लोकश्रुतीनुसार असा उल्लेख केला आहे, माहिती अधिक जबाबदारीने मला मांडता आली. शनिवारवाड्याच्या इतिहासात हा प्रसंग आजही चर्चिला जातो, कारण तो केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची कथा नव्हती, तो पेशवाईतील सत्ता संघर्ष, राजकीय तणाव आणि त्या काळातील गुंतागुंतीच्या परिस्थितीची आठवण करून देतो. आणि म्हणूनच शनिवारवाडा हा फक्त सुंदर राजवाडा नव्हता, त्याने इतिहासातील आनंदाचे क्षण पाहिले, दुःखाचे प्रसंगही पाहिले, विजय पाहिले, संघर्षही पाहिले, सत्ताही पाहिली आणि सत्तेचा अस्तही पाहिला. आज आपण शनिवारवाड्यात गेलो तर आपल्याला भव्य राजवाडा पूर्वीसारखा दिसणार नाही, पण तटबंदी उभी आहे, प्रवेशद्वार उभे आहे आणि त्या भिंती जणू आपल्याला सांगतात की आम्ही खूप काही पाहिले आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार आज शनिवारवाड्यातील तटबंदी, भक्कम दरवाजे आणि काही अवशेष इतिहासाची साक्ष देतात. तसेच पेशव्यांचा इतिहास सांगणारा प्रकाशध्वनी कार्यक्रम आयोजित केला जातो. आज शनिवारवाडा पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पर्यटक येथे येतात, विद्यार्थी येतात, इतिहास प्रेमी येतात, परदेशी पर्यटक देखील येतात आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हा इतिहास अनुभवतो. शनिवार पाहण्याची खरी मजा त्याच्या भिंती पाहण्यात नाही, तर त्या भिंती मागचा इतिहास समजून घेण्यात आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पुण्यात गेलात, शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर उभे राहा, त्या भव्य दरवाजाकडे पहा आणि मनामध्ये एक कल्पना करा
की इथून कधी काळी पेशव्यांच्या पालख्या आत जात होत्या. सरदारांची ये जा होत असेल, दरबार भरत असतील आणि या परिसरात पुण्याच्या इतिहासाची नवीन पानं लिहिली जात असतील. आज त्या पानांपैकी अनेक पानं काळाच्या ओघात फिक्की पडली आहेत, पण शनिवारवाडा अजूनही उभा आहे इतिहासाची आठवण म्हणून, पुण्याच्या सांस्कृतिकचे आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून आणि पेशवाईच्या काळाची साक्ष देणारा

वारसा म्हणून. आजच्या भ्रमंतीमध्ये आपण अनुभवला बाजीरावांचा शनिवारवाडा, पेशव्यांचं राजकीय केंद्र, दिल्ली दरवाजाची भव्यता, राजवाड्यातील महालांचे वैभव, पेशवाईचं उत्थान आणि अस्त, 1828 ची आग आणि आजही जिवंत असलेला इतिहास. भिंती उडल्या तरी इतिहास बोलत राहतो, दरवाजे बंद झाले तरी आठवणी उघड्या राहतात, आणि राजवाडा जरी नष्ट झाला तरी त्याचं नाव काळाच्या पानावर कायम शनिवारवाडा हेच राहतं. शनिवारवाड्याचा इतिहास तर आपण ऐकला, पेशव्यांची सत्ता समजून घेतली, त्यांचे दरवाजे पाहिले, त्यांच्या वास्तू अनुभवल्या आणि चढ उतारही पाहिले. आता आपण शनिवारवाड्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहूया, कारण शनिवारवाडा म्हणजे फक्त मोठी तटबंदी आणि काही दरवाजेच नाही, तो एक पूर्ण राजवाडा, एक छोटस जग होत. कल्पना करा की एका विशाल वाड्याच्या आत अनेक इमारती आहेत, एका बाजूला राजकीय बैठका सुरू आहेत, दुसरीकडे धार्मिक विधी सुरू आहेत, कुठेतरी स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक सुरू आहे, कुठेतरी सेवकांची लगबग सुरू आहे. अशा प्रकारे शनिवारवाड्याच्या आत सतत हालचाल सुरू आहे. शनिवारवाड्याची तटबंदी हा त्याच्या वास्तुरचनेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भक्कम दगडी तटबंदी, मजबूत दरवाजे आणि सुरक्षेची व्यवस्था यामुळे हा वाडा केवळ राजेशाही निवासस्थान नव्हता तर सुरक्षित प्रशासकीय केंद्रही होते. विशेष म्हणजे शनिवारवाड्याच्या तटबंदीमध्ये अनेक बुरुज होते, या बुरुजांवरून परिसरावर लक्ष ठेवता येत होते. त्या काळात आजच्यासारखी आधुनिक सुरक्षा व्यवस्था नव्हती, म्हणून वास्तूची रचनाच सुरक्षेचा एक भाग बनली. मोठे दरवाजे, दरवाजावरील लोखंडी खुंट्या, भक्कम तटबंदी आणि बुरुज, हे सगळं पाहिलं की त्या काळातील सुरक्षा विचार किती महत्वाचा होतो याची कल्पना करता येते. शनिवारवाड्याचे दरवाजे आपण आधी दिल्ली दरवाजाबद्दल ऐकले, पण शनिवारवाड्यात आणखीन काही महत्वाचे दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, जांभूळ दरवाजा आणि खिडकी दरवाजा, प्रत्येक दरवाजाला त्याची एक ओळख आहे. यातील गणेश दरवाजा हा विशेषतः धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी वापरला जात असल्याचा संदर्भ आहे. मस्तानी दरवाजा हे नाव घेतलं की अर्थातच आपल्या मनात येतं मस्तानीचं नाव. मात्र या दरवाजाच्या नावाचा मस्तानी बरोबर नेमका संबंध काय होता याबाबत इतिहासात वेगवेगळे उल्लेख आणि लोकपरंपरा आढळतात, त्यामुळे याला निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून सांगण्यापेक्षा लोकप्रिय परंपरेनुसार असा उल्लेख करणे योग्य ठरेल. इतिहास हीच तर गंमत आहे, काही गोष्टी दस्तऐवजांमधून समोर येतात तर काही गोष्टी लोकांच्या आठवणींमधून पुढे येतात. इतक्या मोठ्या वाड्यात पाण्याची व्यवस्था कशी होत असे? आपण नळ उघडला की पाणी मिळतं, पण 18व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. पुण्यात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध तलाव, विहिरी आणि पाणी पुरवठ्याच्या पद्धती वापरल्या जात. शनिवारवाड्यासारख्या मोठ्या राजवाड्यात पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी होत नसे तर स्नान, स्वयंपाक, धार्मिक विधी, बागा, कारंजी या सगळ्यांसाठी पाण्याची आवश्यकता होती. म्हणूनच त्या काळात जलव्यवस्थापन हा स्वतःमध्ये अभ्यासाचा एक विषय होता आणि शनिवारवाड्याच्या वैभवात कारंजांचाही महत्वाचा भाग होता. हजारी कारंजे. नानासाहेब पेशव्यांच्या काळात शनिवारवाड्यातील हजारे कारंजे प्रसिद्ध असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे. नावाप्रमाणेच त्याची रचना अनेक जलधारांचा प्रभाव निर्माण करणारी होती. शनिवारवाडा केवळ दगड आणि लाकडाचा बनलेला राजवाडा नव्हता तर त्याच्या परिसरात बागा आणि हिरवाई देखील होती. राजवाड्यातील जीवनात निसर्गाला देखील स्थान होते. आज आपण ऐतिहासिक वस्तू पाहताना त्यांच्या भिंतींकडे पाहतो, पण त्या काळात राजवाड्याच्या अनुभवाचा एक महत्वाचा भाग होता म्हणजे बाग, पाणी, कारंजी आणि मोकळी जागा. इतकं मोठं वैभव, इतका मोठा राजवाडा आणि इतिहासातील असंख्य घटना, पण 1828 मध्ये लागलेल्या आगीने शनिवारवाड्याच्या मोठ्या भागाचा विनाश केला. आपण जे पाहतो ते पूर्ण शनिवारवाडा नाही,
आपण जे पाहतो ती त्याच्या इतिहासाची उरलेली साक्ष आहे आणि कदाचित म्हणूनच ही वास्तू आणखीन भावते, कारण प्रत्येक भक्न भिंत आपल्याला विचारते, माझं पूर्ण रूप तुला दिसत नाही पण माझ्या इतिहासाची कल्पना तू करू शकतो। आणि म्हणूनच कधी पुण्यात गेलात तर शनिवार वाड्याला नक्की भेट द्या, पण फक्त शनिवार वाड्याच्या भिंती आणि प्रवेशद्वार पाहू नका, तर त्याच्या मागचा इतिहास नक्की अनुभवा। धन्यवाद।

नमस्कार, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से आणि खूप साऱ्या फरमाईश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत असतो. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना. चला तर मग मित्रांनो, आज आपण एका अशा कवीच्या विश्वात सफर करणार आहोत, ज्याच्या कविता आपल्या रोजच्या जगण्याचा आरसा दाखवून जातात. होय, आपण बोलतोय प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्याबद्दल. दासू वैद्य मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार. त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. दासूंची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थानी आहेत. त्यांच्या कवितांमध्ये केवळ शब्द नसतात, तर तो आजच्या समाजावर माणसाच्या बदलत्या मानसिकतेवर केलेला एक धारदार प्रहार असतो. आजचा आपला हा विशेष भाग त्यांच्याच काही गाजलेल्या रचनांवर आधारित आहे. सुरुवात करूया अशा एका कवितेने, जी आजच्या सोशल मीडियाच्या आणि वाढत्या द्वेषाच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाते. ऐकूयात ही पहिली रचना. पहिली रचना आहे आणि त्याचे शीर्षक आहे घाबरलेला उजेड. शीर्षक ऐकूनच जरा एक्साइटमेंट वाढले. कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर. कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलोय लोक घरोघर. कोणाला द्यायचं उत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलेत लोक घरोघर. किती जन्मांचा गिळलाय द्वेष जो ओकला जातोय पायऱ्या पायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात. कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात. घाबरलेला उजेड नेमका कसा अडकला अंधाराच्या जबड्यात. एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं. एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं. हा कुठला महासेल जिथं कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं. हा कुठला महासेल जिथे कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं. विकला जातोय चढ्या भावानं. क्या बात है, काय ताकद आहे ना या शब्दांमध्ये. मित्रांनो, या कवितेचा विचार केला ना तर आजचा समाज किती पोखरत चाललाय हे विदारक सत्य समोर येतं, हो ना. कवी म्हणतात की आज प्रत्येक घरात शांतता किंवा संवाद उरलेला नाही, तर लोक एकमेकांना उलट उत्तर देण्यासाठी, वाद घालण्यासाठी आपले शब्द अधिक धारधार करत बसले. किती विदारक सत्य आहे ना. लोकांच्या मनात एकमेकांबद्दल इतका टोकाचा द्वेष भरला आहे जणू काही अनेक जन्मांचा असावा. आणि हा साठलेला द्वेष आता समाजात रस्त्यांवर म्हणजेच पायऱ्या पायऱ्यांवर उघडपणे बाहेर पडत आहे. आज माणूस स्वतःला जाती आणि धर्माच्या संकुचित भिंतींमागे म्हणजेच तळघरात लपून घेत आहे. कवीने येथे महासेलची जी उपमा दिली आहे ना, ती मनाला लागते. हो, अगदी मनाला लागते. आजच्या या वैचारिक बाजारात वाईट सडलेले आणि कुजके विचार समाज माध्यमांवर खूप महागड्या भावनांनी विकले आणि स्वीकारलेही जातात. किती कटू सत्य आहे ना हे. चला या गंभीर विचार करायला लावणाऱ्या
कवितेनंतर आपण असंच एक सुंदर वैचारिक गीत ऐकूया. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही ऐकत रहा कवितांच्या गाभाऱ्यात आपला आवडता सेगमेंट, आणि मी लवकरच तुमच्या भेटीला आणखी सुंदर कविता घेऊन येते. भेटूया ब्रेकने.

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो, मी आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दासू वैद्य यांच्या कवितांची हीच तर खरी गंमत आहे श्रोते हो. ते ऐकताना माणूस स्वतःच्या आत डोकाहून पाहायला लागतो. त्यांची अशीच एक अत्यंत लोकप्रिय कविता आहे आयुष्य. तुर्तास या कविता संग्रहातील मला आवडणारी ही कविता आहे आणि मला असं वाटतं मी नक्कीच तुमच्यासमोर ही मांडली पाहिजे. तुम्हाला पण ती आवडेल. आपल्या रोजच्या जगण्यातल्या खूप साध्या गोष्टींमधून ते आयुष्याचं किती मोठं तत्वज्ञान सांगतात याचं हे उत्तम उदाहरण. रोज सकाळी घरातून दूध तापवलं जातं, बरोबर? पण या दुधात तापवण्याच्या प्रतिक्रियेचा संबंध जेव्हा दासू वैद्य आपल्या आयुष्याशी जोडतात तेव्हा काय जादू होते ते ऐकूया. थोडं असं वेगळंच आहे ना, आपण कल्पनाही करू शकत नाही असा विचार त्यांनी मांडलाय. थोडी एक्साइटमेंट तुमची वाढली असेल ना. चला थेट वळूया या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल, बरोबर ना? विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल. या त्रैराशीच्या गोंधळात गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा. तसा मी उभा आहे या 5'6" बाकावर. गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे 5'6" बाकावर. मित्रांनो, किती हटके कविता आहे ना. ही कविता मानवी जीवनातील द्विधा मनस्थिती आणि नात्यातील गुंतात अत्यंत अचूकपणे मांडते. विचार करा, जीवनात जर आपण एखाद्या गोष्टीला किंवा नात्याला कमी महत्व दिली तर ते नाते नाचण्याची संपण्याची भीती असते, हो ना? पण जर अति काळजीपोटी किंवा बंधनामुळे त्याला जास्त तापवले तर त्यावर साय धरते. ही साय म्हणजे नात्याची गुदमरवून टाकणारी पकड. ज्याने माणसाचा मोकळा श्वास घेणे कठीण होते आणि जीवन सतत संघर्षाच्या आणि त्रासाच्या विस्तवावरच जळत राहिले तर शेवटी हाती काय लागणार? फक्त राग म्हणजेच नैराश्य. या कमी जास्त किंवा विस्तवावर ठेवणे या तिन्ही परिस्थितींच्या त्रैराशिकात माणसाचं आयुष्य किती गुंतून पडलंय ना, हे कवीने यात दाखवलंय. या जीवनगणिताचे उत्तर जेव्हा सापडत नाही तेव्हा एखादा लहान विद्यार्थी गणिताची चूक मान्य करून शिक्षकाची छडी खाण्यासाठी जसा डोळे मिटून निमूटपणे हात पुढे करतो तसाच माणूस आपल्या 5'6" या स्वतःच्या शरीराच्या बाकावर हतबल होऊन, अगदी हतबल होऊन उभा राहतो. किती कमालीचं वास्तव आहे या ओळींमध्ये, हो ना श्रोते हो. खरंच मी भारावून गेले ही कविता वाचून. ही कविता आहे ना, खरंच प्रत्येक वेळेला मी वाचते ना एक नवा जीवनाचा भावार्थ मला दाखवून जाते आणि अर्थात मला मला पण अशीच आशा आहे की तुम्हाला पण असाच एक नवा भावार्थ जाणवला असेल. खरं कसं आहे ना, कवितेची ही जादूच आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळा अर्थ सांगून जाते आणि ही कविता खरंच इतकी स्ट्रॉंग आहे ना. आणि ही कविता वाचल्यानंतर ना बराच वेळ ही आपल्या मनात घुटमळत राहते, हो ना?
तर या सुंदर कवितेनंतर आपण वळणार आहोत एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर आणखीन अशा वेगवेगळ्या सुंदर कवितांचा नजराणा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. दासू वैद्य लिखित. छोटासा ब्रेक घेऊया.

0: छोट्याशा ब्रेक नंतर
1: श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात। मंडळी, खूप साऱ्या गप्पा गोष्टी आठवणी किस्से आणि शब्द फुलांची पखरण आपण या सेगमेंटमधून घेऊन येत असतो आणि आज अशीच एक जादू मी तुमच्या समोर शब्द फुलातून तुमच्या समोर मी मांडणार आहे आणि ती जादू आहे दासू वैद्य यांची। श्रोते हो, आतापर्यंत आपण दासू वैद्य यांच्या दोन वेगवेगळ्या छटा पाहिल्या आहेत, पण आता आपण जी कविता ऐकणार आहोत ना, तिचं शीर्षक आहे संस्कृती हरवली की। एक वेगळ्याच धाटणीची कविता आहे बघा। आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल की दासू वैद्यांची कविता वाचल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण एकदम थक्क होतो। विषयाला वेगळीच कलाटणी देणारी ही कविता आहे, अत्यंत वेगळ्याच धाटणीची आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे ही कविता वाचल्यावर तुम्हाला एक वेगळाच अर्थ उमगेल आणि एक छोटासा स्ट्रोकही। या कवितेमध्ये दासू वैद्य यांनी आजच्या विकसित माणसावर त्याच्या कथाकथित प्रगतीवर अत्यंत कडक आणि उपरोधिक शब्दात टीका केली आहे। आपण निसर्ग नष्ट करतो, संस्कृती गाढून टाकतो आणि नंतर त्याचेच गोडवे गातो, या मानवी ढोंगीपणावर त्यांनी कसं बोट ठेवलंय ऐका। तिसरी कविता आहे संस्कृती हरवली की। संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येतं। संस्कृती हरवली की मजा येते आणि तिला खोदकाम करून शोधता येतं। शतकानुशतक खेळता येतो संस्कृती शोधण्याचा खेळ। आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया, आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती। आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती। आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला, आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला। एक नदी निर्मळ वाहत असते, एक नदी निर्मळ वाहत असेल तर तिला आम्ही आठवतो गोठवतो। मग कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव, कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव। ओसाड रिकाम्या पत्राचे संशोधन करून शोध लावता येतो। कधी काळी वाहणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाचा, कधी काळी वाहणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाचा मानवी शेपटीवर नव्याने अभ्यास करणाऱ्यांना संधी मिळावी म्हणून, मानवी शेपटीवर नव्याने अभ्यास करणाऱ्यांना संधी मिळावी म्हणून। माणसाला पुन्हा एकदा शेपूट फुटण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील आहोत, माणसाला पुन्हा एकदा शेपूट फुटण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील आहोत, आम्हीच प्रयत्नशील। अगदी नी शब्द करणारी ही कविता। श्रोते हो, ही कविता आपल्याला थेट आरसा दाखवते हो ना। कवी उपरोधाने म्हणतात की माणसाला जिवंत संस्कृती जपता येत नाही, खरं आहे अगदी, पण ती नष्ट झाली की उत्खनन करून ती शोधण्यात त्याला जास्त मजा येते। किती विदारक सत्य। ही संस्कृती शोधण्याचा खेळ आपण शतकानुशतके खेळतोय। पोट भरण्यासाठी आपण मातीत बिया पेरतो, पण आपली संस्कृती मात्र छंद म्हणून मातीत गाढून टाकतोय आपण। निसर्गाच्या नाशाचं तर किती विदारक उदाहरण कवीने दिलंय बघा। नदी जेव्हा जिवंत आणि निर्मळ वाहत असते तेव्हा आपण प्रदूषणाने तिचे पाणी आटवतो। नदी कोरडी पडल्यावर आमचा विकसित मेंदू तिथे संशोधन करतो आणि कधी काळी इथे पाणी होते याचे पुरावे शोधून फुशारकी मारतो।
0: जिवंत गोष्टीला मारून तिच्या सांगाड्यावर अभ्यास करणे हा कसला विकास? आणि कवितेच्या शेवटी तर थेट डोक्यात प्रकाश पाडणारा आहे. डार्विनने सांगितलं की माणसाची शेपूट गळून पडली आणि तो माणूस झाला. पण आजचा माणूस ज्या क्रूरतेने आणि अविचाराने वागत आहे ते पाहत तो पुन्हा प्राण्यांच्या पातळीवर जात आहे. कवी म्हणतात की भविष्यातील संशोधकांना अभ्यास करता यावा म्हणूनच की काय, आजचा माणूस पुन्हा स्वतःला शेपूट फुटण्यासाठी म्हणजेच प्राणी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा उपरोध आपला डोळ्यात अंजन घालणार आहे श्रोते. किती वास्तववादी रचना आहे ना ही. खरंच थक्क केलं ना तुम्हाला, अर्थात मी पण खूप थक्क झाले. या एका सामाजिक आणि थक्क करणाऱ्या कवितेनंतर वळणार आहोत आपण एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेक नंतर अशा सुंदर कवितांचा नजराणा आपण घेणार आहोत. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.
2: सुसंगती सदा घडो सुजन वा.

वेलकम बॅक श्रोते हो मंडळी. आपण आहोत एका सुंदर सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, आणि आज आपण नासू वैद्य यांच्या कवितेंचा आस्वाद घेत आहोत. या पूर्वीच्या कवितेमध्ये आपण हतबलतेचं एक पहिलं टोक पाहिलं, आता हतबलतेचे आपण दुसरे टोक पाहूया. तर आपल्याला आपला बळी राजाकडे म्हणजे शेतकऱ्याकडे पाहावं लागेल. दासू वैद्य यांनी शेतकऱ्यांच्या अगतिकतेवर आणि निसर्गाच्या लहरीपणावर लिहिलेले अत्यंत काळजाला भिडणारी कविता आपण आता ऐकणार आहोत. सुरुवातीला येणाऱ्या आशेच्या किरणांचे रूपांतर नंतर एका भयानक शोकांतिकेत कसे होते ही सांगणारी ही कविता. वळूयात चौथ्या कवितेकडे, आणि कवितेचं शीर्षक आहे मरून पडलेला पांडुरंग. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा येऊन पोहोचला पाऊस. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा घेऊन पोहोचला पाऊस. एखादं अदिम तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्याने बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरभुर वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्यानंतर काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणित वाळून गेले. जन्मतास दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात भिमणस्क फेरा मारतो, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंगाकडे निघालेली दिंडी, आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. मंडळी,

जजाला पीळ देणारी ही कविता आहे ना, हीच तर खरी खासियत आहे दासू वैद्य यांच्या कवितेची. मनात अगदी घर करतात आणि जीवनाचं विदारक सत्य आपल्याला समोर मांडतात. श्रोतो, ही कविता ऐकताना अंगावर काटा येतो ना. कवीने सुरुवातीला पावसाची तुलना एका प्रामाणिक वक्तशीर शाळकरी मुलाशी केलेली आहे, जो वेळेवर येतो. पाऊस वेळेवर आल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्याने मोठ्या आशेने जमिनीच्या पोटात बियाणे पेरले. जणू हजारो वर्षांचे जगण्याचे तत्वज्ञान मातीला रुजवले. पण इथे कवितेला एक भयान वळण येते. वारा सुटतो, आकाश काळ्या ढगांनी वाढते, पण जशी एखादी गतिमान एक्सप्रेस गाडी छोट्या छोट्या स्टेशनवर न थांबता वेगाने निघून जाते, तसेच ते पाण्याचे ढग न घाबरता पुढे निघून जातात. पाऊस अचानक बेपत्ता होतो. पाण्याच्या अभावामुळे जमिनीला धडका मारून वर येणारे चिमुकले पोपटी कोंब मातीत वाळून जातात. कवीने दिलेली उपमा बघा. हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये ज्या बापाचे बाळ जन्मताच दगावले होते, तो ज्या विमनस्क अवस्थेवर फेऱ्या मारतो, अगदी तशाच अगतिकतेने तो शेतकरी आपल्या करपलेल्या शेताच्या बांधावर सुन्न होऊन उभा आहे, अगदी सुन्न होऊन. आणि कवितेचा शेवट तर थेट डोळ्यात पाणी आणणार आहे. श्रोते, दूर कुठेतरी आषाढीसाठी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची दिंडी निघालेली आहे, पण दुसरीकडे शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग, शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग म्हणजेच त्याचे हिरवे पाशवी निसर्गामुळे शेतात मरून पडलेले आहे. देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता, देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता यातील हा सनातन संघर्ष कवीने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. श्रोते, मी अगदी निशब्द झाले ही कविता वाचून. नाही, मनाला चटका लावणाऱ्या या कवितेनंतर आपण वळूयात पुढच्या सेगमेंटकडे. घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहिन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन, बाळा चंद्र भागे तिरी तुझी वाट मी पाहिन, बाळा चंद्र भागे तिरी तुझी वाट मी पाहिन।

नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात। श्रोते हो, आज आपण कवी दासू वैद्य यांच्या 3 अप्रतिम कवितांचा प्रवास केला। शब्दनात हार लावणाऱ्या समाज, दुधाच्या साईसारखं गुदमरवणं आणि प्रगतीच्या नावाखाली पुन्हा अधीम होणारा माणूस, या सर्व कविता आपल्याला अंतर्मुख करून जातात। प्रगतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण नक्की कुठे चाललो आहोत? समृद्ध निसर्ग आणि संस्कृती नष्ट करून केवळ कागदावर आणि संग्रहालयात इतिहास शोधण्यात कसला पराक्रम? हा मूलभूत प्रश्न दासू वैद्य यांच्या कविता आपल्याला विचारतात। जाता जाता काही महत्त्वाच्या गोष्टी मला दासू वैद्यांबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल। दासू वैद्य यांचे बालपण नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी गेले। शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले त्यांना। गणितासारख्या विषयाशी त्या काळात कधी जमले नाही त्यांचे, तर लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या। आई वडील भावाने तुला जे काही करायचं आहे ते कर अशी मुभा दिली होती, त्यामुळे चौकटीत राहून वैचारासारखे मिळवत गेलो, असे हे दासू वैद्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे। पुढे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले। ते या विद्यापीठात मराठी विभागात अध्यापन करतात। साहित्य कारकीर्द आपण त्यांची बघूया। दासू वैद्य 1987 पासून विविध वाङ्मय नियतकालिकात नियमित लेखन करीत आहेत। महाराष्ट्रात अनेक मान्यवर एकांकिका स्पर्धेतून त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांना वेगवेगळी पारितोषिकही मिळालेली आहेत। दी साहित्य अकादमीची तरुण लेखकांसाठी असलेली सन्मानित वृत्ती त्यांना मिळाली आहे। अकादमीच्या राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी कवितांचे वाचन केले आहे। त्यांच्या काही कवितांचे हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तेलुगू आणि उर्दू भाषात भाषांतरही झाले आहेत। अल्फा गौरव मटा सन्मान आणि महाराष्ट्राच्या शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या बालकवितांचे वाचन केले आहे। दूरचित्रवाणी मालिका आणि सावरखेड एक गाव सारख्या काही चित्रपटांमध्येही त्यांनी गीतलेखन केलेले आहे। त्यांची 3 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत। त्यांच्या तुर्तास या कविता संग्रहाचा हिंदी अनुवाद फिलहाल या नावानेही झालेला आहे। त्यांची प्रकाशित पुस्तके पाहूया। तुर्तास पॉप्युलर प्रकाशन, क कवितेचा पॉप्युलर प्रकाशन, भूर हे बालकुमार वाङ्मय आहे साकेत प्रकाशनाचं। आजूबाजूला हे त्यांचं ललित लेख संग्रह आहे, जनशक्ती वाचक मंडळ यांचं, आणि मेळा हा ललित संग्रह आहे पॉप्युलर प्रकाशन यांचं। तर श्रोते हो, आजच्या या एपिसोडमध्ये दासू वैद्य साहित्या आधारित आपण चर्चा केली, सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकला। मला खात्री आहे तुम्ही या कवितांचे आणि साहित्य प्रवासात तुम्हाला अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं असेल। तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला श्रोते हो, मला कमेंट करून नक्की सांगा। तुमची काही आयडिया सजेशन्स असतील त्याही सांगा। अर्थात तुमचे प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी खूप मोलाचे आहे, आमचे मनोबल वाढते आणि अजून सुंदर सुंदर गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही तितकेच उत्सुक आहोत। भेटूया आपण पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत राहा आणि सुंदर आयुष्य जगत राहा। तोपर्यंत मी तुमची मैत्रीण रुपाली आज रजा घेते तुमची। भेटूया, बाय बाय।

Bildet.

a dream of watching you fade away.

0: नमस्कार प्रेक्षको हो, सिनेमा आणि बरंच काही या विशेष कार्यक्रमात मी अजय तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सिनेमा आणि बरंच काही हा विशेष पॉडकास्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. राहुल सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं आचार्य 90 FM मध्ये मनपूर्वक स्वागत. हा सिनेमा आणि बरंच काही हा सगळा कन्सेप्ट डॉक्टर राहुल भांडारकर सर यांचा आहे. आम्ही जुन्या आणि नवीन चित्रपटांविषयी या सेगमेंटमध्ये बोलणारच आहोत, पण मला वाटतं सुरुवातीलाच एक छानशी बातमी काही दिवसातच आपल्या हाती आलेली आहे आणि आता सध्या चित्रपट सर्कलमध्ये ते फार त्या नावाचा किंवा त्या चित्रपटांचा खूप उल्लेख होतो आहे, वारंवार उल्लेख होतो आहे. सगळ्या माध्यमांनी फार कौतुक केलेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे जो राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जो दादासाहेब फाळके पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार म्हटला जातो, गणला जातो, तो यावर्षी अनंत नाग सरांना, पद्मश्री अनंत नाग यांना जाहीर झालेला आहे. आणि त्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत की अनंत नाग यांचं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा त्यांनी 300+ चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे, त्यांची सगळी चित्रपटसृष्टीची कारकीर्द राहुल सर आपल्याला सांगणार आहेत. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी त्यांना का मिळाला त्याविषयी देखील सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, कारण फिल्मफेअर पुरस्कार, कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार, कर्नाटक राज्याचा जीवनगौरव पुरस्कार असा पद्मश्री अनंत नाग यांना मिळालेला आहे. आणि यावर्षी तर या सगळ्या पुरस्कारांवर मुहूर्तमय रोवली आहे ती आपल्या दादासाहेब फाळके या पुरस्काराने. तर सर मी तुम्हाला विनंती करते की यावर्षी ही छान बातमी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे, तर त्या अनंत नाग सरांविषयी थोडीशी तुम्ही माहिती द्यावी.
1: सर्वप्रथम सहकारी यांनी हा कार्यक्रम सुरुवात केला आणि हा पहिलाच भाग आपण पद्मश्री अनंत नागांवर करतो आहोत याचा खरंतर मला आनंद होतोय. याच्या मागची भावना मूळ आपण थोडंसं समजून घेऊया, पार्श्वभूमी समजून घेऊया. अनंत नाग जरी कन्नड चित्रपट दक्षिणात्य चित्रपटात मुख्यत्वे काम करत असले तरी ते काही काळ मुंबईत होते. मुंबईत मराठी नाट्य समूहाबरोबर ते जोडलेले होते आणि त्यासाठी मला वाटतं आणि अनाहत सारखा अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला मराठी सिनेमा यात त्यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. मला वाटतं या अनुषंगाने त्यांचं एक मुंबईशी असलेलं नातं, मराठी नाटकसृष्टी असो किंवा चित्रपटसृष्टी असो ह्याच्याबरोबर असलेलं नातं, याच्याविषयी आजच्या तरुण पिढीला, सिनेमाच्या विद्यार्थ्यांना, चित्रपटाचं कुतूहल असलेल्या लोकांना, सर्वांना जाणून घेणं फार आवश्यक आहे. कारण ज्या दिवशी त्यांना केंद्र शासनातर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून अनेक उलटसुलट चर्चा होत्या की म्हणजे ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, काय आहे. कारण हिंदी माध्यमांना त्यांची ओळख म्हणजे थोड्याफार प्रमाणात मालगुडी डेजमध्ये त्यांनी केलेली जी भूमिका आहे याच्यामुळे एक थोडंफार प्रमाणात आज काही साल तरुणांना त्यांची ओळख असेल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. अर्थातच कन्नड चित्रपटसृष्टीसाठी तर ही फार मोठी बाब आहे, कारण 35 वर्षाच्या एका कालखंडानंतर म्हणजे डॉक्टर राजकुमार हे एक आयकॉनिक व्यक्तिमत्व होतं कर्नाटक कन्नडी चित्रपटातलं. त्यांच्यानंतर म्हणजे 35 वर्षाच्या कालावधीनंतर एका कलाकाराला, कन्नड चित्रपटातील कलाकाराला दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात येतो. आपल्याला आनंद वाटला पाहिजे की चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आणि त्यांचं ओव्हरऑल असलं कॉन्ट्रीब्युशन आणि या अशा व्यक्तीला दिलं गेलं आहे की ज्याचं मराठी चित्रपटाशी सुद्धा एक नातं आहे, तेच मला या कार्यक्रमातनं आजच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. तर जसं मी म्हटलं की त्यांनी मराठी, त्यानंतर कन्नडी, हिंदी, चित्रपट मालिका, नाटक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांचं एक सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वही आहे, त्याच्यावर आपण नंतर येऊया. पण सर्वप्रथम त्यांचं असलेलं एक नातं मराठी नाटकांशी किंवा मराठी रंगभूमीशी आणि कालांतराने त्यांचं जे पदार्पण आहे नट म्हणून हिंदी चित्रपटात आणि नंतर कन्नड चित्रपटात असा त्यांचा एक जवळपास प्रवास. मुळात ते कर्नाटकात शिरशी या गावात जन्माला आले. त्यांचं संपूर्ण नाव आनंद नागरकट्टे. अनंत नाग हे नाव का दिलं गेलं, नाग हे शॉर्ट फॉर्म का त्यांनी वापरलं, तर त्याची सुद्धा एक गमतीदार किस्सा आहे. श्याम बेनेगल जेव्हा अंकुर या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत होते तेव्हा सूर्या हे जे मुख्य पात्र आहे त्या अंकुर सिनेमातलं, शबाना आझमी, साधू मेहर आणि अनंत नाग असं तीन जणांचं ते तीन जणांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट आहे. प्रिया तेंडुलकर सारख्या अभिनेत्रीने त्याच्यात एक फार छोटी भूमिका केली, अनंत नाग यांच्या धर्मपत्नीची भूमिका त्या चित्रपटामध्ये. प्रिया तेंडुलकर यांचं पदार्पण हिंदी सिनेमामध्ये त्या सिनेमातनं झालेलं आहे. आणि श्याम बेनेगल सारखा एक उत्कृष्ट दिग्दर्शक त्या सिनेमाने आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला दिला असा हा एक लँडमार्क सिनेमा आहे. हा त्यांचा पहिला सिनेमा अंकुश. अंकुश म्हणजे एक सीडलिंग, आणि ज्याला आपण म्हणूया की कर्नाटकामध्ये दोन भाग आहेत, एक उत्तर कर्नाटक आहे जो महाराष्ट्राच्या भागांशी जोडलेला आहे आणि एक दक्षिण कर्नाटक आहे. तर शिर्शी हे मूळ गाव त्यांचं दक्षिण कर्नाटकात येतं आणि ते तिथे एका आश्रमात म्हणजे ते चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजात जन्माला आले आणि त्यांचे वडील जे होते ते त्या चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजाच्या आश्रमामध्ये जे मुख्य गुरुपीठ शिष्य परंपरा तिथे चालते अजूनही, आनंद आश्रम स्वामीजी त्यावेळी होते, त्यांचे ते स्वकीय सचिव म्हणून ते तिथे कार्य पाहत होते आणि त्या आश्रमातच त्यांचं जे बालपण आहे त्या आश्रमात गेलं आणि नंतर थोड्या वेळाने थोड्या कालांतराने ते मुंबईत आले पुढच्या शिक्षणासाठी वगैरे. चौथी पास झाल्यानंतर बहुधा ते मुंबईत आले. त्यांचा धाकटा भाऊ म्हणजे शंकरनाग, म्हणजे आयकॉनिक शंकरनाग म्हणता येतं, ज्याला कराटे किंग शंकरनागही म्हटलं जातं, तो त्यांचा धाकटा भाऊ. नाग या सरनेमाच मागचं हे काय, नागरकट्टे हे त्यांचं मूळ नाव. तर श्याम बेनेगल ह्यांनी जेव्हा चित्रपट बनवायला सुरुवात केला तेव्हा ते नागरकट्टे हे नाव एका फ्रेममध्ये, तेव्हा हस्तलिखित कॅलिग्राफी होऊन टायटल्स यायचे आणि तो पॅरल सिनेमा असल्यामुळे तेवढंसं फारसं बजेट त्यावेळी नव्हतंच की म्हणजे हे एका फ्रेममध्ये येणारा नाव. मग त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही नाग हे नाव वापरा. नागरकट्टे हे कॅलिग्राफी आर्टिस्टला त्यावेळी येण्यासाठी थोडस जास्त मोठं होत होतं आणि ते फिट होत नव्हतं स्क्रीनवर, त्यामुळे तुम्ही नाग, आणि त्यावेळी नाग हे सरनेम वापरलं आणि ते तसंच ते पुढे चालत राहिलं. इवन त्यांचं जसं मी सांगितलं तुमचा धाकटा भाऊ कराटे किंग शंकरनाग, तर त्यांनीही देखील नागच हे नाव वापरलं आणि दोघही भाऊ मुंबईत नंतर गिरीश कर्नाड यांच्या रंगकर्मींचा जो समूह होता त्याच्याबरोबर ते जुडलेले होते. थोडेफार मला वाटतं एकदम काय ते आविष्कारच्या काही अंशी नाटकांशी जुडलेले होते. गिरीश कर्नाड यांच्या बरोबर ते मुख्यत्वे जुडलेले होते पृथ्वी थिएटर आणि या समूहाशी. आणि ते नंतर पुढे परत बँगलोरला जेव्हा गेले तेव्हा त्यांची एक वेगळी कार्यकर्ता सुरुवात झाली. पहिले 35 सिनेमे जे अनंतनाग यांनी केलेले आहेत

महत्त्वाची भूमिका आहे. गहराही सारखा एक सिनेमा पद्मिनी कोल्हापुरे, डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबरोबर अनंत नाग यांनी केलेला गहराही सिनेमा, याचंही एक हे सांगतो की बघा त्यांचं मराठी कुटुंब किंवा मराठी आपली चित्रपटसृष्टी याच्यावर एक फार जवळचं नातं आहे, त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. अरुणा राजे हे सगळ्यांनाच माहिती, ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे आणि त्यांचे पती विकास देसाई, अरुणा विकास या नावाने ते चित्रपट दिग्दर्शन करत असत त्यावेळी. आणि अरुणा राजे आणि विकास देसाईंनी दिग्दर्शित केलेला गहराई हा चित्रपट, एन बी कामत त्याचे निर्माते होते. एन बी कामत हे मराठी चित्रपट सुद्धा निर्माते होते. एन बी कामत यांनी तो चित्रपट बनवला कारण तो एवढा पाथ ब्रेकिंग होता की त्यामध्ये भूत प्रेत पिशाच याला ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने स्क्रीनवर ऑन स्क्रीन येतं आणि समोरच्याला जसं मंत्रमुग्ध करतं आणि त्याच्या मागची खरी कथा की निसर्गाचा कोप काय असतो आणि तो कोणत्या प्रकारे येऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात, याचं मला वाटतं आज हा सिनेमा कोणीही पाहिला हवा. तर गहराईसारख्या सिनेमामध्ये अनंतनाग यांची महत्त्वाची भूमिका होती. पद्मिनी कोल्हापुरे यांचे भाऊ ते दाखवलेले आणि जे मुख्य नट म्हणून आहे सुधीर दळवी यांची एक महत्त्वाची भूमिका त्या चित्रपटात आहे. डॉक्टर श्रीराम लागू सारख्या दिग्गज नट त्या चित्रपटात आहेत. सुहास भालेकर यांनी त्या चित्रपटामध्ये फारच महत्त्वाची भूमिका निभावलेली. आजच्या चित्रपट रसिकांसाठी किंवा आजच्या चित्रपट दिग्दर्शन लेखन या विद्यार्थ्यांसाठी तर हा सिनेमा तुम्ही पाहिला हवा गहराईसारखा, की निसर्गाच्या कोपावरनं आधारित अंधश्रद्धा श्रद्धा भूत प्रेत पिशाच ह्याला घेऊन कसा हा सिनेमा पुढे जातो आणि आपल्याला काय त्या सिनेमात एक बोध देतो निसर्गाच्या संदर्भात, फारच सुंदर रीतीने त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. अमरीश पुरीचंही त्याच्यात एक फार महत्त्वाची तांत्रिकाची भूमिका होती. आणि एवढा सुंदर सिनेमा आत्तापर्यंत तरी मला वाटत नाही की एवढा बोल्ड सिनेमा या विषयाला घेऊन कोणी केला असेल. त्यामुळे आत्ता जे त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक मिळालेलं आहे, मी तर म्हणतो हे फार मिळालेलं आहे, आधी मिळायला पाहिजे होतं. 35 सिनेमे त्यांनी पॅरल ह्याच्यात केलेले आहेत. जसं म्हटलं मी गहराईचं एक उदाहरण दिलं, एक उदाहरण अंकुर या सिनेमाचा दिलं जो त्यांचा पहिला सिनेमा होता. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये त्यांनी गोविंद निहलांबरोबर ही सिनेमे केलेले आहेत. एक सिनेमा मला सांगावासारखा आवर्जून वाटतो की जो या संपूर्ण एका सृष्टी पार्टी एक नावाचा सिनेमा आहे, की जो महाभारताचं आधुनिकीकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. की शशी कपूरच्या फिल्मला कंपनीने तो चित्रपट निर्मिती केलेली, हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे दिग्गज त्या चित्रपटात आहेत. आणि जसं मी म्हटलं आधी मधुर भंडारकरांचं चांदीवर चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्याच मधुर भंडारकरांनी पेश 3 या गाजलेल्या चित्रपटाचं इन्स्पिरेशन ज्या चित्रपटातनं घेतलं तो म्हणजे पार्टी असेल पार्टी. आणि कलियुग सारखा सिनेमा जो शशी कपूर यांनी निर्मिती केली, तर पेश 3 आणि कॉर्पोरेट हे दोन सिनेमे मधुर भंडारकर यांनी सांगितलं की त्याचं इन्स्पिरेशन आहे कलियुग आणि पार्टी. पेश 3 पार्टी आणि कलियुग या सिनेमाचं हे कॉर्पोरेट सिनेमामध्ये. कलियुग मध्ये अनंत नाग यांनी एक बिझनेसमॅनची भूमिका केलेली. त्यावेळी असं म्हणजे पत्रकारांमध्ये सिनेमाचे जे पत्रकार वगैरे आहेत त्यांनी असं म्हटलं की मफतलाल ग्रुपवरती तो चित्रपट आधारित आहे, पण महाभारताचं आधुनिकीकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं. रेखा यांची भूमिका त्या चित्रपटात आहे, शशी कपूर आहेत, अनंत आहेतच आहेत, राज बब्बर यांची आहे. म्हणजे तो पॅरलल सिनेमा असून देखील एक मल्टी स्टारकास्ट सिनेमा होता. आणि एवढ्या सुंदर रीतीने जे उद्योग घराण्यामध्ये आज आपण जे वाचतो किंवा आज आपण जे अनुभवतो हे त्या काळामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की उद्योग घरातामध्ये काय काय चाललेलं असतं उद्योग विश्वामध्ये आणि कशा प्रकारे म्हणजे ते घडामोडी घडत असतात. आणि त्याच्यामध्ये कर्ण म्हणजे कर्ण असं नाव दाखवलेलं आहे शशी कपूर यांचं, की जी कर्णावरनं इन्स्पिरेशन घेऊन ती भूमिका होती, की दोन्ही कुटुंबांच्या वादामध्ये तो कसा घुसमटला जातो आणि त्याचा अंत कसा होतो. आणि जेव्हा अनंतनाग यांचं जे कॅरेक्टर आहे

0: अर्जुनावरती आधारित थोडंफार आहे, आणि त्याला मग नंतर लक्षात येतं की बाबा हा आपलाच भाऊ आहे आणि त्याच्या त्याच्याच ह्याच्यासाठी मृत्यूसाठी आपण कारणीभूत आहोत, आणि त्याच्यावर जो परिणाम होतो नंतर, म्हणजे एवढा सुंदर सिनेमा तो आज तरी प्रत्येक अँगलनी पाहिला पाहिजे की मोशन ग्राफिक मोशन टेक कसं त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे, कारण कारखान्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर विदाऊट एक फिजिकल सेटअप लावून सुद्धा फक्त त्या पर्टिक्युलर टेम्पो मध्ये तो सिनेमा शूट करून त्या एका बाज मध्ये कसं आपण कारखान्याचं वास्तव्य तिथे दाखवू शकतो, हे उत्तम उदाहरण. एक उत्तम निर्माते शशी कपूर, उत्तम दिग्दर्शक मेनेगल यांच्या सर्वांच्या अनुषंगाने हा सिनेमा आहे. एवढ्या सुंदर सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे हिंदीमध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की दादासाहेब फाळके पुरस्कार जेव्हा त्यांना जाहीर झाला आणि जेव्हा त्यांनी तो स्वीकारला, तर मला वाटतं त्याच्या मागची पार्श्वभूमी सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. एवढा मोठा काळखंड त्यांचा गेलेला आहे आणि विविध एवढ्या एवढ्या चित्रपट सृष्टींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आत्ता आत्तापर्यंत हिंदीमध्ये सगळ्यात मोठा जो पाथ ब्रेकिंग कन्नड टू हिंदी ट्रान्झिशन असलेला सिनेमा म्हणजे KGF, त्या सिनेमामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. म्हणजे आजच्या जनरेशनला आठवेल तर तो इन्स्पेक्टर जो KGF मध्ये होता, पण KGF इन्स्पेक्टरच्या आधी सुद्धा त्यांनी फार महत्वाच्या लँडमार्क्स भूमिका केली. तर हे एक आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्की त्यांचं जे स्क्रिप्ट रायटिंग आणि निर्मातक कौशल्य आहे त्यांच्या धाकट्या भावावर, त्याच्यावरती आपण नक्की बोलूया.
1: तर प्रेक्षक हो, सिनेमा आणि बरंच काही या आपल्या सेगमेंटमध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून अनंत नाग यांच्याविषयी जाणून घेतोय. त्यांना नुकताच जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी आपण जाणून घेतलं. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत त्यांचं समाजकार्य आणि एक निर्मिती क्षेत्रात आणि एक लेखक म्हणून ते कसे कार्यरत होते त्यांच्याविषयी. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी.

0: प्रशांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सिनेमा आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून जाणून घेतो आहोत पद्मश्री अनंत नाग यांची सिनेमासृष्टीतील कारकीर्द. ब्रेकपूर्वी अर्थातच आपण त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला याबद्दल जाणून घेतलं, त्यांचे 300 अधिक चित्रपटांमधील त्यांचं योगदान त्याविषयी आपण जाणून घेतलं. मोजक्या चित्रपटांबद्दल राहुल सर बोललेले आहेत, जसं की गहराई, अंकुर, पार्टी या चित्रपटांविषयी त्यांनी जे काम केलेलं आहे, आणि गिरीश कर्नाड सरांचा हात धरून ते मुंबईत त्यांनी पाय रोवले आणि सगळी कारकीर्द पुढे घडवली, आणि कर्नाटक म्हणजे त्या म्हणजे दक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्यांचं भरपूर असं योगदान आहे. आता सर आपल्याला सांगणार आहेत त्यांचं लेखक म्हणून जडणघडण कशी झाली, निर्मिती क्षेत्राकडे ते स्वतः कसे वळले याविषयी, कारण एक सामान्य मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातनं जन्मलेला मुलगा आणि ह्या हे सगळं शिवधनुष्य सिनेमा घडवण्याचं स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणतो, आणि आज दैदीप्यमान यश त्यांच्या वाटेला आलेलं आहे, तर त्याविषयी जाणून घेऊया डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून.
1: मगाशी म्हटलं की सिनेमा करत होते, तर पॅरलल सिनेमामध्ये कसं होतं कमर्शियली एवढं म्हणजे इन्कम जनरेशन त्यावेळी होत नव्हतं. पॅरलल सिनेमामध्ये आजच्या काळात तर म्हणजे असं सिनेमाचं काही असं कंपार्टमेंटलायझेशन नाही आहे की हा पॅरलल आहे, हा सिनेमा सिनेमा
0: राहील,
1: वेब सिरीज करा किंवा तुम्ही OTT करा किंवा तुम्ही मेन स्ट्रीम सिनेमा करा काही करा, पण तुमचा एक छाप पडतो आणि तुम्हाला त्याच्यातनं बऱ्यापैकी आज एक सोर्स तयार होतो असं आहे. त्या काळात 70-80 दशकात जर तुम्ही पॅरलल सिनेमा करायचे तर तेवढासा म्हणजे
0: स्कोप नव्हता,
1: स्कोप तुम्हाला नव्हता इन्कमचा कमर्शियली असं आपण म्हणूया वायबल याच्यामध्ये. म्हणून ते नंतर पुन्हा बंगलोरला गेले आणि बंगलोरला गेल्यावर त्यांनी काही काळ कन्नड सिनेमा वगैरे केला. शंकरनाथ त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्यांचं त्यांना एक वेगळी हे एक स्थान त्यांना तिथे प्राप्त झालं. जो पहिला सिनेमा पहिलाच सिनेमा आहे तो मार्शल आर्ट्स पद्धतीवरती बेस्ड होता आणि तो गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याला त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच पारितोषिकं प्राप्त झाली आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी कारकीर्द सुरुवात झाली. मग त्यांनी आणि अनंत नाग यांनी एक चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं, वेगळ्या धाटणीचा सिनेमा हा कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आणला, कारण प्रभाव नक्कीच मराठी रंगभूमीचा होता. इकडच्या ज्याला आपण म्हणतो की मराठी सिनेमा मराठी नाटकं जी आहेत ते आशय प्रधान जास्त आहे
0: आजही,
1: म्हणजे जर आशय प्रधान सिनेमा पाहायचा असेल तर नजरुद्दीनच्या वाक्य घेतो मराठी सिनेमा नक्कीच पाहावा, तर कुठच्या पातळीवरती सिनेमा आहे ते आपल्याला लक्षात येईल, सिनेमा चित्रपटसृष्टी कुठच्या पातळीवर चालली आहे. त्यामुळे त्यांचा तो प्रभाव होताच गिरीश कर्नाडांसारखे नाटकात त्यांचे गुरु होते, चित्रपटातही त्यांचे अनेक हे, मग त्यांनी चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं आणि त्याच चित्रपटामध्ये त्यांनी सहलेखक म्हणून त्यांचं कामही केलं. ऍक्सिडेंट नावाचा सिनेमा त्यांनी त्यावेळी केला आणि ऍक्सिडेंट हा जो सिनेमा आहे याची मूळ कथा जी आहे एका मराठी लेखकाने त्यांना सुचवलेली कथा होती, त्यांचं नाव त्यांनी क्रेडिट्स मध्ये दिलेलं आहे. त्या सिनेमाचा मूळ आधार असा की एका पॉलिटिकल माणसाच्या मुलाकडनं एक ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा मागोवा त्याचा शोध आणि नंतर उलगड जाणारं रहस्य आणि शेवट असा आहे की ते सगळं कव्हर अप होऊन परत जाताना त्या पॉलिटिकल माणसाच्या मुलाचाच ऍक्सिडेंट होतो, कर्मा रिटर्न्स असं आपण त्याला म्हणतो, त्याचं एकदम उत्तम उदाहरण या सिनेमामध्ये त्यांनी दाखवलं ऍक्सिडेंट या सिनेमामध्ये आणि त्या सिनेमाचं सहलेखन त्यांनी केलं आणि ते निर्माते म्हणून त्या सिनेमात होते. त्या चित्रपटालाही बरीच पारितोषिकं मिळाली आणि नंतर त्यांची कारकीर्द निर्माता म्हणून पण त्यांनी सुरुवात केली अशा पद्धतीच्या सिनेमात. म्हणजे तो सिनेमा आजही तुम्ही पाहिला तर त्याच्यात जे ऍक्सिडेंटचं जे व्हिज्युअल्स आहे ते रिअलिस्टिक वाटावे म्हणून त्यांनी त्यावेळी ज्याला आपण म्हणतो की पशुखाद्य आणि जे हे असतात पशु आहार असतात त्यांचे मिश्रित करून त्यांनी एक व्हिज्युअल तयार केलेलं की जेणेकरून ते खरं वाटावं की ऍक्सिडेंट झाल्यावरती एखाद्या शरीराचं जर अभियांचे जर तुकडे होत असतील तर ते कसे दिसतील व्हिज्युअली, हे कठीण प्रसंग त्यांनी एकदम व्हिज्युअली त्या सिनेमामध्ये आणला. म्हणजे एक निर्माता म्हणून पण, एक लेखक म्हणून पण, आणि एक दिग्दर्शक आपला धाकटा भाऊ जोडीला असताना हा एक अप्रतिम उदाहरण आहे की एखाद्या मोठ्या भावाचं एका छोट्या भावावर असणारा प्रेमातन हा तयार केलेला सिनेमा. मुद्दा म्हणून का सांगतो की आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी आता
0: नामशेष
1: होत आहे, आणि अशा वेळी अशी दोन भावंड की ज्यांचं कोणीही या कला क्षेत्रात नाही, ज्यांचं कोणीही चित्रपट क्षेत्रात नाही, दूरदूरपर्यंत नाही, ते एका अनोळखी गावी येतात, अनोळखी गावातनं सगळं काही ज्ञान घेतात, शिकतात, परत आपल्या गावी जातात, परत गावी जाऊन स्वतःला कुठेतरी एक पाय रोवण्याचा प्रयत्न करतात अशा इंडस्ट्रीमध्ये की जिथे त्यांचं कोणीच ओळखीचं नाही. थोड्याफार नावारूपाला आल्यावरती स्वतः असा धाडस करतात की आपण एकत्र येऊन असं काहीतरी करावं, कमर्शियली सक्सेस असं नाही पण असं काहीतरी वेगळं करावं की जेणे आपल्या चित्रपट सृष्टीला सुद्धा जगभर पोहोचवता येईल.
0: आणि तेव्हा पोषक असं वातावरण पण नव्हतं,
1: तर त्यांनी ते आणि आवर्जून मला वाटतं की ज्या ज्या वेळी त्यांना मराठी इंडस्ट्री बरोबर कोलॅबोरेशनची गरज होती त्या त्यावेळी त्यांनी केलेली आहे. जसं मी म्हटलं ऍक्सिडेंट हा सिनेमा देखील त्यांनी एका मराठी वृत्तपत्र वाहिनीत असलेल्या त्यांच्या एका माध्यम प्रतिनिधी मित्राच्या कथेवरनं ती कथा केली आणि त्यातलं त्यांनी त्याचं ड्यू क्रेडिट दिलं. तसंच चाफेकर बंधूंवरती आधारित जयू पटवर्धन यांनी एक चित्रपट केलेला, जयू पटवर्धन आणि त्यांचे मिस्टर हे आर्किटेक्ट होते, त्यांनी एक चित्रपट केलेला चाफेकर बंधूंवरती, आणि त्या चित्रपटाची जी पटकथा आहे ती शंकर नागेंनी लिहिलेली, आणि तो चित्रपट रवींद्र मंकणी यांचा, रवींद्र मंकणी मुख्य अभिनेते होते, अतिशय उत्तम चित्रपट जो चाफेकर बंधूंवरती आलेला आहे तो चित्रपट आहे. सगळ्यात पहिला जो चित्रपट चाफेकर बंधूंवरती आला तो चित्रपट, आणि त्याच्या वर्णामध्ये लोकांना कळायला लागलं की म्हणजे गोंदिया आला रे हा कसं काय विषय होता त्याच्या मागे, तो इतिहास कळायला लागला. म्हणजे हे एक कोरिलेशन आहे त्यांच्या चित्रपटांमधलं. पुढे जाऊन त्यांनी अनेक अजून चित्रपट निर्मिती केले. हिंदीमध्ये पण एक चित्रपट त्यांनी केला त्यावेळी विनोद मेहरा बरोबर, पण तो फारसा चालला नाही. त्यांनी निर्मितीचा प्रयोग हिंदीमध्येही केला आपल्या भावाला घेऊन, जो एक त्यांचा कन्नड चित्रपट होता त्यालाच हिंदीमध्ये रिमेक केलं, तेवढा फारसा चालला नाही. एक हॉरर सिनेमा त्यांचा जो कन्नडमध्ये हॉरर या शृंखलेमधला लँडमार्क मानला जातो त्या चित्रपटाचं नाव होतं नानिन्न बिडलारू, म्हणजे मी तुम्हाला सोडणार नाही असं त्या चित्रपटाचं मुख्य नाव त्याच्यात होतं कन्नडमध्ये की नानिन्न बिडलारू, आणि त्याचं हिंदीमध्ये त्यांनी डब करून तो चित्रपट रिलीज केला. अत्यंत म्हणजे व्हिज्युअली अपीलिंग सिनेमा, हॉरर या जॉनरला हॉरर स्टेटस मिळवून देणारा कन्नड चित्रपटातला तो सिनेमा. त्या सिनेमात मुख्य भूमिका अनंत नाग यांची होती. शंकर नाग फार अल्प काळ जगले, 35 वर्षाचं फक्त त्यांचं आयुष्य होतं, ते एका ऍक्सिडेंटमध्ये वारले, पण 35 वर्षामध्ये 90 चित्रपट स्वतः त्यांनी म्हणजे अभिनय केला. कराटे किंग सारखं त्यांना पदवी मिळाली. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 90 चित्रपटापैकी 11 चित्रपट आपल्या भावाबरोबर त्यांनी सहनिर्माता म्हणून केले, आणि दिग्दर्शक शंकर नाग यांचं होतं. अनंत नाग हे फार पुढे पुढच्या काळात देखील शंकर नाग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुठची फारशी निर्मिती केली नाही त्याच्यानंतर, किंवा म्हणजे तसा योग आला नाही असं आपण म्हणूया. कारण एखादा लहान भाऊ गेल्यानंतरचं जे दुःख असतं ते मोठ्या भावालाच म्हणजे ठाऊक असतं की अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्यावर तो प्रसंग गेला असेल, कारण अचानक ते वारले, 90 ते अचानक वारले. आणि असा भाऊ की ज्यांनी जाण्या अगोदर आज सर्व लहान प्रेक्षकात, लहान आज जे माझ्या वयात आहेत किंवा माझ्या आदल्या जनरेशनचे देखील आहेत किंवा आत्ताची ही जनरेशन आहे जी OTT वगैरेवरती मालगुडी डेज नावाचा जे दूरदर्शनची मालिका होती ती अजरामर मालिका, त्याची निर्मिती देखील अनंत नाग यांनी केलेली, त्याचं दिग्दर्शन अख्खं शंकर नाग यांनी केलं, आणि ती फार गाजली. स्वामी, मालगुडी डेज या मालिका गाजल्या. आर.के. नारायण यांच्या कथेवर आधारित ती मालिका होती. लहानशा एका दक्षिण, आपण जसं मी मगाशी म्हटलं, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन भाग आहेत, नॉर्थ केंद्रा साऊथ केंद्रा. तिथे उत्तर कर्नाटकचा जो भाग आहे तो कारवार, बेळगाव, आपला जो महाराष्ट्राला लागून भाग आहे असा आहे, आणि दक्षिणातला जो भाग आहे उडपी मंगळूर असा, तर तिथे अगुंबे नावाचा एक घाट आहे, त्या घाटामध्ये वसलेल्या गावात त्यांनी तो संपूर्णपणे नॅचरली शूट करून ती मालिका लोकांपुढे आणली आणि ते कल्चर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या मालिकेतनं केला अतिशय सुंदर पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो की बाल मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेली एक मोठी मालिका ही मलगुडी डेज एक लँडमार्क ठरली. आणि मलगुडी डेज ही दूरदर्शननी जरी नवंचाली प्रदर्शित केलेली असली तरी आजही त्याचे एपिसोड अनेक लोक युट्यूबवर सामाजिक माध्यमांवर आवर्जून बघतात आणि आजही ते रिलिव्हंट वाटते. दिग्गज अभिनेते जसं मी म्हटलं की गिरीश कर्नाडांसारखा दिग्गज अभिनेता त्याच्यामध्ये होता, मास्टर मंजुनाथ ज्याची एक फार मोठी कारकीर्द पुढे गाजली, अमिताभ बच्चन सारख्या नटाबरोबर मास्टर मंजुनाथ यांनी अग्निपथमध्ये काम केलेलं आहे, छोट्या अमिताभची भूमिका अग्निपथमध्ये मास्टर मंजुनाथ यांनी केली, तर अशा मोठ्या नटांसोबत घेऊन केलेली दूरदर्शनची मालिका. आणि ते अगेन जसं मी म्हणेन की एका लिमिटेड बजेटमध्ये राहून किती आपण एखाद्या आपल्या दृष्टीने कसं त्याला सुंदर बनवू शकतो, उत्तम उदाहरण म्हणजे हे. कारण जेव्हा पण मला निर्माते भेटतात किंवा कथालेखक भेटतात, आमच्याकडे चांगल्या कथा, आमच्याकडे बजेट नाही आहे, आमच्याकडे चांगल्या कथा, आमच्याकडे माध्यम नाही आहे, तेव्हा मला खरंतर चित्रपटसृष्टीतला विद्यार्थी किंवा चित्रपटाशी संलग्न असलेला म्हणून मला असं वाटतं की या लोकांकडे पाहावं, या लोकांकडे नक्की
0: प्रेरणा घ्यावी,
1: त्यांच्याकडे असणारी दृष्टी काय होती. म्हणजे एक तुम्हाला एक अजून एक उदाहरण सांगेन मी या ह्याच्यात, एवढे चित्रपट केले, त्यांच्या अहोचा एक चित्रपट होता की जो ज्याचं अंडर वॉटर सिक्वेन्स शूटिंग होत, आणि अंडर वॉटर सिक्वेन्स त्यावेळी करणं
0: चॅलेंजिंग,
1: म्हणजे मी जवळपास 30 वर्ष आधीची गोष्ट सांगतो, 35 वर्ष आधीची, की आता तर अंडर वॉटर कॅमेराज आहेत सगळे, आपल्याकडे इक्विपमेंट आहे सगळे, पण अंडर वॉटर सिक्वेन्स शूट करणं तेही अशा नटाला घेऊन ज्यांचा आपण उल्लेख केला, डॉक्टर राजकुमार हे लँडमार्क अभिनेते, म्हणजे जसं हिंदीमध्ये अमिताभ बच्चन तसे डॉक्टर राजकुमार किंवा त्याही पेक्षा मोठे मी असं म्हणेन, डॉक्टर राजकुमार हे त्यावेळी 60 होते आणि त्यांना ती महत्वाची भूमिका देऊन एका कोळी माणसाची भूमिका त्यांना त्यांनी दिली आणि आपल्या महाराष्ट्रातील एका कोळी कुटुंबावर घडलेला प्रसंगावर आधारित हा कन्नड सिनेमा होता. म्हणजे किती चांगलं समीकरण आहे बघा, ती घटना घडलेली आपल्या इकडच्या एका कोळी समाजात आणि त्या समाजाची कथा त्यांनी बरोबर तिकडे कन्नड चित्रपटामध्ये मांडली, की कसं एखाद्या मोतीच्या शोधामध्ये एक माणूस जातो आणि त्याचा त्यांना येणारे प्रसंग आठवतात आणि त्याच्यावरनं तो अंडर वॉटर सिक्वेन्स होता आणि तो अंडर वॉटर सिक्वेन्स त्यांनी भारताच्या बाहेर शूट केलेला, एका जॅपनीज फोटोग्राफरला घेऊन केला, हेही फार महत्वाचं आहे, पण त्याच बजेटमध्ये. म्हणजे अनंतनाग यांचं निर्मिती कौशल्य सुद्धा फार मोठं आहे, निर्माता नुसतं चेक साईन करत नाही, तर निर्माता त्याची एक दृष्टी असते, त्याचं एक व्हिज्युअलायझेशन असतं आणि ते व्हिज्युअलायझेशन तो दिग्दर्शकाला देतो, दिग्दर्शक त्याच्या कथेचं व्हिज्युअलायझेशन नटाला देतो, नट तंत्रज्ञ निर्माता ह्यांचं जर एक चांगलं टीमवर्क असेल तरच एखादा चांगला सिनेमा आपल्या पुढे येतो. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण हे आहे की बजेट हे म्हणजेच नाही आहे, पण एक टीमवर्क असून केलेलं उदाहरण. हे सगळे सिनेमे आजच्या विद्यार्थ्यांनी पाहावे, आजच्या छायाचित्रकारांना ही अनेक वेळा सांगतो की छायांकन करताना किंवा छायाचित्रकारांनी करताना आपण आज आपण म्हणतो की आपल्याकडे अनेक फिल्टर्स अवेलेबल आहेत, अनेक
0: इक्विपमेंट्स
1: आहेत, आपल्याकडे लाईट्सच्या वेगवेगळ्या टोनिंग्स अवेलेबल आहेत, पण जेव्हा हे काही इक्विपमेंट अव्हेलेबल नव्हतं, मॅन्युअल पद्धतीने आज VFXनी सगळ्या ठिकाणी उच्चात मांडलेला आहे असं मी म्हणेन, प्रत्येक गोष्ट VFXवरतीच होते, पण एक नॅचरल दृष्टी घेऊन कशा प्रकारे सिनेमा आपण मांडू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण हे सगळे सिनेमा आहेत. मंथनसारखा सिनेमामध्येही त्यांनी काम केलं, ब्रँडच्या विद्यार्थ्यांना तर हा सिनेमा पाहिलाच पाहिजे, अमूलच्या संपूर्ण मुवमेंटवर म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड या मुवमेंटवरती आधारित डॉक्टर वर्गीस कुरियन यांची भूमिका डॉक्टर गिरीश कर्नाड यांनी केलेली, अनंत नाग यांनी नजरुद्दीनच्या स्मिता पटेल ह्यांच्या जोडीस सोडीला त्यात एक भूमिका केलेली, आणि क्राऊड फंडिंगनी म्हणजे प्रत्येक घरातनं 1 रुपया महिलेने देऊन उभा केलेला भारतातला तरी हा पहिला सिनेमा असं मला वाटतं मंथन, आणि त्यामध्येही अनंत नागींची महत्वाची भूमिका आहे. तर असं नाहीये की त्यांनी फक्त कन्नड सिनेमा केलेत किंवा पॅरल सिनेमे केलेत, एकूण 300 सिनेमांमध्ये त्यांनी प्रत्येक प्रकारचे सिनेमे केलेत. ऑलमोस्ट 4 ते 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये,
0: हिंदी, तेलुगू, तमिळ, मराठी, मल्याळम, इंग्रजी,
1: मराठी, तेलुगू, कन्नड, हे 4 मुख्य, हा मुख्य भाषा त्यांनी केले सिनेमे आहेत.
0: आता थोडक्यात एक शेवटच्या 5 मिनिटात आपण त्यांच्या समाज कार्याविषयी जाणून घ्यायचंय, तर थोडक्यात तुम्ही माहिती द्या
1: त्यांच्या समाज कार्याबद्दल. म्हणजे जसं मी म्हटलं ना की रामाची कथा सांगताना लक्ष्मणांचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. मुळात असं आहे की जेव्हा जेव्हा मी अनंत नाग यांच्याबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा शंकर नाग यांच्याबद्दल मला बोलावंच लागतं, कारण अभिवाच्य भाग आहेत असं ते दोघे होते, दोघं भाऊ होते. दुर्दैव आहे की त्यातला एक चिरंजीव फार लवकर गेले, नाहीतर त्यांची कारकीर्द अजून मोठी झाली असती. मुळात जी आवड होती ती शंकर नाग यांना प्रचंड होती समाजाविषयी कळवळ वगैरे, आणि ते समाजवादी विचारांशी फार जोडले गेलेले होते. आणि त्यांचं अनेक मुलाखती दिवाळी अंकात त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे भावामुळे ते समाजकार्याकडे आले. आणि ते म्हणायचे की जेव्हा मी कर्नाटकात होतो तेव्हा आपल्यालाही आठवत असेल गोव्यातली तीच परंपरा आहे, आपण घरातून पहिला बाहेर पडताना पहिला पाय आपला उजवा पाय टाकतो. पण ते म्हणाले की मी जेव्हा मुंबईत आलो आणि जी काही थिएटरची चळवळ होती ती डाव्यांची किंवा जी काय आपण म्हणत असेल, तर आम्हाला पहिले राईट लेग असं होतं, तर इथे लेफ्ट राईट लेफ्ट असं म्हणजे हे होतं, तर तसं काहीचं म्हणजे समीकरण होतं त्यावेळी. आणि त्यामुळे ते म्हणाले की आमचा जो कल आहे तो अशा चळवळींकडे होता की ज्याच्यात समाजावरती कुठेतरी अन्याय होत आहे, तर आपल्या नाटक माध्यमातून आपण तो अन्याय लोकांपर्यंत पोचवावा. आणि असं करत करत ते जवळ आले रामकृष्ण हेगडे, त्यावेळी जनता दल पक्षाचे मुख्यमंत्री होते, ते त्यांच्यासाठी प्रचार वगैरे अनेक वेळा त्यांनी केला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रामकृष्ण हेगडेंनी त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हटलेलं की हे दोन्ही बंधू त्यांना मी जेव्हा पण प्रचाराला बोलवलं किंवा त्यांना कुठचीही एखादी म्हणजे आर्थिक आपण म्हणूया की आर्थिक व्यवहार त्यांच्याशी जेव्हा ठेवला तेव्हा पहिले असे आहेत की ज्यांनी संपूर्ण अमाऊंट आम्हाला रिटर्न दिली की हे आमचं समाजाप्रती असलेलं समर्पण आहे कलाकार म्हणून, आम्हाला देवाने भरपूर दिलेलं आहे, आम्हाला पैशाची गरज नाही, किंवा आम्ही जे करतो ते समाजासाठी करतो. याचंच उदाहरण आहे की म्हणजे या दोन्ही बंधूंनी अनेक तिथे समाजोपयोगी काम केले. तसे म्हटलं की शंकर नाग यांच्या नावाने आजही तिथे ऑटो राजा म्हणून त्यांची फार गाजलेली भूमिका आहे, जी ऑटो ड्रायव्हर्सवरती होती. आणि त्यांनी नंतर त्या ऑटो ड्रायव्हर्सच्या ज्या मुली आणि मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची तरतूद त्यावेळी केली, त्या चित्रपटाच्या नफ्यातनं किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फंडमधून. ज्यावेळी मेट्रो नव्हती, मुंबईतही नव्हती, बेंगलुरूमध्येही नव्हती, फक्त कलकत्त्यात होती, तर कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर बेंगलोरमध्ये मेट्रो झाली पाहिजे याच्यासाठी स्वखर्चाने त्यांनी इंजिनियर्सला बोलून एक प्लॅन आराखडा तयार करून सरकारला त्यावेळी दिलेला. म्हणजे त्यांचं सामाजिक दृष्टिकोन किती वेगळं आहे. किंवा अनेक अशा ठिकाणी आहेत, हाई हिल स्टेशनवरती जाऊन त्यांनी रोपवे इन्स्टॉल केलेला, स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी जाऊन रोपवे इन्स्टॉल केला की इथे हे निसर्ग बघण्यासाठी लोकांना कुठेतरी यावं, सरकार करू शकत नाही तर आम्ही
0: आपण.
1: मला वाटतं असं उदाहरण फार आजच्या काळात फार कमी लोक असतात की समाजाचा विचार करतात. आणि बघा एखादी व्यक्ती करू शकते पण दोन्ही भाऊ त्या दृष्टीने विचार करतात. आणि ज्यांचं पार्श्वभूमी अशी नाहीये की राजकारण आहे किंवा त्यांच्याकडे काय फार मोठी दौलत आहे, एका मठामध्ये जन्माला आलेले दोघेही भाऊ एक छोट्याशा मठामध्ये, मी अजूनही सांगतोय तो मठ तुम्ही जाऊन नक्की पाहिला पाहिजे, आनंदाश्रम महाराजांचा आशीर्वाद म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यासाठी, की त्या मठामध्ये आलेले जन्माला आलेले 2 जण, त्यांची एक बहीण पण होती, 3 जण त्यांच्या महाराजांचा स्वकीय सेवक याची ती मुलं, आणि ते त्यांचं कसं अपब्रिंगिंग असं हे आपल्याला म्हणजे बोलत असलेल्या लोकांचं असं असून सुद्धा त्यांचं एक कॉन्ट्रास्ट करिअरमध्ये जाणं आणि तरी पण समाजाप्रती असलेली त्यांची भावना. त्यामुळे मला वाटतं की आज जो दादासाहेब फाळके पुरस्कार अनंत नाग यांना दिला गेलेला आहे हा योग्यच आहे. म्हणजे त्यांच्यावर कितीही टीका टिप्पणी काहीही असो पण त्यांची जी संपूर्ण कार्यकर्ते जर तुम्ही पाहिली तर ती योग्यच आहे. त्यांनी जे समाजासाठी पण जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ते अतिशय सुंदर आहे. अनाथबद्दल एकच मी वाक्य सांगतो, अमोल पालेकर सारख्या दिग्गज अभिनेत्यांनी जेव्हा राजाच्या भूमिकेसाठी निवड केली ती फक्त अनंतनाग यांची केली. आणि अनंतनाग हे हसून सांगतात की मी त्यांना सांगितलं की मी बराच काळ मराठी केलेलं नाही आहे, तर कदाचित माझे उच्चार कानडी येऊ शकतात, कदाचित असं होऊ शकतं. आणि सोनाली बेंद्रे सारख्या एका प्रतित यश हिंदी सिनेमातल्या नटीसमोर नितीन चंद्रकांत देसाई त्याचे कला दिग्दर्शक होते त्या चित्रपटाचे, एवढा सुंदर तो चित्रपट अनाहत, तो राजशाही थाटातला चित्रपट अमोल पालेकर सारखे दिग्दर्शक, त्यामध्ये त्यांनी ती मुख्य भूमिका स्वीकारली आणि ती भूमिका करून म्हणजे देवदासच्या काळात रिलीज झाला त्या काळातला हा सिनेमा आहे. आणि त्या काळात हा सिनेमा आणून त्यांनी एक नवीन मापदंड दिला की तुमचं कलेवर श्रद्धा असेल, जर निष्ठा असेल, तर बजेट किंवा हे कोणतंही कन्स्ट्रेंट न होता सिनेमा तुमचा चांगला असला पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. अनाहत सारखा सिनेमा हा त्यांनी केला आणि अनाहत मध्ये राजाची भूमिका त्यांनी केली. ही एक फार चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे असणाऱ्या लोकांना आपणच त्यांच्या कार्यकिर्दीबद्दल ओळखत नाही, त्यासाठी मी अंजारे एफ एम चे मगाशी धन्यवाद मानले, सगळ्या टीमचे धन्यवाद मानले की या निमित्ताने तरी
0: आणि यावर्षी आम्ही जसं नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे सिनेमा आणि बरंच काही, आणि त्याचा पहिला भाग खूप छान उत्तमरित्या सादर झालेला आहे आणि आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा आहे. आणि आज आपण पद्मश्री अनंत नाग यांच्याविषयी डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून खूप बहुमोल असं मार्गदर्शन किंवा माहिती मिळवली. मला वाटतं त्यांनी जे जे चित्रपटांचा उल्लेख केलेला आहे तो आजच्या पिढीने जरूर जाऊन यूट्यूबच्या माध्यमात हे चित्रपट तुम्ही पाहू शकता. आणि आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आर जे तेजस्विनी आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया सिनेमा आणि बरस काहीच्या पुढच्या भागात डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

एफएमच्या प्रेक्षकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपला स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभारत. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभारत, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येता ना? चला तर मग. श्रोते हो, आजचा एपिसोड हा खरंच खास एपिसोड आहे, कारण की आजच्या एपिसोडमध्ये मी शांता शेळके लिखित सुंदर कवितांचा नजराणा तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्याचे रसग्रहणही करणार आहे. तर वळूयात आपल्या पहिल्या कवितेकडे, जी लिहिलेली आहे आपला शांता शेळके यांनी. कुठले पुस्तक कुठला लेखक, कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकीत. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकीत. हात एक अदृश्य उलटतो, हात एक अदृश्य उलटतो, पाना मागून पाने अविरत. गतसालाचे स्मरून जगता, गतसालाचे स्मरून जगता, दाटून येतो मनामध्ये भय. पान हे नवे यात तरी का, पान हे नवे यात तरी का, असेल काही प्रसन्न आशय, असेल काही प्रसन्न आशय. अखंड गरजे समोर सागर, अखंड गरजे समोर सागर, कणा कणाचे खसते वाळू. अखंड गरजे समोर सागर, कणा कणाचे खसते वाळू, तरी लाटही नवीन उठता, तरी लाटही नवीन उठता, सजे किनारा तीच कुरवाळू. तरी लाटही नवीन उठता, सजे किनारा तीच कुरवाळू. स्वतः स्वतःला देत दिलासा, स्वतः स्वतःला देत दिलासा, पुसते डोळे हसते हसता. उभी इथे मी पसरून बाहू, उभे इथे मी पसरून बाहू, नवीन वर्षा तुझा स्वागता, नवीन वर्षा तुझा स्वागता. क्या बात है. हे सुंदर आणि अर्थपूर्ण काव्य शांता शेळके यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लिहिलेलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भूतकाळातील आठवणी, भविष्यांची अनामिक भीती आणि तरीही मनात असलेली एक नवीन आशेची किरण, या दोन्ही भावनांचे अतिशय तरल आणि जिवंत वर्णन यांनी या कवितेत केलेले आहे. या कवितेचा सोपा आपण भावार्थ ऐकूया. पहिला कडू असा आहे, कुठले पुस्तक कुठला लेखक. आपले आयुष्य एका महापुस्तकासारखे आहे, ज्याचा लेखक कोण आहे आणि त्यात आपली लिपी म्हणजे भविष्य लिहिलेली आहेत, हे आपल्याला कुठे ठाऊक नाही. एक अदृश्य हात या आयुष्याची पाने अविरतपणे उलटत चाललेला आहे. दुसरा कडू आहे असं की गतसालाचे स्मरण जगता. गेलेल्या वर्षातील काही कडू गोड आठवणी, दुःख आठवले की मनात थोडी भीती दाटून येते, हो ना? मनात विचार येतो की या नवीन वर्षाच्या रूपात जे नवीन पान समोर आले आहे, त्यात तरी काहीतरी चांगलं, आनंदी आणि प्रसन्न लिहिलेले असेल का. आणि तिसरा कडू असा आहे की अखंड गरजे समोर सागर. असं म्हणतात की समोर अथांग सागर गरजत आहे आणि त्यांच्या लाटांमुळे किनाऱ्यावरील वाळू कणा कणाने खचत चाललेली आहे. म्हणजेच आपले आयुष्य आणि वेळ हळूहळू कमी होत चालले आहे, तरीही जेव्हा एखादी नवीन लाट उसळते तेव्हा तो किनारा तिचे स्वागत करण्यासाठी, तिला कुरवाळण्यासाठी पुन्हा सज्ज होतो.
किती सुंदर आहे ना. आणि चौथा कडू असा आहे की स्वतः स्वतःला देत दिलासा. शांता शेळके इथे म्हणतात, शेवटी कवयित्री किती जुन्या दुःखांना किती सुंदर प्रकारे मांडते बघा ना. स्वतःचे डोळे पुसत पुसत, हसत हसत आणि स्वतःलाच धीर देत, मी आज दोन्ही हात पसरवून या येणाऱ्या नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करायला उभी आहे. किती धैर्य दाखवून ही कवी, किती धैर्य दाखवून ही कवयित्री आपलं आयुष्य आणि आयुष्यातले सुख दुःख स्वीकारून येणाऱ्या वर्षाला आलिंगन घालण्यासाठी सज्ज आहे. आयुष्यात आलेले कडू गोड कितीही अनुभव आले तरी कवयित्रीने स्वतःचे प्रयत्न कधी मागे ठेवलेले नाही. ती सज्ज आहे नवीन स्वप्नांनी आणि धैर्याने येणाऱ्या आयुष्यातील स्वप्नांना सैर करण्यासाठी आणि सर्व कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी. या सुंदर कवितेनंतर आपण वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर असाच एक सुंदर कवितांचा नजराणा आपण अनुभवणार आहोत शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारित. भेटूया छोट्याशा ब्रेकनंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली घेऊन आलेली आहे एक स्पेशल सेगमेंट ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आजचा एपिसोड हा शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारित आहे. मंडळी, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक सुंदर कविता ऐकले. आता पुढची जी कविता आहे ती खरंच वेगळ्या धाटणीची आहे. या कवितेबद्दल सांगण्यापूर्वी मी ती तुम्हाला तुमच्या समोर वाचून दाखवते आणि मी ती वेगळ्या धाटणीची का आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. आहा ते सुंदर दिन हरपले, आहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे गोड जयानी जीवाला लाविले. दृष्टी होती मुग्ध निरागस, दृष्टी होती मुग्ध निरागस, अंतर होते प्रेमळ लालस. चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फांकले. सशिला होती अपूर्व सुषमा आणि लाभला गहन निलिमा. सुखाश्न सुखाश्न गमले प्रभात रवीचे कर तेव्हा कोवळे. सुखोष्ण गमले प्रभात रवीचे तर तेव्हा कोवळे. त्या पुढे असं म्हणतात, तृण पर्णातून रान फुलातून, तृण पर्णातून रान फुलातून, जललहरीतून वातार्यातून. स्नेहलतेचे अद्भुत लेणे, स्नेहलतेचे अद्भुत, स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहजतता लाभले. मृदुल उमलता कली कचुंबित, मृदुल उमलता कली कचुंबत, पुष्पदलाना उरी कवटाळीत, पुष्पदलाना उरी कवटाळीत. संध्येचे मधुरंग बदलते, संध्येचे मधुरंग बदलते, हर्ष भरे निरखिले. औणी गमली अद्भुत अभिवन, अवनी गमली अद्भुत अभिनव, जिथे सुख विन दुजा न संभव. घरिवा दारी उत्सल्याचे माळ नित्य बहरले, आता नुरले ते संमोहन. विषण गमते अवघे जीवन, विषण गमते अवघे जीवन. बाल्य संपता आज जगाचे, बाल्य संपता आज जगाचे रूप स्वर, बाल्य संपता आज जगाचे रूप सर्व बदलले, रूप सर्व बदलले. आहा ते सुंदर दिन हरपले, आहा ते सुंदर दिन हरपले. एक वेगळीच जादू आणि एक वेगळीच मनाला ओढ लावणारी अशी ही शांता शेळकेची लेखणी आहे. ही कविता मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यांबद्दल म्हणजेच बालपणाबद्दल असून, बालपण संपल्यानंतर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो याचे अत्यंत हळवे वर्णन करते. या कवितेचे आपण सुंदर रसग्रहण करूया. चला, या कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पना बालपणाच्या गोड आठवणी आणि ते संपल्यांची खंत आहे. बालपणात संपूर्ण जग कसे निरागस सुंदर आणि आनंदी वाटत असते आणि मोठेपणी ती जादू कशी नाहीशी होते याचे सुंदर चित्रण कवयित्रीने यात केले आहे. लहानपणी मनात कोणताही कपट कारस्थान नसतो, त्यामुळे अवघ्या सृष्टीत फक्त प्रेम आणि सौंदर्य दिसते. बालपण सरले की ते संमोहनाची जादूची नजर हरून जाते आणि जीवन विषिण्ण म्हणजेच उदासीन वाटू लागते. हा या कवितेचा मुख्य गाभा आहे. आता याचे काव्य सौंदर्य ऐकूया. निसर्गाचे मानवीकरण व सुंदर प्रतीके. लहान मुलांच्या नजरेतून निसर्ग किती अद्भुत वाटतो हे सांगताना कवयित्रीने निसर्गातील विविध घटकांचा वापर केला आहे. शशी म्हणजे चंद्र, नभ म्हणजे आकाश. लहानपणी चंद्राचे सौंदर्य अपूर्व आणि आकाशाचा निळा रंग अथांग वाटायचा. सकाळचे ऊन म्हणजे प्रभात रवी. ते ऊन टोचणारे नसून
सुखोष्ण म्हणजे सुख देणारे आणि कोवळे वाटायचे. निसर्गातील चैतन्य, गवताची पाती म्हणजे तृणपर्ण, रान फुले, पाण्याचे तरंग आणि रात्रीचे तारे, या सर्वांमध्ये एक स्नेहलतेचे अद्भुत लेणे म्हणजेच प्रेमाचा दागिना दिसायचा. आता भावनांचा याच्यात प्रवास कसा आहे बघा. कवितेची सुरुवात अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणाने होते, जिथे सुखाशिवाय दुसरे काही शक्यच वाटत नाही आणि घराघरात वात्सल्यतेचे मळे बहरले होते. मात्र कवितेचा शेवट अत्यंत कारुण्यमय आणि गंभीर होतो. विषण्ण गमते अवघे जीवन, बाल्य संपता, आज जगाचे रूप सर्व बदलले, ह्याची भाषिक उद्दिष्टे आपण जाणून घेऊया. शब्दकळा आणि भाषाशैली. शांताबाईंनी या कवितेत काही प्रमाणात तत्सम आणि संस्कृत प्रचुर शब्दांचा, उदाहरणार्थ मुग्ध, लालस, सुषमा, निलिमा, सुखोष्ण, अवनी, संमोहन, विषण्ण, अतिशय सुयोग्य वापर केला आहे. यामुळे कवितेला एक उच्च साहित्यिक दर्जा प्राप्त झाला आहे. नाद माधुर्य आणि गेयता ही पण एक सुंदर खासियत आहे या कवितेची, ती जाणून घेऊया. कवितेतील शब्दाची रचना अशी आहे की वाचताना एक विशिष्ट नाद म्हणजेच रिदम जाणवतो. चुंबित, कवटाळीत, अद्भुत, अभिनव यांसारख्या यमक आणि अनुप्रासात्मक शब्दांमुळे कवितेला उत्तम गेयता लाभली आहे. करुण आणि शांतरस यामधील खरंच मनाला भावणार आहे तो पाहूया. कवितेत सुरुवातीला शांतरस आणि निसर्गाचे सौंदर्य पाहताना अद्भुत रस जाणवतो, परंतु बालपण हरपल्याची खंत व्यक्त करताना कवितेच्या शेवटी करुण रस प्रकर्षाने जाणवतो आणि वाचकही भूतकाळात हरवून जातो. क्या बात आहे, हीच तर खरी खासियत आहे. शांता शेळके यांच्या कविता, यांच्या ओळी खरंच मनाला कुरवाळणाऱ्या आहेत आणि आपण खरंच त्या विश्वामध्ये रममाण कधी होतो हे आपल्याला खरंच जाणवत नाही. या सुंदर नोटवर आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अशाच वेगळ्याच कलाटणीची आपण कविता ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहण करणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या फेवरेट सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गांभाऱ्यात. मंडळी, खूप साऱ्या आठवणी, किस्से, गप्पा, गोष्टी, फरमाईश मी घेऊन येत असते या आपल्या एपिसोडमध्ये, जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायलाही मिळते. आजचा विशेष भाग आपण घेऊन आलेलो आहोत शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित. या भागामध्ये आपण शांता शेळके लिखित सुंदर कवितांचा नजराणा ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहण करणार आहोत. कार्यक्रमाच्या दोन टप्प्यावर आपण खूप सुंदर आणि वेगवेगळ्या कलाटणीच्या कविता आपण ऐकलेल्या आहे. आत्ता मी तुमच्यासमोर दोन कविता ज्या मांडणार आहेत त्या छोट्याशा आहेत पण खूप मोठा भावार्थ सांगणार आहेत. चला तर वळूया पुढच्या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे ओळख. छोटीशी कविता आहे. शेवटी अटळ असते, शेवटी अटळ असते गाठी सुटत जाणे, शेवटी अटळ असते गाठी तुटत जाणे, संबंध तुटत जाणे. शेवटी अटळ असते रंग विटत जाणे, शेवटी अटळ असते रंग विटत जाणे, क्षितिज मिटत जाणे, क्षितिज मिटत जाणे. ही एक छोटीशी कविता. या छोट्याशा कवितेमध्ये किती मोठा भावार्थ मांडलाय ना. शेवट हा कसा असतो याचं एक विदारक सत्य शांता शेळके यांनी मांडलेलं आहे. या कवितेत मानवी जीवनाचे अंतिम सत्य आणि नात्या संबंधातील विरह अतिशय मार्मिकपणे मांडला आहे. आयुष्यातील बंध सुटणे, रंग विटणे आणि क्षितिज मिटणे ही सर्व प्रक्रिया निसर्गाप्रमाणेच अटळ असते, हेही कविता शांत आणि गंभीरपणे स्वीकारते. कवयित्रीने यात कोणत्याही प्रकारचा आक्रोश न दाखवता जीवनाचे अस्तित्व वास्तव अत्यंत कमी शब्दात आणि प्रभावीपणे स्पष्ट केले. हो ना, वळूयात अशाच एका सुंदर कवितेकडे, एक वेगळाच भावार्थ सांगणारे. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना, की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना. वा, किती सुंदर सुंदर कवितांचा भावार्थ आहे हा. यात

आक्रोशाचा अभाव आहे. नाती तुटताना किंवा आयुष्य संपताना सहसा मनात दुःख आणि आक्रोश येतो, पण या कवितेत एक कमालीचा शांत संयमपणा आहे. कवियत्रीने यात मृत्यू आणि विहराचा शोक न करता त्याला अटळ नियम म्हणून स्वीकारले आहे आणि अल्प शब्दात मोठे तत्वज्ञान मांडले आहेत. अवघ्या काही ओळींमध्ये त्यांनी मानवी आयुष्याचा प्रवास, नात्यांच्या गाठी सुटण्यापासून ते जीवनाचे क्षितिज मिटण्यापर्यंत अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. निसर्गाशी साधलेले साधर्म्य किती सुंदर मांडले आहे बघा. रंग विटणे आणि क्षितिज मिटणे या निसर्गातील प्रतिमा वापरून त्यांनी माणसाचे म्हातारपण आणि जीवनाचा शेवट हा सुद्धा निसर्ग इतका सहज आणि अटळ नियम आहे हे स्पष्ट केले आहे. एकंदरीत तुमचे हे विश्लेषण या कवितेच्या शांत रसाचा आणि तिमिर कल्पनेचा अतिशय सुंदर वेध घेतो. खरंच ही कविता वाचल्यानंतर ना मी थोडी स्थिरावले, म्हणजे वेगळा विचार माझ्या डोक्यात येतच नाही. थोडक्या शब्दामध्ये जीवनाचा किती मोठा भावार्थ मांडणारी ही कविता आहे आणि खरंच शांता शेळकेंच्या शब्दांची ही जादू आहे. थोड्याशा शब्दामध्ये मोठा भावार्थ सांगणं हे खरंच किती कठीण आहे. या सुंदर नोटवर वळूया आपण एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेक नंतर आपण एक सुंदर माहिती ऐकणार आहोत शांता शेळकेबद्दल. लवकरच भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आजचा एपिसोड हा शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारावर आहे. मंडळी, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये आपण त्यांच्या वेगवेगळ्या कविता ऐकल्या आहे आणि त्याचं रसग्रहण सुद्धा ऐकलं आहे. आता आपण शांता शेळके यांच्या जीवनाबद्दल एक छोटासा प्रवास करूया. शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यात इंदापूर गावी झाला व शिक्षण पुण्यात हुजूर पागा शाळा व सप विद्यालय येथे झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये 5 वर्ष उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हॉसलॉप महाविद्यालयात तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा स्तंभ, लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने गीत लेखनही केलेले आहे. 6 जून 2002 रोजी म्हणजेच 1989 वर्षी शांता शेळके यांचे दुःखद निधन झाले. शांता शेळके यांनी खूप सारी पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्यातील थोडी पुस्तकं मी तुम्हाला दाखवते. अंगत पंगत मेहता प्रकाशन यांचे, अनोळख मेहता पब्लिकेशन यांचे, अलौकिक उत्कर्ष प्रकाशन यांचे, आतला आनंद हे ललित साहित्य आहे ते आहे सुरेश एजन्सी यांचे, आंधळी हे अनुवाद लेखन आहे मेहता प्रकाशन यांचे, आंधळ्याचे डोळे हे देखील मेहता प्रकाशन यांचे आहे, इतस्ततः उत्कर्ष प्रकाशन यांचे, इतार्थ मेहता प्रकाशन. त्यांची प्रसिद्ध गीते आपण ऐकूयात. अजब सोहळा, अपर्णा तप करीते कानने, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे, असे नेही नसे नमी, अहो जाई कईच्या फुला, आई बघा ना कसा हा. शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार आपण ऐकूयात. गदिमा गीत लेखन पुरस्कार 1996 साली त्यांना मिळाला. सूरसिंगार पुरस्कार मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश या गीतासाठी त्यांना मिळाला होता. केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार त्यांना भुजंग या चित्रपटासाठी मिळालेला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार 2001 साली त्यांना साहित्यातील योगदानाबद्दल मिळालेला होता. शांताबाईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही आहेत. मंचरच्या कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार 2015 साली हा पुरस्कार लेखक गोविंद गणेश अत्रे यांना मिळाला. कवयित्री प्रज्ञा दया पवार यांना माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या कवयित्री शांता शेळके पुरस्कार दिला गेला 2008 साली. सुधीर मोघे यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे 2007 साली. मुंबई मराठी ग्रंथ साहित्याच्या दादर विभागातर्फे दिला जाणारा शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार हा पुरस्कार 2014 साली पाणीपतकार विश्वास पाटील यांना मिळाला होता. मुंबई मराठी ग्रंथ साहित्याचे दादर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला गेला होता 2013 साली. कवयित्री डॉक्टर
प्रभा गणोरकर यांनाही हा शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता 2013 साली. 1996 या वर्षी आळंदी येथे झालेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शांता शेळके राहिला होता आणि त्यांना गौरवण्यात आलेले होते. शांता शेळके यांच्यावर आधारित काही पुस्तके आहेत, आठवणीतील शांताबाई, शिल्पा सरपोतदार या संपादक होत्या ह्या पुस्तकाच्या, शांताबाई अनिल बळेल यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, शांताबाईंची स्मृतिचित्रे, यशवंत किल्लेदार हे संपादक आहेत या पुस्तकाचे, शब्दव्रती शांताबाई, नीला उपाने लिखित हे एक सुंदर पुस्तक आहे. आपल्या सहज सोप्या आणि सुसंस्कृत शब्दांनी मराठी माणसाच्या मनाला समृद्ध करणारा शांता शेळके या मराठी साहित्यातील एक अजरामर नाव आहे. यांनी भावपूर्ण कवितांपासून ते अवीट गोडीच्या चित्रपट गीतांपर्यंत सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा अमीट ठसा उठवला आहे. तर मंडळी, हा सुंदर एपिसोड शांता शेळके आधारित होता. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? आजच्या एपिसोडमधील प्रस्तुत कविता, त्याचे रसग्रहण कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचे प्रत्येक अभिप्राय आम्हाला खरंच खूप आमचा उत्साह वाढवणारे आहेत आणि आम्हाला नेहमीच शुभेच्छा देणारे असतात. त्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे. वळूयात सांगतेकडे. असेच सुंदर एपिसोड आम्ही पुढे घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली इथेच थांबते. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊन का ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत दिंडा. दिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा, त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रानभाजी. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगुळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे.
यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे, कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या

असणाऱ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात, तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगीत तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत, पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचा कमान आणि ही रानफुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला बहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रान भेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत, या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊया. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरूनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरूनी आले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरूनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हरसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. सभोती पहा रुक्ष ओसाड राने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतुनी माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या पर्याय त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लव ढगात, पावसा पावसा लव ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरुन न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतंच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी
गोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात. भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित. धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते. याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधनं नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो. कारण

पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत, प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात, सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो, त्याच्यानंतर बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सोच या सेगमेंट मध्ये आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सोचचा विषयही आपल्या दैनंदिन जीवनातला आणि सध्या गाजत असलेला विषय आहे, तर त्याबद्दल मी सांगणारच आहे. तर आज आपल्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया. तपस्या नेवे आपल्या सोबत आहेत. मॅम नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं. तपस्या नेवे मॅडम या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव 9 वर्षांहून अधिक आहे आणि सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. अनेक वाचन संस्कृती विषयक उपक्रम त्या राबवत असतात आणि मराठी 8 दिवस तसंच मराठी भाषा दिवस या निमित्तानं ते मुलांनाही घडवत आहेत आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा समाज घडवण्याचं मुख्य जो वाचनाचा भाग आहे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम त्या पाहतात. आणि अर्थातच दिवाळी अंकांचं संपादन करणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं संपादन करणं या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील त्या काही सादर करतात लेख वगैरे. आणि अर्थातच वर्तमानपत्रातनं देखील त्यांचे काही सदर तुम्ही नक्कीच आपल्या वाचली असतील, कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये सध्या त्या वळणवाटा हे सदर लिहित आहेत आणि अश्लेषा दिवाळी अंकासाठी त्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत आपल्यासोबत आहे आणि असं आम्ही असं दोघं मिळून मॅडमची मुलाखत घेणार आहे. तर सोचचा विषय यावेळी असा आहे, मराठी भाषा काल, आज आणि उद्या हा आपण विचार करणारा असा विषय निवडलेला आहे. तुकोबा अभंगातून बोलले, काल तुकोबा अभंगातून बोलले, आज स्टँडअप कॉमेडीमधून ते बोलतायत आणि उद्या AI माध्यमातून तुकोबांच्या गाथा आपल्याला भेटीला येतील. तर अशी मराठी कालप्रवाहाच्या माध्यमातून बदलते आहे आणि बदलत्या मराठीचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल हे आज मॅडमकडनं थोडासा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर

0: या विषयावर आम्ही सोच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. तर मॅडम सुरुवात करूया, तुमची परवानगी असेल तर.
1: नक्की.
0: तर अर्थातच पहिला म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते आता पु ल देशपांडे पर्यंत आपण म्हणूया मराठी अशी प्रवाही आहे. तर काय मराठीचा प्रवास कसा कसा झाला त्याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा.
1: खरं तर मी काही मार्गदर्शन वगैरे मोठी नाहीये, मी पण अगदी नवीन असं पण होतकरू लेखक असं म्हटलं तरी चालेल. कारण मराठी भाषा हीच मुळात 2200 वर्षाहून अधिक जुनी आहे आणि म्हणून तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 2024 मध्ये मिळाला. खर तर ती अभिजात होतीच, फक्त एक आपण म्हणतो ना की त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं, केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतात त्या योजनांमध्ये या भाषेचा समावेश झाला.
0: अच्छा.
1: आणि मराठी अभिजात आहे कारण 2200 वर्षाहून मी म्हटलं तसं ती जुनी आहे. प्रत्येक टप्प्यावरती बदलत गेलेली आहे. कारण आपण म्हणतो की भाषा प्रवाही असते. प्रवाही म्हणजे काय असतं की पाण्याचा प्रवाह असतो, तो प्रवाह वाहत जाताना सोबत जे जे काही येईल ते घेऊन सोबत जाऊन पुढे वाहत जातो. तशी आपली मराठी भाषा आहे ही अगदी त्या 2200 वर्ष जुनी जी भाषा तुम्ही बघितली तेव्हापासून ती टप्प्याटप्प्याने ती बदलत गेलेली आहे आणि आज आपण जे मराठी बोलतो तिथपर्यंत ते येऊन पोहोचलेली आहे. मग याच्यावरती मुख्य करून जे काही बदल झाले ते तिच्या काय म्हणतात की भाषेच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते बदल होत गेले, बोली भाषेत सुद्धा ते बदल होत गेले. कारण त्याच्यामध्ये पूर्वी जर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव असेल तर कालांतराने त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव आपल्याला आता दिसून येतो.
0: अच्छा.
1: की आता जर आता ह्या कॉलेजच्या आता हा कॉलेजचा विद्यार्थी आपल्याबरोबर बसलाय आता त्यांचे जे मराठी बोलतात त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या एका वाक्यामध्ये हिंदी शब्द पण असेल, मराठी शब्द पण असेल आणि इंग्रजी शब्द पण असेल. आज मला लेट झाला
0: बरोबर
1: असं ते सहज बोलून जातात किंवा आपणही बोलतो. कारण हे आता आपलं सवयीचं झालेलं आहे ही भाषा बोलणं, ही आजची आपली मराठी भाषा झालेली आहे. पण साहित्यिकांच्या दृष्टीने पण विचार केला जसं तुम्ही म्हणालात की संत ज्ञानेश्वर, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस मराठीमध्ये आणली म्हणजे भगवद्गीता जी मराठीमध्ये आणली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, तर तीच मुळात की सामान्य लोकांना ते समजली पाहिजे. कारण संस्कृत प्रचुर भाषा ही सामान्य लोकांना समजण्यासारखी नव्हती, त्यात जे ज्ञान आहे तत्वज्ञान आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते मराठीमध्ये आलं आणि मग तिथून ती मराठी भाषा जी आहे ती प्रवाही आणखी होत गेली की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं. मग तुकाबांच्या अभंगाने तर ती प्रत्येकाच्या ओठी आली, कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ते मुखोद्गत होते प्रत्येक आणि म्हणून आज एवढे 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला संत वाङ्मय प्रत्येकाच्या ओठावर असतं. ते अभंग इतके गाजले त्याच्या
0: किंवा आपण म्हणतो ना तुकोबांच्या गाथा बुडणार नाही तर त्या तरल्या, तर त्या अशा
1: माध्यमातून
0: तरल्या.
1: कारण प्रत्येकाच्या ओठी ते अभंग, एका व्यक्तीला जर एक अभंग पाठ असेल तर असे अनेक लाखो लोकांचा समुदाय होता जो त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये फॉलो करणार होता. तर त्याच्यामुळे ते साहित्य तेवढं प्रवाही राहिलं आणि मग पुढे कालांतराने मग कुसुमाग्रज आहे किंवा पु ल देशपांडे आहेत की यांनी ती भाषा समृद्ध केली आणखी. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं साहित्य जर तुम्ही बघाल म्हणजे जे आत्ता आपण म्हणू की आत्ताच्या पिढीतले जे आहेत की प्रणव सखदेव असेल किंवा
0: नीरजा
1: किंवा ही जी पिढी आहे तर ह्यांची भाषा आणखी वेगळी आहे आणि यांचं लेखन आणखी वेगळं आहे. तर अशा पद्धतीने ती भाषा समाज जसा बदलत जातो तशी ती भाषा बदलत जाते. आता आपली जेनझी आणि जेन अल्फाचा काळ चालू आहे त्याच्यामुळे आपली भाषा आता तशी आहे, पण याचा अर्थ ती जी पूर्वीची भाषा होती तीही तेवढीच चांगली होती, तीही तेवढीच वैचारिक होती. आणि आपल्याकडे जो एक आपण म्हणतो ना की आपल्याला जी एक गती आहे ना आपल्या जगण्याला विशेषतः मुंबईमध्ये की ती गती आपोआप त्या भाषेमध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर अजूनही ती भाषा जी मराठी भाषा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते, पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर ही जी गती आहे ती त्या भाषेमध्ये पण आली
0: आणि परप्रांतीय लोकांचा
1: आणि परप्रांतीय आल्यामुळे तो आणखी एक वेगळा
0: विषय होईल.
1: हा जो प्रवाह आहे तो हा अशा पद्धतीने बदलत गेलाय.
0: हा आणि मला एक विचारायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी वेगळी होती, म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या काळात संत होते तेव्हा वेगळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेगळी झाली, आणि तेव्हाचं जर आपण साहित्य वाचायला गेलं तर आपल्याला समजून किंवा उमगत नाही लगेच, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल
1: किंवा आता तेव्हाचा जेव्हा तो जो शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्याच्यामध्ये फारसी आणि अरबी भाषेचा खूप प्रभाव होता त्या सगळ्या एकूणच साहित्यावरती, त्याच्यामुळे त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला परिचित शब्द नाहीयेत म्हणून ते आपल्याला कठीण वाचते. पण मग काही कोशांचा आधार घेऊन किंवा आता तर आपल्याला खूप सहज शक्य आहे की गुगल ट्रान्सलेट हा जो प्रकार आहे हे टूल वापरून आपण ते नक्कीच हे करू शकतो, अर्थात त्यातल्या काही शब्दांची आपल्याला उकल होत नाही किंवा ते समजून घेणं की हे योग्य आहे की नाही हे मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, पण त्याचा वापर आपण निश्चित करू शकतो ते समजून घेण्यासाठी. आणि जसं त्या काळात त्यांनी राज्य व्यवहार कोश एक शिवाजी महाराजांनी तयार केला, कारण का तर बोली भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो तर त्यामध्ये बरेचसे शब्द असे असतात की ते इतर भाषेतून आलेले असतात, आपले मुळातले मराठीचे शब्द जे आहेत ते आपण हळूहळू वापरत नाही, आणि तसंच त्या काळातही होत होतं की फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव होता, म्हणून मग मराठी भाषेतले पर्यायी शब्द त्यांनी त्या कोशामध्ये म्हटले की जेणेकरून ते शब्द आपल्या वापरामध्ये येतील आणि तो ती मराठी भाषा जी आहे ती तशी वापरली जाईल आणि त्याचा वापर वाढेल, कारण शेवटी एखादी वस्तू आपली वापरून संपते पण भाषा ही जेवढी वापरतो तेवढी ती जास्त वाढत जाते बहरत जाते, त्याचा वापर जास्त वाढतो.
0: कोशांचं तुम्ही बोललात त्यावरून मला आठवलं की विश्वकोश आणि मध्ये विजया वाड यांनी विश्वकोशासाठी भरीव असं कामगिरी केलेली आहे, तर ते विश्वकोश नेमकं काय आहेत आणि त्यातनं आपल्याला काय माहिती मिळते त्याविषयी थोडस.
1: मराठी विश्वकोश जे आहे तर त्याच्यामध्ये अतिज्ञ या बाराखडीमध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील, संज्ञा असतील, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर त्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण तर तो शब्द समजा कुठून आला आहे किंवा त्या शब्दाचा इतिहास काय असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. किंवा व्यक्ती असतील की एखादा लेखक, आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या आजोबांचं घेऊयात की विंदा करंदीकर, आता विंदा करंदीकर हे त्याच्यामध्ये कोण होते,
0: अच्छा
1: त्यांचं एकूण काय काय साहित्य आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्य काय होती हे सगळं त्या शब्दकोशामध्ये आपल्याला विश्वकोशामध्ये आपल्याला बघायला मिळतं, कारण तो विश्वकोश आहे. शब्दकोश आणि विश्वकोश यात हाच फरक असतो, विश्वकोशामध्ये विस्तृत माहिती असते आणि शब्दकोशामध्ये फक्त त्या शब्दाचा अर्थ असतो.
0: म्हणजे डिक्शनरी
1: एक्झॅक्टली. तर शब्दको तर हा जो आहे विश्वकोश जो आहे तर तो अशा पद्धतीने तो तयार केला जातो, त्याच्यासाठी खूप माणसं काम करत असतात, त्यांचं एक मोठं संपादक मंडळ असतं आणि ते प्रत्येक जण या प्रत्येक विषयामध्ये तो सखोल अभ्यास त्यांचा असतो.
0: म्हणजे एका व्यक्तीचं हे काम
1: नाही, त्याच्यासाठी खूप जणांची टीम कामाला असते, म्हणजे संपादक मंडळ असतं, त्यांच्या खाली काम करणारे आणखी वेगळे असतात, त्यांच्या खाली आणखी काम करणार, जवळपास 100 लोकांची टीम ह्या सगळ्या कामासाठी लागते तेव्हा तो एक कोश तयार होतो, कारण शेवटी त्यात जी माहिती देणार आहोत ती सत्य असली पाहिजे, ती कुठेही कुठून तरी अंदाज आपण मानलाय आणि दिली असं होऊ शकत नाही, कारण त्याचा आधार आपल्यासारखी मंडळी अभ्यास करणारी जी मंडळी असतात ती घेत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती जायला नको हे त्यांना खूप बघावं लागतं, त्याच्यामुळे ती तेवढीच मेहनत आहे ते विश्वकोश तयार करण्यात.
0: आणि इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपलं थोडं मराठीचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा मराठीचा उपयोग होत असेल
1: निश्चितच, कारण कोणत्याही विषयामध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुम्ही खात्यामध्ये काम करत असाल तर त्या त्या विषयातल्या त्या त्या संज्ञा आहेत ज्या तिथे वापरल्या जातात ज्या कदाचित आपल्या सर्वसामान्यांना कळणार नाही, पण तिथे येणारे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्या माहिती असल्याच पाहिजेत आणि त्यांना त्या कळल्याच पाहिजे, मग त्याच्यासाठी त्यांना अशा गोष्टींचा आधार हा घ्यावा लागतो.
0: अच्छा,
1: मग त्यांना ह्या विश्वकोशाचा उपयोग होतो किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग त्यांना निश्चित होऊ शकतो, कारण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, म्हणजे आपल्याकडे सरिता कोश आहे, नद्यांचा कोश, खाद्य संस्कृती कोष किंवा भारतीय संस्कृती कोष,
0: अच्छा,
1: असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोष आपल्यामध्ये आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या संज्ञा सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत.
0: खूप मोठा विषय आहे तरी पण आपण थोडक्यात सगळ्या विषयांना ऍटलीस्ट टच करायचा प्रयत्न करू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सोच या विषयामध्ये आज आपण मराठी काल आज उद्या हा विषय घेतलेला आहे आणि आज आपल्यासोबत ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखिका, संपादक तपस्या नेवे आलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनरी.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंट मध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर प्रकाश टाकतो आहे. आपल्या सोबत आहेत आपल्या पाहुण्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादिका तपस्या नेवे मॅडम. मॅडम, आता आपला विद्यार्थी आहे आचार्य मराठी महाविद्यालयातील वेदांत, तो आपल्याला थोडे प्रश्न विचारेल. वेदांत प्लीज.
1: जसं की आपण बघत आहोत की मराठी शाळा आजकाल तरी दिसतच नाहीये. आता मी ऍक्च्युली मी पण मराठी शाळेमधूनच होतो, बट जी माझी आधी नंतरची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियम मधून आहेत. का तर त्यांचे घरचे असं बोल, मी त्यांना विचारलं ऍक्च्युली, तर ते बोलतात की आमच्या घरच्यांनी टाकलं कारण की नंतर त्यांच्या फ्युचरसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी स्कूलमुळे त्यांना जॉब वेकन्सी वगैरे काय भेटत नाहीये, तर ते विचार करताना त्यांनी हे केलं. बट माझा असं थॉट्स आहेत की खूप आपण आधीची जनरेशन होती तर त्यांनी पण मराठी स्कूलमधून शिकलेत आणि ती लोक आत्ता पण खूप म्हणजे चांगल्या स्तरावर आहेत ती लोक. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत तर ती लोक फ्युचरचा विचार करणं ती योग्य गोष्ट आहे, बट हा पण विचार केला पाहिजे की आपली मराठी भाषा तिथूनच हरवते. बट
2: बरोबर, अगदी बरोबर. खूप तुझ्या डोक्यात हा विचार आहे, हाच मुळात तुला हे वाटतंय की तू मराठी मीडियम मध्ये शिकलायस, मराठी माध्यमांमध्ये शिकलायस, आणि आता तू जर बघितलंस, ऑब्झर्व केलंस, तर तू स्वतः बोलताना कमी खूप इंग्लिश शब्द वापरले. बरोबर, याचा अर्थ तुला इंग्रजी येणार नाही, तुला इंग्रजी कठीण जाणार असं कुठेही होत नाही. तू मराठी माध्यमांमध्ये शिकलेला मुलगायस, पण तरी सुद्धा आज तू खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतोस जर इंग्रजी बोलण्याची वेळ आली तर. आणि मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅडच मी म्हणेन की ते वाढलं ते याच गोष्टीसाठी की पुढे त्यांना करिअरमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको, त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, या सगळ्यासाठी खर तर त्याचं अवडंबर माजवलं गेलं. आणि पालकांनी पण मग भीतीमुळे की नाही बाबा माझा मुलगा मागे पडेल असं म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालायला सुरुवात.
0: बरोबर.
2: आणि एकीकडे थोडस नाही म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे जास्त वाढला, आणि मग त्यांनी आणखीन आणखीन फी आकारून त्यांनी आणखीन आणखीन चांगलं कॉर्पोरेट तिकडे आणायला सुरुवात केली,
0: आणि
2: त्याच्यामुळे मग ते हळूहळू पालकांसाठी स्टेटस सिम्बॉल झालं की माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय म्हणजे तो डाऊन मार्केट होईल, इंग्रजी शाळेत शिकतोय म्हणजे तो खूप चांगलं होईल असं पण कुठेतरी पालकांच्या मनामध्ये व्हायला लागलं, आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना ते पाठवायला लागलं. पण मला तरी वाटतं की मराठी म्हणजे मातृभाषेतनं जे शिक्षण आपल्याला मिळतं तेवढं उत्तम आपण कुठेही तयार होत नाही. कारण मी बघते की आज ग्रंथपाल म्हणून जेव्हा माझ्या ग्रंथालयामध्ये मुलं येतात तर जितक्या मोकळेपणाने आणि ठामपणे मराठी माध्यमाची मुलं बोलू शकतात तेवढी इंग्रजी माध्यमातली मुलं बोलू शकत नाही, ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यांना कळत नाही असा अर्थ नसतो, पण ती व्यक्त होऊ शकत नाही कारण त्यांना कळत नाही की मी कुठल्या भाषेतनं व्यक्त होऊ. त्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, त्यांना मराठी शब्द सापडत नाही, आणि त्यांना हिंदी मध्ये मध्ये त्यांचं येतं, त्याच्यामुळे ते ना व्यक्त होऊ शकत. मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील, तुम्ही तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर मग त्या इंग्रजी माध्यमाचा उपयोग काय? तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं शिकल्यानंतर
0: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता,
2: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकतात.
0: बरोबर.
2: कारण आपल्याला जर आपली भाषा पूर्णपणे माहिती असेल ना तर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जातं.
1: कारण की मराठी अवघड पण आहे. असं
2: मराठी अवघड आहे पण म्हटलं तर अवघड आहे. याचं कारण काय माहितीये का? कुठेतरी आपण ते समजून घेत नाही.

0: त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दांमध्येच दडलेले असतात. फक्त आपल्याला ते वाटताना की अरे बापरे किती कठीण आहे हे असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही त्याची मजा घेऊन जर ते केलं, कुठलीही गोष्ट जर तुम्ही मजा घेऊन ती शिकलात ना, त्यातला आनंद घेतलात ना, तर ती तुम्हाला खूप सोपी वाटायला.
1: आणि आपण हिंदी पण काय लहानपणापासून शिकलेलो नसतो. आपण जेव्हा मोबाईल मध्ये हिंदी ऐकतो किंवा आपल्या
2: सिनेमा बघतो नाटक, जे एन्व्हायरमेंट असेल त्याच्यावर डिपेंड करत. आता जर घरात मराठी बोलतात तर ती लोक ऑब्व्हियस आहे की मराठीच बोलणार.
0: आता प्रॉब्लेम काय झाला तुला गंमत सांगू. आमच्या वेळेस आमच्या आजी असेल किंवा आमची आई असेल तर ती आम्हाला मम्मम भरवायची, म्हणजे काय तर घास भरवायची, किंवा ती आम्हाला दूध द्यायची, आम्हाला आकाशातला चंद्र दाखवायची. आत्ताची आई मून दाखवते, मिल्क देते.
1: हा फरक झालेला
0: आहे. कारण ती बोलताना सुद्धा घरामध्ये डॅडी म्हणायला लावतात, मम्मा म्हणायला लावतात, आई आणि बाबा नाही म्हणायला लावत. इथूनच तुम्ही मुलांना मराठी पासून लहान करता. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मुलांना मराठीपासून त्यांच्या जन्मापासूनच लांब करतोय. पण मराठी आपण आपल्या आईला तुमच्या घराबाहेर नाही वाढत. आपली आई आई असते ना, तिला आपण प्रेमाने सांभाळतो. आपण मोठे झाल्यानंतर पण आपल्या आईवर आपलं तेवढंच प्रेम असतं. पण इथे तो तुम्ही आईला आधी तो मुल जन्माला आला की त्याला पहिले इंग्रजीचा भडीमार सुरू करतात, त्याला राईन्स दाखवतात, त्याला बडबड गीतं नाही दाखवत. आपल्या काळी बडबड गीतं होती, आपण ती ऐकत मोठे झालो, त्याच्यामुळे आपल्याला लय कळत होती. पण ह्या मुलांना ते मिळतच नाही, त्याच्यामुळे ती आवड त्यांच्या मनात निर्माण. हा विचार मला असं वाटतं पालकांनी काय इतर सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाने करायला हवा की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे.
2: जर त्यांनी मला असं वाटतं की त्या लोकांनी असं चुकीचं नाहीये की त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये घातलं
0: पाहिजे,
2: बट त्यांनी घरातूनच सुरुवात केली, म्हणजे घरातून ती लोक मराठी भाषेत बोलले तरी पण काही हरकत नाहीये. जर ती लोक स्कूलमध्ये इंग्लिश मध्ये बोलतात, जर घरी येऊन मराठी बोलतात तर बॅलन्स होतो.
0: त्यांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत मराठीतली. आता काय होतं, इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या मुलांना मराठी वाचताच येत नाही. पण हेच जर तुम्ही त्यांना घरामध्ये मग मराठी, तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला पण त्यांना मराठी वाचायला द्या, घरी घरी पुस्तकं द्या वाचायला,
2: मराठी सिनेमा
0: या माध्यमातून तुम्ही त्यांना मराठीची गोडी लावू शकता. मग ती मुलं मराठी पण बोलतील.
1: आणि मुलं आता एवढी इंडिपेंडेंट झालेली आहेत की स्वतः जाऊन नाटक, चित्रपट किंवा हातात मोबाईल आहे. तुम्हाला जर एवढंच मराठी शिकायचंय तर तुम्ही मोबाईलवरही शिकू शकता. आणि आता ते आता लावणी तमाशाची जागा रील्स आणि ह्यांनी घेतलेली आहे, इंस्टाग्राम सगळ्या अकाउंट युट्यूबने घेतलेली आहे. तर त्या माध्यमांचा कसं, म्हणजे माध्यमांमधला मराठी कसं झालेला आहे?
0: आता पूर्वी कसं होतं की लावणी असेल किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल तर ह्या सगळ्यांमध्ये ना एक ती भाषा होती. नाटक तर आताही अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे. लावणी आणि तमाशा कुठेतरी कमी झालेला आहे. याचं कारण असं की नंतरच्या काळामध्ये शृंगारिक लावणी हा जो प्रकार आहे हा खूप जास्त हाईप झाला आणि चित्रपटांमधनं मराठी लावण्या दिसायला लागली. पूर्वीच्या ज्या चित्रपटातल्या लावण्या होत्या त्या काय म्हणतात ना की तमाशाला जवळपास जाणाऱ्या होत्या. पण हल्ली तो सगळ्या बॉलिवूडकडे म्युझिककडे तो प्रकार चाललेला आहे, लावण्यांचा जो आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चाललंय. पण अर्थात हे जे लावणी कलाकार आहेत किंवा हे जे तमाशा कलाकार आहेत यांना या युट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग करता येईल की या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तसं कुठेतरी होतानाही दिसतं आपल्याला की एखादा कुठला तरी गावातला खेडेगावातला कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करतो आणि मग त्याला जगभरातली लोक बघतात, बघू शकतात. तर हा एक वेगळा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्याकडे बघण्याचा. आणि भाषेचं म्हणाल तर भाषा तर नक्कीच बदललेली आहे. कारण पूर्वी जितकं चांगलं मराठी, शुद्ध मराठी आपण म्हणतो ऐकायला मिळायचं किंवा एक थोडस अलंकारिक भाषा असायची किंवा ते वर्णन जी केली जायची ती चांगल्या पद्धतीने केली जायची, पण आता कुठेतरी ते हरवत चाललेलं आहे. याचं कारण आता आपल्या जगण्यामधला जो थेटपणा आहे ना, जो सगळ्या गोष्टींमध्ये थेटपणा आलेला आहे, तो त्या भाषेतही दिसायला लागला.
1: आपण आता नाही का बऱ्याच समारंभांना जातो, तिथे पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो, तेव्हा मानपत्र वाचन, मानपत्र पूर्वी किती छान असायची
0: हो.
1: मानपत्र पण हल्ली त्या लेवलची किंवा त्या उच्च दर्जाची
0: फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदररित्या मानपत्राचं लेखन झालेलं आहे. आणि म्हणून तर आपण आजही ती लेखक मंडळी जी आहे, जी 60-70 वर्षापूर्वीची लेखक मंडळी आहेत, त्यांचं साहित्य आजही पुन्हा पुन्हा आपण त्यांचेच नाव आपल्या तोंडावर येत. आता हल्ली हल्लीच्या लेखकांचं नाव पटकन कोणाला माहिती नाही का तोंडावर येत नाही, म्हणजे अगदी ही जनरेशन सुद्धा आहे. तर यांनाही पु ल देशपांडे म्हटलं की यांना पु ल देशपांडे माहिती आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे इतके ते कालातीत आहेत की त्यांची नावं आजही आपल्याला माहिती आहेत, कारण ते तसं लिखाण तशी भाषा ती होती.
1: नक्कीच. आणि आता मगाशी जो आपला मुद्दा होता ग्रामीण भाषा आणि मुंबईची म्हणजे शहरातली भाषा, तर ती म्हणजे आपण म्हणतो की दर कोसा म्हणजे 10 मैल गेलं की आपली भाषा बदलते. तर तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर विविधता आहे, वऱ्हाडी आहे, मग कोकणी आहे, मालवणी
0: आहे, खानदेशी
1: आहे,
0: बऱ्याच बोली आहेत आपल्याकडे.
1: हा,
0: म्हणजे 52 बोली भाषांपेक्षा पण जास्त आहेत आता बोली भाषा आपल्याकडे.
1: मग त्या टिकण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: कसं आहे ना की आता प्रत्येकाने स्थलांतरित आपण झालो ना कुठे, कारण बहुतेकदा कामानिमित्त म्हणा, नोकरीनिमित्त म्हणा, आपलं मूळ गाव सोडून आपण दुसरीकडे तिकडे स्थायिक होतो, आपण तिकडची भाषा शिकतो किंवा तशा पद्धतीने बोलायला लागतो. पण कुठेतरी आपली जी बोली भाषा असते ती कुठेतरी आपण घरामध्ये तरी बोललं पाहिजे. आणि असं बऱ्याच घरांमध्ये करतात की मालवणी असेल किंवा अहिराणी असेल, की ती लोक घरात एकमेकांशी बोलताना त्यांच्याच भाषेत मध्ये बोलतात. पण बाहेर गेल्यानंतर आपण प्रमाण भाषाची वापरतो, ती पुणे मुंबईची भाषा आपण म्हणतो, की त्या प्रमाण भाषेमध्ये पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे, तर त्या बोली भाषा ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्या राहणार. याचं कारण तुम्ही गावामध्ये गेलात, आज तुम्ही तिकडे त्या भागात गेलात, तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. नॉर्मल मराठी जरी बोलले तरी कुठेतरी तो एक जो टोन असतो ना त्या भाषेचा, तो एक ती एक लय असते, तो एक नाद जो असतो त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, आपसूक येतो, तो मुद्दामून आणावा लागत नाही. तर त्याच्यामुळे बोली भाषा ह्या निश्चितच राहणार आहेत.
1: नक्की. आणि आता विचारायचं म्हणजे की जुन्या वाहिन्यांचा आपण घेतला, तर वाहिन्यांवर बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या म्हणजे त्या सातार कोल्हापूरचं ते सगळं ते नागपुरी ती भाषा असते, तर त्या अनुषंगाने म्हणजे वाहिन्या सुद्धा हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे तू वेब सिरीज पाहत असशील तर वेब सिरीज मध्ये सुद्धा मराठी वेगवेगळे वेब सिरीज
0: आहेत, त्या भाषा वापरल्या जातात. याचं कारण असं आहे की त्या भाषांमधनं एक वेगळी मजा आहे, म्हणजे प्रत्येक भाषेची वेगळी गंमत आहे. आणि मालिकांमध्ये वगैरे जर ते कॅरेक्टर तसं दाखवलेलं असेल, ते त्या गावातलं असेल, तर निश्चितच त्यांनी ती भाषा बोलली पाहिजे. आज मी जर वऱ्हाडी दाखवलेली आहे आणि जर मी पुण्या मुंबईकडची भाषा बोलते तर ते कॅरेक्टरच उभं राहणार, त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी पण ते आवश्यक आहे की त्याने त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून मग ते लेखकांनाही तसं लिहावं लागतं, तसे शब्द तुम्ही वापरले पाहिजेत, याच्यासाठी त्या लेखकाचाही निश्चित अभ्यास त्याला करावा
1: लागतो.
0: फक्त मला असं वाटतं की जी प्रमाण भाषा बोलली जाते किंवा बऱ्याचदा आजकाल मालिकांमध्ये सुद्धा बोलताना पण खूप चुकीचं बोललं जात, मी हे नाही करण्याच्या ऐवजी मी हे केलं नाही पाहिजे वगैरे असं काही उलटा सुलटा खूप बोलतात. म्हणजे जे सरळ आहे ते बोलत नाहीत, असं खूप वेगळं मराठी बोललं जातं असं मला वाटतं. किंवा ती आणि तो मधला जो फरक असतो, कारण आता आपल्या बऱ्याचदा काय होतं आपण हिंदी इतकं अडॅप्ट केलेलं आहे की आपण ती व्यक्तीच्या ऐवजी आपण तो व्यक्ती
1: म्हणतो,
0: तर तसं नाहीये, ती व्यक्ती असते आपल्या मराठीमध्ये, ती
1: व्यक्ती आहे.
0: आपण ते हिंदीमध्ये जो असतो ना वो इन्सान,
1: तो होतो,
0: तो आपण घेतलेला. किंवा बनवणं हा जो प्रकार आहे, आपण सरळ सगळ्याला बनवतो, लोकांना पण बनवतो, पण बनवणं हा जो प्रकार आहे तर प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे वेगळं क्रियापद आहे. आपण सगळंच बनवतो, मी जेवण पण बनवतो, मी हे पण बनवतो असं नसतं. आपण प्रत्येकाला वेगळं क्रियापद आपल्याकडे आहे, मी जेवण तयार करतोय किंवा
1: स्वयंपाक करतोय,
0: हा स्वयंपाक करतोय, माझी मदत तुझी मदत मला मदत तुझी मदत असं हा फरक जो ना हा आपण विसरत चाललोय कुठेतरी हिंदीच्या अडॅप्टेशन मध्ये.
1: आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा तुम्ही विविध लेखकांकडनं त्या त्या प्रकारचं साहित्य मागवत असाल.
0: हो दिवाळी अंकांमध्ये पण आता प्रत्येक दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य असत की वेगवेगळे जॉनर असतात म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत की बाबा कथेमध्ये पण रहस्य कथा आहे किंवा कौटुंबिक कथा आहे प्रेमकथा आहे किंवा एखादी अशी जेम्स बॉन्ड टाईप एखादी कथा आहे अशा वेगवेगळ्या कथा असतात. मग तसं बोली भाषा पण कदाचित कधी कधी वेगळ्या येतात त्याच्यामध्ये कोणीतरी अहिराणी वापरलेली असते कोणी आणखी ग्रामीण भाषा वापरलेली असते तर असंही असतं. तर हे प्रत्येक अंकावरती डिपेंड असतं की त्यांचा विषय काय आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने तो अंक तयार करायचा त्यानुसार
2: जसं की आपण आत्ता रील्स वगैरे आपण बघतोय सगळ्या तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषाचे जे आत्ता हे करतायत ते लोक कंटेंट क्रिएटर आहेत तर त्यांचं पण खूप जास्त म्हणजे असं नाही की ते लोक मराठी बोलतात त्यामुळे बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक बघत नाहीत तर त्यांचं पण खूप व्हायरल होतं पूर्ण भारतभर प्रसिद्ध होतं पूर्ण तर त्यावर तुमचं काय विचार आहे.
0: नाही ही खूप चांगली गोष्ट आहे की जे कंटेंट क्रिएटर जे आहेत जे मराठी भाषेचा वापर करतात. आता उदाहरण द्यायचं झालं ना तर खलबत्ता नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे फेसबुकला पण मला तर त्यांचं आहे आणि ते खूप छान म्हणजे जे शब्द जे विस्मरणात गेलेले
1: आहेत
0: तर त्या शब्दांचा अर्थ ते उलगडून सांगतात किंवा आपण कशा पद्धतीने ते शब्द चुकीचा वापरतो हेही ते उलगडून सांगतात. आणि आता हे बघणारे लोक फक्त मराठीच नाही आहेत ना मराठी लोक सुद्धा ते बघतात तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त कधी कधी आपण कंटेंट क्रिएट करताना भाषा जी आहे मराठी भाषा जी आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजी याची सुद्धा मिसळ केली जाते कधी कधी त्या रीलमध्ये तर मग अशा वेळेस ते कदाचित तो रीच वाढवण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ते वापर केला जातो पण मला असं वाटतं हे जेवढं टाळता आलं तर बरं होईल. म्हणजे जर तुम्ही मराठी भाषेवरती जर करत असाल किंवा मराठी विषयासंदर्भात जर करत असाल तर निश्चित ते टाळलं पाहिजे.
2: खूप जण असे की ते मराठी भाषा एक मीम म्हणून वापरतात. खूप आहेत तसं.
0: हो म्हणजे मी काल का परवाच एक बघितलं की ती मुलगी एका कुठल्या तरी ठिकाणी गेली होती आणि तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशी दिली होती आणि तिने ज्या पद्धतीने ते केलेलं होतं तर तिला मराठी भाषा चांगली आहे हे सांगायचं होतं पण तिने ज्या पद्धतीने ते क्रिएट केलं होतं ना त्याच्यामुळे मराठी भाषेचा अपमान ती करत होती आणि याच्यावरती लोकांच्या खाली कमेंट पण होत्या की तुम्ही करताय तर मग ते कुठल्या पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेला हिणवायचंय का त्याला खरोखर चांगलं म्हणायचं. तर हाही विचार आपण केला पाहिजे करताना कंटेंट क्रिएट करताना आपण आपण कुठल्या उद्देशाने हे करतोय आपण आपल्या भाषेला चांगलं म्हणतोय का आपल्या भाषेला वाईट म्हणतोय याचाही विचार आपण तो कंटेंट क्रिएट करताना केला पाहिजे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याकडून आपण आज मराठी भाषेविषयी जाणून घेतोय आणि मराठी भाषेचं संवर्धन होणं किती गरजेचं आहे याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या सोच या सेगमेंटमध्ये एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण सोच या सेगमेंट मध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करतायत आपल्याला तपस्या नेवे मॅडम, ज्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. परत वेदांतलाच मी सांगेन की मॅडमना काही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण इन्वॉल्व्ह करतोय या सेगमेंट मध्ये, काय विचारशील मॅडम?
1: आपण जे AI युज करतो, ChatGPT वगैरे, Gemini वगैरे, तर त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये फॉन्ट युज करतो, फॉर्म टाकायचे, तर त्याच्यामध्ये आपण मराठी एक तिथे पण विसरतोय. आपण तिथे पण युज झाले पाहिजे मला असं वाटतं.
2: होतात ना? हा होतात.
0: तू मराठी
2: आणि जेमिनी AI ला, तू जर त्याला मराठीत प्रश्न विचारला तर तो तुला मराठीमध्ये उत्तर देतो. फक्त काय म्हणतात ना की ती जी भाषा जी आहे त्याची ती टेक्निकल वाटते थोडीशी. म्हणजे जसं तू आता मला विचारशील की मॅडमला विचारशील आणि त्याच्या पद्धतीने उत्तर देतील, तसं उत्तर तुला मिळणार नाही. पण तो देतो, मराठीमध्येच तो उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो. कधी कधी खूप चांगले रेफरन्सेस शोधून त्याचं उत्तर असतं तयार केलेलं त्याने. पण पुन्हा एकदा त्याला तो एक काय म्हणतात ह्युमन टच आपण म्हणतो, तो त्याच्यामध्ये नाही ChatGPT आणि जेमिनी AI मध्ये. पण त्याचा वापर मात्र आपण चांगला करू शकतो जर आपल्याला करायचा असेल तर.
0: आणखी काय?
1: तर आत्ताच्या जगात आपली जी यंग जनरेशन आहे, तर ती जॅपनीज, कोरियन, कारण की आत्ता ते ट्रेंडिंगला आहे. आपण आत्ता दोन म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचं हे आहे की जगभरातील जेवढे पण आहेत ते आपण फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये मराठीला आपल्याला पुढे न्यायचं आहे किंवा आपल्याला कशी ती कूल बनता येईल त्याच्यावर मला एक सजेशन.
2: आता ह्या जनरेशनचा हे कूल हा जो काही प्रकार आहे हा काय आहे मला माहिती नाही. बट मराठीला जसं तुम्हाला काय म्हणतात ना की नवीन रूपात तुम्हाला थोडक्यात हे करायचं असेल, तर जसं आता फोक आख्यान हा जो प्रकार की आपले जे सगळे लोकप्रकार आहेत ते त्यांनी फ्युजन स्वरूपात आणलेले आहे, आणि हे यंग जनरेशनसाठी विशेषतः आहे. किंवा रॅप तुम्ही तयार करता आजकाल यंग जनरेशन, मराठीमध्ये पण बरेचसे रॅप आलेले आहेत. तर ही कदाचित तुमची कूल म्हणण्याची पद्धत असेल, पण मराठी ही काय म्हणतात ना की कूल ही कधी होईल माहिती का, जेव्हा तिचं जे सौंदर्य आहे ना ते तसंच राखलं जाईल ते. कारण इतर भाषांचं

0: कुरियन असेल किंवा हे असेल ते मला माहिती नाही, ते यंग जनरेशनला सोबत घेण्यासाठी जात असते, पण मूळ मराठीचं सौंदर्य जे आहे ना ते तिच्या मूळ स्वरूपामध्ये आहे. ते स्वरूप न हलवता तुम्ही या सगळ्या प्रकारात तिला टाकू शकता. म्हणजे तुम्ही रील तयार करा, तुम्ही वेगवेगळे कंटेंट तयार करा आणि ते तुमच्या पद्धतीने करा, पण तिच्या मुळाला धक्का न लावता करा. तर ती नक्कीच कूल आहे, कारण मुळात तुम्ही आधी ती समजून घेतली तिच्याशी, भाषेची जर तुम्ही बोललात, तिच्याशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला कळेल की तिच्यातले काय गमती जमती आहे. म्हणजे एकच शब्द तुम्ही घ्यायचा की आता वाट हा शब्द आहे, तर वाट हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो तू सांग बरं, तू सांग.
1: खूप सगळे जसं की वाट बघतोय, जसं की वाट लावणे, असे खूप सारे गोष्टी.
0: बरोबर, मग वाट म्हणजे रस्ता पण आहे, वाट म्हणजे वाट पण आहे, म्हणजे एखादी गोष्ट वाट वाट पण आहे. म्हणजे तू बघ ना एका शब्दामध्ये किती शब्द अर्थ दडलेले आहेत. मग असे हे जे शब्द आहेत या शब्दांची गंमत आपण जर त्याची घेतली, त्याची मजा जर घेतली आणि ती आपण इतरांना पण दिली तुझ्या माध्यमात, कूल माध्यमात, की आपण असे वेगवेगळे शब्द शोधून त्याचे जर असे गमती जमती लोकांना घ्यायला शिकवले तर निश्चित ही मराठी आणखी आणखी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपण अशा कूल पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो आणि ही तुमची पिढी करू शकते, कारण तुम्हाला हे असं आवडेल, इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं करायला, असे आणखीन किती शब्द आपण शोधूया. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं होऊ शकतं की ती कूल ऑलरेडी ती आहे, फक्त ती आता आपल्याला पोहोचवायची लोकांना.
2: आणि आपल्याकडे म्हणी वाक्प्रचार
0: किंवा म्हणी आणि वाक्प्रचार किती आहेत आपल्याकडे, म्हणजे ते आता खरं तर आपल्याकडे इथे वापरत नाहीत फार, गावाकडे अजूनही
1: वापरत,
0: पण ते सुद्धा किती गमतीशीर आहे. ती पण कूल आहे ना, ते तू आण लोकांसमोर, लोक नाही एन्जॉय करणार तर बघ तू.
2: आपण मग अशी बोललो ते घरामध्ये मराठीची सुरुवात झाली पाहिजे त्याविषयी, कारण आई वडील आजी आजोबा हे जर घरात मराठी बोलतील तर मराठी मुलं पण आपसुकच बोलू शकतील. आता विषय आहे तो मुद्द्याचा की कंपन्यांमध्ये किंवा आपल्या आता ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस म्हणा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी फार अभावाने बोलली जाते, तर त्याविषयी काय आपण करू शकतो त्याविषयी.
0: आता कॉर्पोरेट मध्ये पण इंग्रजी बोलली जाते, फक्त तिथे एक फरक आहे की जे टेक्निकल डिपार्टमेंट हँडल करतात किंवा जे त्या लेवलला काम करतात त्यांना इंग्रजीला पर्याय नाही. याचं कारण त्यांचं कम्युनिकेशन जे परदेशातल्या लोकांशी असतं की ज्यांना इंग्रजी मध्येच कम्युनिकेट करावं लागतं. पण तिथे आता आणखीन एक गरज अशी निर्माण झालेली आहे कॉर्पोरेट मध्ये की जे कॉल सेंटर मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ज्यांचा संबंध हा लोकांशी येतो, सामान्य लोकांशी येतो, तिथे त्यांना मराठी मात्र बोलावं लागतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली राज्यभाषा आहे, त्याच्यामुळे मराठी ही खरं तर प्रत्येकाला आली पाहिजे. तो कोणीही असो, कुठल्याही भाषेतला असो, तो मराठी जरी असलं तरी त्यांना मराठी आली पाहिजे, कारण ही इथली राज्यभाषा आहे.
2: बरोबर,
0: आणि इथलं जे काही कामकाज आहे हे सगळं मराठी भाषेत चाललं पाहिजे आणि तसा आपला कायदा पण आहे. त्याच्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जर तुम्ही गेला तर सरकारी कार्यालयांमध्ये मॅक्झिमम काम तुमचं हे मराठीमध्येच
2: चालतं.
0: फार कमी ठिकाणी जिथे केंद्रीय मंत्रालयाशी कनेक्टेड गोष्टी असतील तर त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतात, पण महाराष्ट्र शासनाचं जे काही आहे ते सगळं मराठीमधनं कारभार चालतो. तर त्यासाठी थोडस मला असं वाटतं की त्यातले जे काही शब्द आहे मराठी शासनाच्या व्यवहारातले जे शब्द आहेत तर ते शब्द सामान्य लोकांना सुद्धा माहिती होण्यासाठी असाही काहीतरी एखादा कोश असला पाहिजे की जे लोकांना समजेल की ह्याच्यात काय म्हटलेलं आहे. पण लोकांना कठीण त्यामुळे वाटतं कारण त्यातल्या शब्दांचा उकल त्यांना कधी कधी होत नाही, त्याचे अर्थ त्यांना समजत नाही. पण ते जर त्यांना माहिती असलं किंवा ते जर तुम्ही जर असा एखादा कोश जर उपलब्ध केला किंवा गव्हर्नमेंटच्या साईटवरती जर असे त्या शब्दांचे अर्थ दिलेले असले तर लोकांना ते शोधणं सोपं जाईल, ते माहिती करून घेणं सोपं जाईल.
2: आणि तुम्ही तर अभिनय क्षेत्रातले आहात त्यामुळे मला वाटतं मराठी साता समुद्रापाय आपल्या बऱ्याचशा कलाकारांनी नेलेली आहे नाटकांच्या माध्यमात,
0: नाटक आहे, सिनेमा आहे, खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या परदेशांमध्ये आहे आणि विशेषतः परदेशांमधले सुद्धा मराठी लोक जी आहेत ना त्यांनी तिथे मराठी खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली. कारण एका ठिकाणी मराठी म्हणजे ती मुलं भले तिथे इंग्रजी माध्यमात किंवा त्यांच्या तिथल्या भाषेत शिकत असतील पण तिथे ते शनिवार रविवारी मुलांचे मराठीचे क्लासेस घेत त्यांना मराठी शिकवलं जात. तर मला असं वाटतं ह्या लोकांमुळे परदेशांमध्ये मराठी भाषा जिवंत आहे टिकून आहे म्हणजे म्हणून ती आता ग्लोबल झाली आहे ना ती त्या पद्धतीनेच झालेली आहे. एकतर हे सगळे माध्यम आपल्याकडे आहे मराठी भाषा पोहोचवण्यासाठी आणि तिथल्या तिथल्या लोकांचं पण खूप योगदान आहे परदेशातल्या की ते तिथे काही कार्यक्रम आयोजित करतात एकत्र येऊन सण समारंभ आपले उत्सव जे असतात संस्कृती जी आहे ती त्यांनी तिकडे जतन करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी आहे ही कधी
2: लोक पावणार नाही खरं. आणि जिथे इथे मराठी माणूस गेलाय तो आपला मराठी आपल्या सोबतच घेऊन गेलाय.
0: म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस मध्ये मागच्या वर्षी संमेलन झालं आपलं साहित्य
2: संमेलन
0: तिकडे झालं तर तिथे त्यांच्याकडे एम ए मराठीचा सब्जेक्ट आहे तिथे त्यांना
2: वा
0: ते मराठी मधून एम ए करू शकतात विद्यापीठ तिथे आहे किंवा त्यांच्या विद्यापीठामध्ये आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्या ओरिजिनल कॉपीज त्यांच्याकडे तिथे आहे. मोठी गोष्ट आहे.
2: संमेलनांचा विषय म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे. पूर्वी ज्या प्रकारे ज्या दर्जेदार संमेलनांसाठी आपण अगदी आसुसलेलो असायचो जसं आपण दरवर्षी दिवाळी अंकांसाठी आसुसलेलो असतो तेव्हा संमेलन कधी होणार यासाठी आपण आसुसलेलो असायचो तर आता तो दर्जा म्हणा किंवा त्या प्रकारचं संमेलन होत नाहीये तर त्यामागे काय कारण असू शकेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो.
0: आता त्यामागे कारण बरीच आहेत अशी पण काय ना की थोडस लोकांचं पण ज्या पद्धतीने लोक पूर्वी संमेलनाला जायची तर लोकांची पण अभिरुची तेवढी झाली नाहीये की त्यांनी तिथे जावं आणि तिथे जाऊन आपण ऐकावं. कारण आता मला 2 दिवस सुट्टी घेऊन कसं जाणार की 3 दिवस सुट्टी घेऊन मी कसं जाणार हा विचार लोकांचा एक तर खूप असतो त्याच्यामुळे लोकांचा संपर्क फार कमी झालेला आहे संमेलनांशी. जाणारे जे आहेत ते साहित्य किंवा साहित्यप्रेमी आपल्यासारखे जे आहेत तेच जातात आणि त्यातून पण कसं असतं की एकाच वेळेस ना बऱ्याच ठिकाणी तिथे कार्यक्रम सुरू असतात वेगवेगळ्या मंडपामध्ये त्याच्यामुळे जो काही येणारा तिथे क्राऊड असतो ना तो सगळा विभागला याच्यासाठी कारण त्याच्या आवडीचं जे आहे ते तो ऐकायला जातो. तर 3 ठिकाणी 3 गोष्टी चाललेल्या असतात आणि कवी संमेलन असेल किंवा कवी कथा असेल तर तिथे पण खूप अहोरात्र तिथे सतत ते चालू असतं ना त्याच्यामुळे लोक एवढं आता बघत नाहीत. आपण जर म्हणतोय एकीकडे की आता लोकांचा टाइम स्पॅन हा 30 सेकंदावरती आलेला तर इतक्या सलग मी तिथे ते नाही ऐकू शकत.
2: परिसंवाद वगैरे काहीच
0: नाही. लोकांची तेवढी मानसिकता
2: राहिली नाही
0: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या थोड्याशा त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण काही छोटे छोटे बदल केले तर निश्चितच लोकांना अट्रॅक्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा त्यातले ग्रंथपाल असतील त्यातले कर्मचारी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील ह्यांना कुठेही कनेक्ट केलं जातं आणि ते कनेक्ट न केल्यामुळे त्यांना तिथे जाण्यामध्ये तो इंटरेस्ट पण निर्माण झाला पाहिजे. त्यांना तिथे काहीतरी वाटलं पण पाहिजे जायला आपल्याला तिथे गेलं पाहिजे. कारण महाविद्यालयाची मुलं आता यांच्यासारखी जी मुलं आहेत तर या आता हा मास मीडियाचा विद्यार्थी आहे तर मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच तर ते मास मीडिया शिकतात.
2: बरोबर.
0: मग त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आपण का नाही घेऊ शकत. साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये या मुलांना का नाही सहभागी घेतलं करू शकत. जर त्यांना सहभागी करून घेतलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल. इतर विद्यार्थी उत्सुकतेने येतील काय आपण जाऊन बघूया किंवा ग्रंथालयांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर निश्चितच ग्रंथालयांशी कनेक्टेड लोक जी आहेत ते आपसुक त्याच्यामध्ये येतील. किंवा कुठल्याही परिसंवादामध्ये आज जर कुठल्याही ग्रंथपालाला घेतलेलं मला
2: दिसलं
0: जे तुमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतात पण ग्रंथपालांना तुम्ही साहित्य संमेलनामध्ये स्थानच
2: देत नाही. फक्त ग्रंथ दिंडी आणि प्रदर्शनामध्ये
0: एक्झॅक्टली. पण ग्रंथपालाचं तेवढं काम नाही. ग्रंथपालाचं काम त्याच्या पलीकडचं आहे मग तेवढं त्याला रेकॉग्नायझेशन मिळत नाही.
2: बरं.
0: मग त्याच्यामुळे त्यांचाही ओढा नसतो जाण्यासाठी. खरं तर अनुदानातन सुद्धा ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना संस्था पाठवू शकतात पण ही सगळी अनास्था असल्यामुळे ना साहित्य संमेलनाला ती लोकही जात नाही किंवा गेले तरी पदाधिकारी जातात.
2: बरं.
0: असं बऱ्याचदा चित्र आपलं दिसतं.
2: नक्कीच एक थोडक्या स्वरूपात आपण या सगळ्या मराठीचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलात. मॅडम आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: प्रेक्षक हो सोच या सेगमेंटमध्ये आज आपण मराठी काल आज उद्या या विषयावर थोडासा मार्गदर्शन घेतलं. आज आपल्या सोबत होत्या आपल्या पाहुण्या ग्रंथपाल निवेदक अभिनेत्री लेखक आणि संपादक तपस्या नेवे मॅडम आणि माझ्यासोबत होते आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नवीन विषयासह भेटूया सोच या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार। आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील। माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला। आपेगाव नेवासे अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो। ब्रह्मवृंद योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो। तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून जीवन अनुभूतीतून भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला। संत चांददेव यांच्या सहवासातून चांददेव 65 निर्माण झाली। अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले। मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो। ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही। फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात। सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे। इवले सेरोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरूसमोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप। माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला। त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते। त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले। सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला। गगनापर्यंतच, गगनावर नाही। गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे। यात अहंकार कुठेही नाही। या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे। गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच। यात माऊलींचा नम्रभाव दिसतो। मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखवा देवी वरे विठ्ठले अर्पिला। विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन। हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे।
संत कबीर म्हणाले आहे, झिनी झिनी झिनी बिनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा सुंदर मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभारत. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येत आहे ना, चला तर मग. मित्रांनो, मराठी साहित्याप्रती आस्था ठेवणारे अशा काही विशेष व्यक्ती आहेत, ज्या सुंदर रचनांमार्फत त्यांची कला आणि साहित्याचा प्रवास करत असतात. असंच एक सुंदर उदाहरण मी आज या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आपण आज जाणणार आहोत कवी शब्द सचिन यांच्याबद्दल. सचिन हे सध्या DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. 2006 पासून त्यांना कवितेची हळूहळू ओढ निर्माण झाली आणि बघता बघता त्यांचं साहित्य खूप प्रभावी बनत गेलं. त्यांची सहज सुंदर रचना आणि मनात अलवार घर करणारे त्या संवेदनशील रचना खरंच माणसाला मंत्रमुग्ध करून टाकतात. जीवनाचा खरा साधर्म सांगणारी त्यांची कलाकृती खरंच मनात घर करून जाते. आजचा हा विशेष एपिसोड शब्द सचिन यांच्या कवितांवर आधारित आहे. तर वळूयात एक सुंदर कविता शब्द सचिन लिखित. फार निरागस आहे वाटतं तुझ्या आतले मूल किती, फार निरागस आहे वाटते तुझ्यातले मूल किती, अशी कुणाची पडली आहे तुझ्या मनावर भूल किती, तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण, तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण, तुझा चेहरा सुंदर करते कानातले डूल किती, आधी इतक्या सुखात होती, आधी इतक्या सुखात होती आईच्या पदराखाली, आधी इतक्या सुखात होती आईच्या पदराखाली, रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चुल काही, रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चुल किती, देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी, देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी, मनासारखे जगू पाहते राना मधली फूल किती, माहित असते चाळीशीच्या वळणावर धोका असतो, माहित आहे चाळीशीच्या वळणावर धोका असतो, तरी नेमके या वळणावर अडखळते पाऊल किती, दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे, दोघांमध्ये असते अंतर.

किती हजारो मैलांचे, दोघांनाही तरी जोडतो नात्यामधला पूल किती. काही म्हणजे काही न इतका साधा असूनही, काही म्हणजे काही नसते इतका साधा असूनही, एक चेहरा वाटतो असतो फार फार अनुकूल किती. एक चेहरा वाटत असतो फार फार फार फार अनुकूल किती. शब्द सचिन यांची हीच तर एक सुंदर खासियत आहे. सरळ भाषेमध्ये एक साध मनातला भाव मांडणारी ही कविता. कुठलीच अलंकाराची आभूषणे न चढवता मनातला जाणीवा आणि संवेद पानावर आणायच्या कशा, हे खरंच तुमच्याकडून शिकलं पाहिजे. श्रोते हो, आता एक छोटीशी विश्रांती घेऊया. ऐकूयात एक सुंदर गाणं आणि सुंदर गाण्यानंतर आपण कवी सचिन यांच्याबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रुपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण सचिन सुतार म्हणजे शब्द सचिन यांच्या सुंदर कलाकृती ऐकत आहोत. तसं बघायला गेलं तर साध्या सरळ शब्दामध्ये हलक्या फुलक्या मनातल्या संवेदना पानांवर मांडण्याची जी कला शब्द सचिनची आहे ना, ती खरंच अद्भुत आहे. त्यांचे काही सुट्टे शेर मधला मी घेते तुमच्या समोर. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जगण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जडण्यासाठी पुष्कळ असते. जरी भुरळ पडली डोळ्यांना, जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. एकच व्यक्ती मनासारखी, एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. जगण्यासाठी पुष्कळ असते. किती निरागस आणि सहज शब्दातून जीवनाचा साधर्म सांगणारी ही कविता खरंच मनात घर करते ना. असेच काही सुट्टे शेर आणखीन त्यांचे मी वाचून दाखवते. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. इतकी कविता या देहाच्या आत उतरली आहे. इतकी कविता या देहावर आत उतरली आहे. आत उतरली आहे, क्या बात है. म्हणजे कविता इतकी गहिरी त्यांच्या श्वासात आणि खच प्रत्येक स्पंदनात भिनलेली आहे ना. सुंदर सुंदर कवितेबद्दल एक सुंदर भाव मांडणाऱ्या ओळी होत्या. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत राहिले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत राहिले. घेतले होतेस तू समजून इतके की मला. घेतले होतेस तू समजून इतके की मला. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. संसार वाटत राहिले. किती सुंदर ओळी आहेत ना या. अगदी सहज सहज मनाचा भाव मांडणारी ही कविता. मनातला अलगूज समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण सांगतो आणि विचारांची उधळण करतो, हितगुज करतो, तेव्हा समजून येणारी व्यक्ती आपल्या सोबत असणं खरंच अत्यंत गरजेची आहे. आणि ती जेव्हा समजून घेते आणि तेव्हा निर्माण होणारा जो विश्वास असतो आणि जे नातं असतं, त्याबद्दल ह्या सांगणारा होय. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. क्या बात है. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की आह. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की कशी तुझी मी मुद्दल फेडू. कसे भरू मी व्याज सखे. कशी तुझी मी मुद्दल फेडू. कसे भरू मी व्याज सखे. क्या बात है, क्या बात है. एक आगळी वेगळी आणि एक वेगळ्या प्रकारे मांडणी केली. खरं तर तरुण वर्गाला खरंच भावणारी ही कविता आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते. मला खूप आवडली ही.
तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे, तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे, तुला भेटला नंतर मजला इतके कर्ज मिळाले की कसे तुझे मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे, कसे भरू मी व्याज सखे। शब्द सचिन यांच्या सुंदर ओळी मी आज तुम्हाला वाचून दाखवते। इथे जाऊया एक छोटीशी विश्रांती, विश्रांती नंतर आणखीन खूप साऱ्या सुंदर सुंदर रचना शब्द सचिन यांच्या आपण ऐकणार आहोत। भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेतोय. खर तर पुढची रचना ही अतिशय मनात अलवार घर करणारी आहे. जास्त वेळ न घेता मी वळते त्यांच्या सुंदर कवितेकडे. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही, जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. क्या बात है. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो, मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. क्या बात है. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो, हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. ही जखम आतली माझ्या, ही जखम आतली माझ्या, मी इतकी जपली आहे. ही जखम आतली माझ्या, मी इतकी जपली आहे. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्याला नाही, मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्यावर नाही. हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर, हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर. नुसतीच आठवण येते कुठलाच शहारा नाही, नुसती आठवण येते कुठलाच शहारा नाही, कुठलाच शहारा नाही. दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो, दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धाका नाही, पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धागा नाही. घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा, घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही, मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे, या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही, या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही, कसलाच पुरावा नाही. कवी सचिन सुतार लिखित ही सुंदर रचना आपण ऐकलेली आहे. जीवनाचा साधर्म सांगणारी ही एक सुंदर गजल. गजलेची खरी एक खासियत आहे की प्रत्येक दोन ओळीमध्ये ही वेगवेगळी कविता असते, एक स्वतंत्र त्यातलं जग असतं. या प्रत्येक दोन दोन ओळीमध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या सप्तरंगी छटा शब्द सचिन मांडताना आपल्याला दिसतात. जिथे संवेदना आहे, प्रेम आहे, विचार आहेत, तत्वज्ञान आहे, आयुष्याचा भावार्थ आहे आणि खूप सारं प्रेम आहे. या सुंदर गजलेनंतर वळूयात एक छोट्याशा ब्रेक साठी. ब्रेक नंतर आणखीन कवितांचा आपण आस्वाद घेणारच आहोत. वळूयात एक छोट्याशा ब्रेक साठी.

छोट्याच्या विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंट मध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा नजराणाचा आस्वाद घेतोय. कवी सचिन यांची एक सुंदर आणि हलकी फुलकी कविता आता मी तुम्हाला वाचून दाखवते. ही कविता वाचताना एक वेगळाच नाद आणि तरंग उठणार आहे, तिची मजा आता लुटूया आपण. तू गंध, तू वारा, तू चंद्र, तू तारा. तू गंध, तू वारा, तू चंद्र, तू तारा. तू मोगरा, तू जाई, तू फुलांचा पसारा. तू ताण, तू बेभान, तू जुने पिंपळपान. तू भान, तू बेभान, तू जुने पिंपळपान. तू गळा, तू भाव, तूच सुरे लतान. तू डोळे, तू अश्रू, तू तेच खारट पाणी. तू डोळे, तू अश्रू, तू तेच खारट पाणी. तू स्वप्न, तू निद्रा, तू झोपे मधली राणी. क्या बात है. पुन्हा एकदा हे वाक्य घेते. तू डोळे, तू अश्रू, तू तेच खारट पाणी. तू डोळे, तू अश्रू, तू तेच खारट पाणी. तू स्वप्न, तू निद्रा, तू झोपे मधली राणी. तू मोहक, तू मधाळ, तू शर्करेची गोडी. आहा, तू मोहक, तू मधाळ, तू शर्करेची गोडी. तू नदी, तू लाट, तू तरंगणारी डोही. तू नित्य, तू सदा, तू शाश्वत, तू अनंता. तू नित्य, तू सदा, तू शाश्वत, तू अनंत. तू जीवन, तू सौख्य, तू आरंभ, तू अंत. तू नित्य, तू सदा, तू शाश्वत, तू अनंत. तू जीवन, तू सौख्य, तू आरंभ, तू अंत. तू आरंभ, तू अंत. क्या बात है. एका व्यक्ती प्रति असलेली भावना आणि तिच्या प्रति वाहिलेली ही शब्दांची उदाहरण किती समृद्ध करणारी आहे ना. खरंच खूप सुंदर कविता शब्द सचिन यांची. आणखी एक मी सुंदर रचना त्यांची तुमच्या समोर मांडून दाखवते. विठ्ठला प्रति वाहिलेल्या ह्या सुंदर ओळी आहेत. आस लागली या देहाला, आस लागली या देहाला, पायांमध्ये गती सारखी. नीर तरळले डोळ्यांमध्ये, डोळ्यां देखत निघे पालखी. काना मधले मीन बोलके, काना मधले मीन बोलके, किती भाग्य हे आम्हा लाभले. मिटला होता दोन पापण्या, मिटला होता दोन पापण्या, ओठांवरती मौन सांडले. सुवर्ण मोती गळ्यात होते, सुवर्ण मोती गळ्यात होते, चंदन होते भाळावरती. डोळ्यांमधले स्वप्न रंजले, पाय थिरकले टाळावरती. कंठ दाटला कडा झिरपल्या, टिळा पाहुणे काळा काळा. चेहऱ्यावरती आसुसले पण, गळ्यात हासला तुळशी माळा. किती झुंपला फुगड्या बेड्या, किती झुंपला फुगड्या वेड्या, किती झुंपला फुगड्या वेड्या, किती टाळण गाजा वाजा. देह झाहला फुलासारखा, देह झाहला फुलासारखा. उभा पाहुरी विठ्ठल माझा, उभा पाहुरी विठ्ठल माझा, उभा पाहुरी विठ्ठल माझा. कवी सचिन सुतार लिखित विठ्ठला प्रति वाहिलेल्या या सुंदर ओळी खरंच किती सुंदर आणि निरागस आहेत ना. एपिसोडच्या या टप्प्यावर आपण घेऊया एक सुंदर विश्रांती. विश्रांतीनंतर आपण आणखीन सुंदर रचना ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा विश्रांती.

वेलकम बॅक. छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजी रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज शब्द सचिन लिखित सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकलेला आहे आणि कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आपण ऐकणार आहोत शब्द सचिन लिखित एक सुंदर कविता. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवे तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हव्या तर तळ हातावर उगळत राहू प्राण जरा. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवा तर तळ हातावर उगळत राहू प्राण जरा. किती लांबसर वाटा आणिक किती लांबवर गाव तुझे, किती लांबसर वाटा आणिक किती लांबसर गाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, नावा मागे नाव तुझे. असा हा सुंदर कवितांचा गाभारा आज शब्द सचिन यांच्या सुंदर रचनांनी भरलेला होता. खरंच वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. या एका रचनेनी मला खरंच वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात घर केलं असेल. किती हळव्या आणि साध्या सरळ भाषेतल्या अलंकाराचे वर्ख न चढवता शब्द सचिन खूप सुंदर आपल्यासमोर जाणीवांची उधळण करत असतात या कवितांच्या माध्यमातून. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कवितांसह शब्द फुलांची पखरण घेऊन फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. तर श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत रहा, जगत रहा सुंदर आयुष्यात.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्या पुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत डिंडा. डिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही डिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिनं
आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करवतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात, पिवळा गालिचा अंथरलाय असा आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रान भेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात.
मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत. या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत त्यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतं याचं आपण समाधान देऊ. या नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचाय आणि मग तो घ्यायचाय, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरुनी आले, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिनलंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरुनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरुनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुनी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरुनी आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरुनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरुनी आले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाडराने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवणी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची. कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लप ढगात, पावसा पावसा लप ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरुन न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी
गोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित. धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधनं नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो. कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्याबरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविधा या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

0: नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM युवा रेडिओमध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, दरवर्षी आपल्याला मेजवानी असते की लहान मुलांच्या बोधकथा आणि छान छान कविता गाणी ऐकण्याचं आपल्याला एक पर्वणी असते, आणि ही पर्वणी आपल्याला मिळते ती पूनम राणे मॅडम यांच्याकडून. तर पूनम राणेंना मी सुरुवातीलाच आभार त्यांचे व्यक्त करते. छान पिढी घडवत आहेत त्या, सुंदर मुलांना वाचन कसं करावं किंवा कुठली पुस्तकं वाचावीत त्याच्याकडनं छान छान बोधकथा त्या स्वतः लिहून घेत आहेत, आणि त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानिमित्त आपण पूनम राणे मॅडम यांची मुलाखतही घेतली होती. फक्त ग्रंथपाल हेच कार्य न करतात, या कार्यासोबतच त्या मुलांना घडवण्याचं एक उत्तम वाचक, एक उत्तम लेखक घडवण्याचं महत्त्वाचं काम त्या करत आहेत. तर पूनम राणे मॅडम आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची मुलं माझ्यासोबत आहेत आणि बोधकथा आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. तर आज आपल्यासोबत श्रद्धा मने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे ह्या आपल्याला बोधकथा सांगणार आहेत. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे. आणि मी आता तुमची रजा घेणार आहे, कारण आपल्याला निवेदक मैत्रीण पण आहे आणि ती या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे.
1: नमस्कार, मी श्रद्धा माने. श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतून आम्ही सारखेच आचार्य 90 FM येतच असतो. तर आज आम्ही पुन्हा एकदा एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तर आज आम्ही तुमच्या समोर बोधकथा सादर करणार आहोत. तर आज आपल्या समोर सर्वप्रथम आहे साक्षी गावडे, ही ती तिची बोधकथा सादर करेल.
0: छान कथा, आणि ती म्हणजे त्यांनी पाठ केलेली आहे आणि म्हणजे समजून घेतली आहे ती कथा, आणि मग ती तुमच्यासमोर सादर केली आहे. मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडली असेल.
1: धन्यवाद साक्षी, तू खूप छान अशी आम्हाला गोष्ट सांगितली. श्रोते हो, नक्कीच टीचरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल. ह्याच्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळाला. खरंच आयुष्य खूप खडतर आहे. याच्यातून आपल्याला इतिहासात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक आपल्या गुरु आपले कसे शिकवत होते याच्यावरून काय काय ज्ञान मिळते हे आपल्याला समजले. धन्यवाद साक्षी. यानंतर आपल्यासमोर येत आहे अनुष्का बरखडे.

0: तर आता अनुष्का बरखडे ही आपल्याला बोधकथा सादर करते. अनुष्का सांग बरं तुझी कथा.
1: माझ्या कथेचे नाव आहे मैत्री. त्यांची लेखिका आहेत आपल्या पूनम राणे मॅडम. तर मैत्री, नुकतीच शाळा सुरू झाली होती. रोज वर्गावर्गातून होणारी प्रार्थना, मैदानात होणारी प्रार्थना आज वर्गावर्गातून होणार होती. कारण सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुळीच विद्यार्थ्यांचे लक्ष हे प्रार्थनेकडे नव्हते. सर्वांना असे वाटत होते की आपण पावसात जाऊन भिजावे. सर्व विद्यार्थ्यांना पावसात भिजायची खूप आवड असते. तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही सर्वांना वाटायचे की आपणही पावसात जाऊन भिजावे. परंतु वर्गात शिक्षक असल्यामुळे कोणीही विद्यार्थी तो धाडस करू शकत नव्हता. इतक्यात वर्गात मुख्याध्यापक साठे सर आले. सरांनी वर्गात येऊन सर्वांना सूचना दिल्या की रोज मुलांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे, स्वच्छ गणवेश घालणे, केस कापणे अशा छोट्या मोठ्या सूचना तर देतच होत्या. सरांनी सांगितलं की आपल्याला येत्या 2-4 दिवसातच विद्यार्थी सभेचे आयोजन करायचे आहे. आपल्याला आपल्या शाळेसाठी मुख्यमंत्री निवडायचा आहे. असे म्हणतात सर्व विद्यार्थी आपापसात चर्चा करू लागले. मी स्वच्छता मंत्री होणार, मी शिस्त मंत्री होणार असे प्रत्येक जण आपापसात विचार करत होते. येत्या 10वीच्या वर्गात मुग्धा या विद्यार्थीने नवीनच प्रवेश घेतला होता. मुग्धा अगदी सालस, नम्र व मितभाषी, मन मिळाऊ. सर्व शिक्षक सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थ्यांनी झाली. मुग्धाने देखील ठरवलेली की आपणही मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नोंदवायचे. तसेच शाळेत सारिका नावाची अशीच एक सेम मन मिळाऊ, मितभाषी, नम्र, सालस, गुणी विद्यार्थिनी होती. सारिका आणि मुग्धाची नेमकीच घट्ट मैत्री जमली होती. सारिकाने विचार केला की आपण यावर्षी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नाही द्यायचे. आपली मैत्री सारिका हिचे शेवटचे आणि सुरुवातीचे नवीनच वर्ष आहे, तर आपण तिला मुख्यमंत्री बनवायचे. पण सर्व विद्यार्थ्यांना असे वाटायचे की आपल्या शाळेची मुख्यमंत्री ही सारिकाच व्हावी. परंतु सारिकाने मुग्धाला आपले नाव देण्यासाठी भाग पाडले, संधी देण्यासाठी भाग पाडले. म्हणून मुग्धाने देखील आपले नाव नोंदवले. परंतु 9वीच्या 2 विद्यार्थ्यांचे देखील त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी नाव नोंदवलेले होते.

0: परंतु त्यानंतर मुग्धाने आपले नाव नोंदवल्याच्या नंतर वर्गावर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी सारिकाने मुग्धाला खूप मदत केली आणि अखेरकार तो दिवस आला, तो म्हणजे मतदान दिवस. मतदान दिवशी मुग्धा ही शाळेची मुख्यमंत्री म्हणून निवडून देखील आली. सर्व शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. सर्वांनी मुग्धाला अनेक प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी भाषणं केली. त्यानंतर मुग्धाची वेळ आली भाषण करण्याची. मुग्धाने आपल्या भाषणांमध्ये सारिकाबद्दल, सारिकाने तिला कसं मदत केली, सारिकासारखी मैत्रीण सर्वांना असावी असे आपल्या भाषणात पटवून दिले. त्यानंतर जेव्हा सारिकाला भाषण करण्याची संधी मिळाली तेव्हा सारिका म्हणाली, माझे मत इतकेच होते की आपली मैत्रीण मुग्धा ही आपल्या शाळेत नवीनच आली आहे, ती देखील माझ्यासारखी हुशार, सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारी, सर्व स्पर्धा गाजवणारी आहे, तर आपण देखील तिला एक संधी द्यायलाच हवी. आणि माझ्या मैत्रिणीने त्या संधीचं सोनं केलं, या निमित्त मलाही तिचे खूप खूप कौतुक वाटते. आणि शेवटी इतकंच सांगेल की मैत्री असावी अशी तर मुग्धा आणि सारिका जशी.
1: वा वा, ओके, ग्रेट.
2: धन्यवाद अनुष्का, खूप छान गोष्ट होती तुझी. आमच्या रानेडीचा प्रत्येक वेळी गोष्ट चांगलीच लिहितात आणि त्याच्यातून आम्हाला योग्य तो बोध नेहमी मिळतच असतो, तो आमच्या जीवनात अंमलात आणण्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशी मैत्री आयुष्यात भेटणं म्हणजे खरंच नशीबवान असेल ती सुद्धा, आणि आम्हाला पण असे फ्रेंड्स भेटल्यात म्हणून आम्ही पण नशीबवान आहोत. धन्यवाद अनुष्का, खूप छान अशी गोष्ट सांगितली. तुम्हाला पण ही गोष्ट नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. यानंतर आपल्या समोर येत आहे सृष्टी गावडे.

0: माझं नाव सृष्टी आपला गावडे, मी श्रीनारायण रावाचार्य विद्यानिकेतनची विद्यार्थी. मी आज तुमच्यासमोर एक बोधकथा सादर करणार आहे. एका सुंदर नदीच्या काठी छोटासा गाव वसलेलं होतं. त्या गावचं नाव आहे इंद्रपूर. इंद्रपूर गावचे लोक हे त्यांच्या गावासारखेच होते. दयाळू, प्रेमळ, कधीही कोणाचा वाईट विचार न करणारे. त्या छोट्याशा गावात एक इरा नावाची मुलगी राहत होती. तिच्या आईचं नाव शंकर व बाबांचं नाव तिच्या आईचे नाव पार्वती व बाबांचे नाव शंकर.
1: सृष्टी, मला तुझी गोष्ट खरंच खूप आवडली, खूप छान लिहिलं होतं. तर एकदा काय झालं असं म्हणलं होती, सगळ्यांच्या माना डोकवतात आणि बघतात की काय झालं काय झालं. तर गोष्टीमध्ये हीच गोष्ट खूप महत्त्वाची असते. आयुष्य आहे म्हटल्यावरती कष्ट तर करावे लागणारच. तर आता माझी पण गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझी स्वरचित गोष्टी आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे मत्स्याचे रक्त. एकदा काय झालं असं फिरत फिरत आता आपण मुंबईकडे आलेलो आहोत. आणि मुंबईत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कसे लोक राहतात. जी लोक मिडल क्लास फॅमिली असते ती गटरामध्ये म्हणजे चाईच्या पुढे चाई असतात त्याच्यामध्ये राहतात. तर तिथे सगळ्या मम्मी लोक कपडे धुवत असतात, एक भांडी घासत असते. तर ते सगळं पाणी पुढे जे गटर वाहत असतं त्याच्यातून जात असतं. तर त्याच्यामधून जे तयार होतात डास. तर एकदा काय झालं, एक मीना नावाची मुलगी तिच्या गॅलरीमध्ये अभ्यास करत होती. एक मच्छर आला आणि तिच्या हातावरती बसला आणि तिला इतकं जोरात चावलं की ती जोरात ओरडली आई ग. ह्याच्यानंतर तिची मम्मी तिला बोलली, बोल ना मीना काय झालं. तर तो मच्छर बोलला, बाई किती ओरडतेस तू. तेव्हा ती मीना तिला बोलते, तुझं काय रे, मी चांगली उद्या आचार्य 90 FM जाणार आहे, मला तिथे जाऊन त्या गोष्ट सांगायची आहे आणि तू येऊन इथे मला चावतोस, आता मला तू गोष्ट सांग. तो बोलतो, मी कशी सांगणार, तूच शाळेत जाते, मी थोडी शाळेत जातो. तर ती बोलते, ठीक आहे थांब जरा 2 मिनिटं. मग ती विचार करते आणि त्याला प्रश्न विचारते, बघ ना मच्छर कसं असतं ना, देवाने तुला कसं बनवलं आणि मला कसं बनवलंय. माझं जर रक्त ए पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण बी पॉझिटिव्ह किंवा ए प्लस पॉझिटिव्ह ए मायनस पॉझिटिव्ह असं वेगवेगळी रक्त टाकली तर नक्कीच माझ्या किडन्या फेल होतील, मला ताप येईल, सर्दी खोकला, थोडक्यात काय होईल तर आपल्याला आपला प्राणही गमावा लागू शकतो. पण बघ मच्छर, तू माझं आज रक्त पिलंस तर माझं रक्त ए पॉझिटिव्ह आहे, उद्या तू माझ्या घरच्यांचं रक्त पिशील पण त्यांचं तर रक्त वेगळंच आहे ना, मग ते सगळं रक्त जर तुझ्या पोटामध्ये गेलं तर तू कसं काय नाही मरत, तू कसं आमच्याच हातून मरतो. तेव्हा मच्छर तिला म्हणतो की देवाने जसं तुला वेगळं बनवलंय तसंच आम्हाला सुद्धा वेगळं बनवलंय, त्याच्यामुळे कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, जी योग्य वेळ येते त्या योग्य वेळेला सामोरे जावा. म्हणून म्हणतात ना, जिओ तो हर्पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो.
2: वा
1: धन्यवाद.
2: वा वा खूप छान. तर प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना बोधकथा या सगळ्या आवडल्या असतील. आज आपल्यासोबत होत्या श्रद्धा माने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे, या सगळ्या पूनम राणे मॅडम यांच्या विद्यार्थिनी आहेत, तसंच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य केलं ते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते, विशेषतः ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे विशेष आभार. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की कळवायला विसरू नका. मी आरजे तेजस्विनी या बोधकथांच्या भागात आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय आणि कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुख चित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना, ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होत. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं, ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही.
एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो. हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगरदऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुकचित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मुकचित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी हळूहळू वाढत गेली. मुकचित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीतप्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपटसृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळखच झाली मायानगरी. कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं. चित्रपटसृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1-7 उभारण्यात आले
आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबईसारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्त्वाचे

स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा, तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेऱ्यासमोर ते खरं वाटतं, पण कॅमेऱ्याच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन, तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो, आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट, तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र, आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत, आणि आता OTT, डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिले आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे, आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर.

आणि शेकडो मेहनती हात। फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया। सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते। आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत। आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही। आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात। म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते। शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक। दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं। कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो। आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते। एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही। म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात। म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते। आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे। एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते। म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम। आता आपल्या आवडत्या कलाकारांकडे पहा। राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असावे लागते। हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट। कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं। म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे। समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही, सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते, आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेऱ्यासमोर एक पूर्ण जग तयार होते। आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं। हीच तर खरं सिनेमाची जादू आहे। इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात। हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स। म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात। कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो। कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते। आपण कलाकारांचा संवाद ऐकतो, पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते। म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते।
कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात, पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो, पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार? कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार? प्रॉप्स कोण सांभाळणार? सेटवर व्यवस्था कोण करणार? वेळापत्रक कोण सांभाळणार? या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात, पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाईटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीपचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो, पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अचर 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण आज मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं आणि त्यातील गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. डोळे क्षणभर मिटा, तुमच्या चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक येत आहे. दूरवर बोटी संतपणे डोलत आहेत. कबुतरांचे थवे आकाशात फेर धरत आहेत. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज ऐकू येत आहेत. देश विदेशातून आलेले पर्यटक आनंदाने फोटो काढत आहेत आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान. ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते. स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वस्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात, पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्रमार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो, पण त्या काळी समुद्र मार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागतद्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेट जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते, इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात, पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणीमागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्व जाणून घेतले, पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911, इतिहासातील एक महत्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता.
भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले. आजच्या काळात जसं एखादा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर त्याचं मोठं थाटामाटात स्वागत केले जाते, तसेच त्या काळातही या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. मुंबई हे भारताचे महत्वाचे बंदर होते आणि म्हणूनच त्याचं स्वागतही इथेच करण्यात आलं. राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी मुंबईत आले, पण ज्या गेटवे ऑफ इंडियाच्या स्वागतासाठी ते स्मारक बांधले गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया अस्तित्वातच नव्हते. हो, हे खरे आहे. त्यांच्या भेटीनंतर ठरले की या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारायचे. म्हणजे आधी स्वागत झाले आणि नंतर स्वागताची आठवण म्हणून गेटवे बांधले गेले. इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. सन 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली, पण एवढी मोठी वास्तू उभारणं काही सोपं काम नव्हतं. त्या काळात आजसारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. मोठमोठे दगड, हजारो कामगार, अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्ष लागले. 1911 मध्ये सुरुवात आणि 1924 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्र किनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे उभे आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्वात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे, परदेशी अधिकारी इथे येत असत. म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रणभर डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल, म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागत द्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमांड फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे. आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभ्या आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितके तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती असूनही ही कमान लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ते सहज दिसायची, म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण कॉन्क्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत कॉन्क्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहूनही अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाखात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमान दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता आपण एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद इतिहास हे पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याशी गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध आहे? शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवेमधून भारतातून कसे निघून गेले हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण मुख्य म्हणजे मुक्त भारतात श्वास घेतो, पण एक काळ असा होता की जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. सुमारे 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात अनेक भारतीयांनी अन्याय सहन केला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला सगळ्यांनी संघर्ष केला, पण त्यांनी हार मानली नाही. आपण जे स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही, तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947
भारत स्वतंत्र झाला, देशभर आनंद उत्सव साजरा झाला, तिरंगा अभिमानाने फडकला, लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948, इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा, शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत, समुद्र शांत आहे, ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आत्ता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल पॅलेस, हॉटेल, एलिफंटा लेणीचा बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया. आपण पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो, थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, आकाशात सूर्याची पहिली किरण चमकू लागतात, काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या श्रेणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबुतरं पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबुतरं एकदम आकाशात उडतात आणि तो क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिलंय. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभं आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षाहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं, हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाब मधून आले, कुणी गुजरात मधून, कुणी केरळ मधून, कुणी आसाम मधून, तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट म्हणतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचे ठिकाण नाही, ते आठवणींचे ठिकाण आहे. इथे कितीतरी लोकांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.

0: सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे. यात अहंकार कुठेही नाही. ह्या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे.
संत कबीर म्हणाले आहेत, जीनी जीनी जीनी बीनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बीनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

0: हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मंडळी, आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण की इथे आपण निमंत्रित केलेली आहे एक अशी व्यक्ती जी खरंच अष्टपैलू आहे, जी कविता करते, लहान मुलांसाठी खूप सुंदर पुस्तक काढते, कंटेंट डेव्हलपर आहे आणि अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित आहे. आपण स्वागत करूया अश्विनी अतकर यांचं. नमस्कार अश्विनी.
1: नमस्कार.
0: कशा आहात तुम्ही?
1: एकदम मस्त, मजेत.
0: आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते.
1: खूप खूप आभार 90 FM आणि आपले सुद्धा.
0: खरं तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी. जसे की मी अश्विनीताईंची ओळख करून दिली, त्या खूप सुंदर कविता करतात आणि कंटेंट डेव्हलपर आहेत, तर मी थेट काही न बोलता थेट प्रश्नांकडेच वळते. अश्विनीताई, मी तुमच्या कविता वाचल्या आहेत, आपण कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलेलं, तिथे आपली भेट झालेली, आणि मला सांगायला आवडेल की अश्विनीताईंना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं. तर ज्यावेळेला मी त्यांची कविता वाचली होती, ऐकली होती, तर एक वेगळाच नाद आणि वेगळीच धाटणीची त्यांची कविता होती. एक सामाजिक कविता लिहित त्या वेगळ्या धाटणीच्या कविता पण लिहितात, म्हणजे बालकविता पण लिहितात. म्हणजे हे वेगवेगळं टोकं सांभाळताना त्या साहित्य चळवळ करतात, साहित्य सेवा करतात. तर अश्विनी मॅम, मला एक विचारायला आवडेल तुम्हाला की जसं आपण घडत जातो, आपल्याला कल्पना नसते की भविष्यात आपण कुठल्या गोष्टी करणार आहोत, म्हणजे आपलं पॅशन काय आहे आणि आपले छंद आपण जोपासत आपण कुठल्या टप्प्यावर जाणार आहोत, तर कविता तुम्हाला कुठे भेटली आणि कशी सुरुवात झाली?
1: ओके, खूप सुंदर आणि मनातला प्रश्न तुम्ही विचारलाय आणि याबद्दल रसिकांशी संवाद साधायला मला खूप छान आवडेल. खरं म्हणजे कविता आपल्याला कशी मिळाली यापेक्षाही एक माझ्यासमोर एक आदर्श होता की माझे आजोबा, म्हणजे लहान असताना ते बोलायचे, काही साधं वाक्य असेल तर त्याला यमक जोडून बोलायचे.
0: अच्छा.
1: आणि आपल्याला लहान असताना यमक असलेला, जसं आता आपण म्हणतो की बाल कविता आहे, यमक साधून बोलताना आपल्याला खूप छान वाटतं, आनंद वाटतंय. त्याचप्रमाणे मला सुद्धा असं खूप वाटायचं, काहीही शब्द असेल की त्याला जोडून बोलायचं, हा त्यांचा एक आमच्याशी बोलण्यात मागचा उद्देश असायचा.

0: कोणता तरी विषय घ्यायचा आणि मैत्रिणींनी बसायचं आणि त्या विषयावर काहीतरी लिहायचं.
1: बरं,
0: तर आम्ही सर्वजणी लिहायचो. आता बाकीच्या मुलींनी आहे मैत्रिणींनी तो छंद म्हणून किंवा त्या दृष्टीकडे बघितला नाही. माझा तो दृष्टिकोन पुढे चालत गेलाय. आणि विशेष म्हणजे की खरं म्हणजे आपल्याला काहीतरी येत आहे ना, त्याला प्रोत्साहन मिळणं सुद्धा खूप
1: अगदीच खरं.
0: आणि त्यासाठी मला माझ्या काकांनी बाबांनी म्हणजे घरच्यांनी सर्वांनी खूप
1: सपोर्ट दिला.
0: एवढंच नाही तर कॉलेजमध्ये सुद्धा असे मला प्रोफेसर मिळाले की माझी ही कला आहे ती पुढे व्हायला पाहिजे म्हणून काही मार्गदर्शन करायचे, हे पुस्तकं आहेत हे वाचायला.
1: अच्छा,
0: अशा प्रकारे ते वाढत गेलं आणि कविता माझ्या जवळ आली.
1: याचा अर्थ म्हणजे तुम्ही तुम्हाला अशी व्यक्ती भेटत गेले आयुष्यामध्ये की ज्यांनी तुम्हाला साहित्य प्रवासामध्ये वेळोवेळी तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्ही पण त्यांच्याकडून खूप काही शिकलेला आहात. खरंच घरचा सपोर्ट असल्याशिवाय आणि शिक्षकांची साथ असल्याशिवाय खरंच ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही असं मला वाटतं. तरी सुद्धा कविता लिहिल्यानंतर एक अश्विनी अतकरे म्हणून तुम्हाला ओळख दिलेली अशी कोणती कविता आहे असं तुम्हाला वाटतं?
0: खरी ओळख मला अतकरे ही लग्नानंतरची ओळख आहे. पण त्याही आधी अश्विनी राऊत म्हणून मी जेव्हा कविता लिहित होते तर बाहेरचं नाव माझं राऊत म्हणून, तर अश्विनी राऊत म्हणून कविता लिहायचे. पहिली कविता माझी 10वीला दैनिक देशोन्नतीला प्रकाशित झाली आणि त्यानंतर तो एक हुरूप असतो की आपली पहिली कविता आहे प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर वन बाय वन अशा कविता येत गेल्या. मग दोन दिवस तीन दिवस झाले की मला ती सवय झाली की वृत्तपत्राला येत आपल्याला प्रोत्साहन मिळतंय. आणि आनंदाची गोष्ट अशी ना की त्यासाठी जे वाचक वर्ग आहे, आपण म्हणतो की लिहिणं जेवढं सोपं म्हणावं तेवढे वाचक सुद्धा खूप जागृत. आणि त्या वाचकांमार्फत माझ्याकडे रोजचे पत्र यायचे की तुमची ही कविता आम्हाला आवडली, ही तुमची सारोरी आवडली आहे. आणि त्यावर सविस्तर पत्र असायचं. आणि सांगायला मला एक गंमत वाटेल, एक मला पत्र आलेलं अक्षरशः 8 पानांचं ते पत्र होतं चारोळीवर. आणि ती चारोळी अशी होती की प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, आकर्षणालाच प्रत्येक जण प्रेम समजतो आहे.
1: अच्छा,
0: तर म्हणजे वाचक किती जागृत असावा किंवा असतो असं म्हणायला हवं. तर प्रत्येक जण असं तुम्ही का म्हटलेलं आहे, तुम्ही कित्येक जण असं म्हणायला हवंय. तर लिहिताना वाचक सुद्धा किती जागृत आहे याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं.
1: बरोबर, म्हणजे वाचक वाचकाला समोर डोळ्यासमोर ठेवून कधी कधी आपण जी रचना लिहितो तर अर्थात रचना त्यांच्या मनात घर करून जातात आणि त्याही त्यांना आपल्याशा अशा वाटतात. बरोबर की नाही? तर साहित्याची सुरुवात झाली, तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कविता सादरीकरण करायला लागलात, तर मग एक अशी कविता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ज्याच्यासाठी तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला वाचकांकडून.
0: नक्कीच ती मला तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना वाचकांना सांगायला आवडेल. आणि जसं की तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे तीच कविता मला खूप आवडते. आणि मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कविता गाऊन म्हणायला हवंय, तर पण मला असं वाटतं की मला आवाज आहे गळा नाही असं काही, पण
1: असं काही नाही.
0: पण मी असं धाडस केलंय आणि तुम्ही जसं म्हणाला की त्याच कवितेला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं, तर तीच कविता आपण
1: अगदीच इर्शाद.
0: तर एक आपला आजचा जो तरुण आहे तरुण वर्ग, त्या तरुण वर्गाला संदेश देणारी ही कविता आहे.
1: बरं,
0: कविता आहे क्रांतीचा वणवा. खूप झाली निद्रा युवका, खूप झाली निद्रा युवका, आता देशासाठी जा. खूप झाली निद्रा युवका, आता देशासाठी जा. मागायाचेच मागणे तर लढणे.

0: साठी तू केला भ्रष्टाचार, शोध तुझा दुष्कर्माचा कोण आहे भागीदार, हो एकदा निष्कलंक, हो एकदा निष्कलंक, नको चारित्र्या वरडा, मागा याचीच मागणे तर लढण्याची हिम्मत मार, असत्याशी करुण संगत, असत्याशी करुण संगत, सांग मिळाला का आनंद,
1: खरे
0: असत्याशी

खूप खूप सुंदर. माय गायसेस मागणे तर लढण्याची हिम्मत माग. खूप सुंदर कविता अश्विनी तुम्ही आज आमच्या समोर सादर केली. श्रोते हो, आपण इथे थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा आणि सुंदर सुंदर कविता ऐकणार आहोत अश्विनी मॅम कडून. भेटूया लवकरच.

0: वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण एक सुंदर कवयित्री निमंत्रित केलेली आहे आणि जिचं नाव आहे अश्विनी अतकरे. एक सुंदर कविता आपण अश्विनीजींच्या आवाजात ऐकलेली आहे. तर अश्विनी, मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की आता तर साहित्य लिहायची सुरुवात झाली, साहित्य वाचण्याची सवय झाली, मग कविता लिहिल्यानंतर एक आपण असा एक टप्पा गाठतो की आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकण्याची अशी आस असते, हो की नाही? नवीन काहीतरी गोष्टी करण्याची पण एक भूक लागते. मग ते करता करता करता आपल्याला वेगवेगळ्या कवितांचा प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतो. मग त्या प्रकारांमधला एक कोणता प्रकार तुम्हाला आवडतो आणि का आवडतो?
1: खूप मनातला प्रश्न आहे, मनाला भावणारा प्रश्न आहे. आणि खरोखर साहित्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या आपल्या आपल्या काही जागा असतात त्यानुसार. तर माझा वीक पॉइंट किंवा माझा आवडता जर प्रकार म्हणाल तर तो आहे बालसाहित्य.
0: वा.
1: आणि बालसाहित्य म्हटल्यानंतर काय होतं ना की आपण सुद्धा बाल मनात जातोय आणि बाल पण कसं होतं ते आपण स्वतः जगायला
0: जातोय.
1: असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालो ना आपलं मन एक बालक असायला पाहिजे. आणि त्यातून कसं ना आपण स्वतः आनंदी राहतो, आनंद होतो. तर त्यासाठीच मला बालकविता खूप आवडतात. आणि त्या बालकविता वाचताना मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो बघायला तो खरोखर एक स्वर्गसुख म्हणायला हवं.
0: खरं, अगदी खरं.
1: आणि तुला मला सांगायला आवडेल की बालकविता लिहिल्यानंतर माझे पहिले जे वाचक किंवा श्रोते असतात
0: ते
1: माझी दोन मुलं.
0: क्या बात आहे.
1: आणि त्या मुलांना मग त्यांना कशी आवडली का, त्यांचे एक्सप्रेशन कसे आहे, त्यावरून मला त्यामध्ये कविता जेव्हा लिहितोय आपण तर त्यावर संस्कार होणं सुद्धा गरजेचं.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे एकदा लिहिल्यानंतर ती कायमस्वरूपी झाली असं होत नाही. मग मुलांना इथे या ओळीला काय वाटलंय त्यांचा सुद्धा मी थोडा फीडबॅक घेते. तर ते श्रोते म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि नंतर मग त्यांना जर ती माझी अप्रूव्ह झाली त्यांच्याकडनं तर ती माझी कविता पुढे जात आहे.
0: क्या बात आहे.
1: आणि अशाच कवितांमधून माझ्या पुढे पुढे कविता. आणि हा माझा एक जसा खूप आवडीचा विषय तरी मला अभंग लिहायला आवडतात.
0: क्या बात.
1: साध्या कविता लिहायला आवडतात. एवढंच नाही तर कवितेच्या थोडस बाजूला गेलं तर ललित लेखन आहे, बालकथा आहे, त्या सुद्धा त्यावर संस्कार करणं माझं सुरू आहे. आणि अशा प्रकारे हा प्रवास माझा सुरू आहे.
0: म्हणजे तुम्ही एकाच मोडची नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करता. अगदी. म्हणूनच मी मुद्दा म्हणून अष्टपैलू म्हणाले, कारण की अश्विनी मॅमच्या खरंच कविता तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की एकाच जाटणी ज्या कविता नसतात ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे वर्सटाईल पोएट म्हणून जर तुम्ही बघाल तर अश्विनी मॅम त्यात फिट बसतात. अश्विनी मॅम, आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे की लेखक किंवा कवी जेव्हा लिखाणाला सुरुवात करतो किंवा एक टप्पा गाठल्यानंतर त्याला स्वतःवर असं वाटतं की एक जबाबदारीचं तो काम करतोय, कारण की समाज प्रलोभन आपल्या लेखनांमधून समाजामध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती निर्माण करत असतात. तर एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी साहित्याच्या प्रवाहात काम करत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करता? म्हणजे मराठी भाषा संवर्धनाबद्दल किंवा साहित्य संवर्धनाबद्दल तुम्ही असे कोणकोणते उपक्रम करता, मला ऐकून घ्यायला आवडेल.
1: जसं आपण म्हणतो की साहित्य हा समाजाचा एक आरसा आहे.
0: खरं
1: म्हणजे आपण जे जे बघतोय ते आपल्या साहित्यात ते उतरतय. आणि जसं आपण सुरुवातीला सुद्धा म्हणालो की जसं आपण साहित्य लिखाण करतोय
0: बरं
1: त्याचबरोबर वाचक वर्ग सुद्धा जागृत असतो. आणि तुम्ही जे आहे ते जसंच्या तसं लिहायचं आहे, मग तुमच्या तो कोणताही प्रकार असू दे, मग बालकविता असू दे, ललित लेखन असू दे, कादंबरी असू दे, कथा असू दे, कोणत्याही प्रकारामध्ये. आणि जसं आहे तसं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. मग काही लेखन अशी असतात की अतिशयोक्तीमध्ये, पण अतिशयोक्ती किंवा काहीही लिहिताना कोणाच्याही भावना आपल्या
0: दुखावल्या नाही गेल्या
1: जाता नाही, किंवा कोणी त्यावर ऑब्जेक्शन घ्यायला नकोय, कोणत्या धर्माचा जातीचा त्यामध्ये उल्लेख व्हायला.
0: बरं बरं,
1: हे कटाक्षाने बघणं गरजेचं आहे असं
0: अगदी अगदी.
1: दुसरी गोष्ट असं की तुम्ही जेव्हा साहित्य लिखाण करता तर त्या साहित्यातून आपली संस्कृतीची एक छाप पडत असते.
0: खरे खरे, खूप सुंदर विचार मांडला.
1: म्हणजे जर मी मराठी आहे आणि मला मराठी रुजवायची आहे, तर मला माझ्या घरापासून जर सुरुवात करायची आहे, संस्कृती जपून करायची असेल, तर ती संस्कृती जपून करण्यासाठी मला माझ्या घरी मराठीचा वारसा जपणं गरजेचं.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: तर या दृष्टीने मी म्हणजे माझ्या घरापासून ती सुरुवात करते आहे आणि माझ्या लेखणीतून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे.
0: क्या बात है, खरंच अश्विनी मॅम कडून खरंच हे शिकण्यासारखं आहे की निदान बोलताना ती सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासूनच ती खर तर सुरुवात केली पाहिजे. खूप सुंदर अश्विनी मॅम. साहित्य संवर्धनासाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम करता, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल.
1: आता साहित्य जसं म्हटलं की मी माझ्या घरापासून मराठीचा वारसा जपते, तर माझं जसं मराठी माझा आवडीचा विषय आहे.
0: बरं,
1: म्हणजे मराठीमध्ये लेखन वगैरे असतं, त्याचप्रमाणे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते.
0: बरं,
1: तर ते कॉन्टेंट क्रिएट करताना, कॉन्टेंट बनवताना ते मुलांपर्यंत जात आहे, तर मुलांसाठी ते कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने बनवत आहे.
0: बरं बरं,
1: अशा प्रकारचे ते शैक्षणिक साहित्य निर्मिती मी करते.
0: बरं,
1: त्याचबरोबर आपल्याकडे असा एक समाज आहे ना की तिथे मुलींना बऱ्यापैकी पुढे नेल्या जात नाही, म्हणजे त्यांच्याकडे कलागुण असतात पण त्यांना ते स्टेज मिळत नाही.
0: खरं,
1: तर अशा काही मुली आहेत त्यांना मग स्टेज मिळवून देण्याचं ते महत्वाचं काम आम्ही करतो. आणि आणखी एक आवडेल सांगायला की मराठी जे जपवणूक करतोय, त्यांचं संवर्धन करतोय, तर यासाठी आम्ही एक शाखा निर्माण केलेली आहे ज्याचं नाव आहे सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ. तर या संस्थेमार्फत आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो, मग ते अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत कोणताही सण असो, प्रत्येक सण आम्ही साजरा करतोय आणि त्यामध्ये सगळेजण इन्वॉल्व्ह असतात.
0: अच्छा,
1: आणि माझ्याकडून एक समाजासाठी काहीतरी आपलं ऋण लागतंय म्हणून त्याच संस्थेमार्फत आम्ही एक संमेलन घेत असतो.
0: अच्छा,
1: तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्या जिल्ह्यामधली एक होत करू हुशार मुलगी आहे.
0: अच्छा,
1: तर त्या मुलीला वर्षभर पूर्ण शैक्षणिक साहित्य देण्याचा एक छोटासा एक माझा
0: प्रयत्न
1: म्हणून त्या मुलीला मी वर्षभराची एक काय म्हणू आपण त्याला एक
0: स्नेह भेट
1: भेट देतो किंवा एक माझ्याकडून एक मदत म्हणून
0: आहे.
1: तर म्हणजे आपल्याला जिथून रस्ता मिळते तर ते आपल्याला आपल्यापर्यंत कसं अवगत करायचं तो एक प्रयत्न सुरू असतो.
0: क्या बात है, मी यावेळेला तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल. अरुणा ढेरेने एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मला आजच्या पिढीकडून किंवा येणाऱ्या पिढीकडून काहीच टेन्शन असं वाटत नाही, कारण की जो प्रवास आम्ही साहित्यभूमीचा आम्ही इथपर्यंत गाठलाय आणि त्यांना तितकाच कॉन्फिडन्स होता की येणारी पिढी सुद्धा ही पालखी पुढपर्यंत घेऊन जाणार आहे साहित्याची. आणि अर्थातच त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अश्विनीताई. खरंच खूप सुंदर विचार आहेत तुमचे साहित्य सेवेसाठी किंवा मराठी भाषा संवर्धनासाठी. मुलांवर खूप चांगले संस्कार रुजवण्यासाठी तुम्ही जो उपक्रम करताना खरंच त्या गोष्टीला सलाम आहे. अश्विनी मॅम, या नोटवर मला एक तुमच्याकडून सुंदर कविता ऐकायला आवडेल.
1: नक्कीच, आपल्या सर्वांचा जीवाभावाचा विषय असतो तो म्हणजे आजी. सर्वांना हवी हवीशी वाटणारी अशी आजी. मग या आजीवर मी जसं म्हटलं की वेगवेगळे आपले साहित्याचे प्रकार आहेत, जसं आता बऱ्याच ठिकाणी वारीचे वारे सुरू आहे तर त्यामध्ये बरेचसे अभंग येतात, तर आजीवर लिहिलेला अभंग
0: काय बात आहे, म्हणजे अभंग तोही आजीवर लिहिलेला, अगदी सुंदर.
1: तर अभंग आहे किती वर्ण गुण, किती वर्ण गुण प्रकाशाचे दार, मायेचा भांडार माझी आजी. किती वर्ण गुण प्रकाशाचे दार, मायेचा भांडार माझी आजी. शोभे भाडी तिच्या, शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा, शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा, लावण्य सोहळा सदोदित. पदरात तिच्या, पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग, पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग, आनंदाचा मार्ग तिच्या ठाई.
0: वा वा वा.
1: कुटुंब पद्धती, कुटुंब पद्धती बदलली आज, कुटुंब पद्धती बदलली आज, मरतो आवाज मनातच. एग एग आजी, एग एग आजी बोबडे हो बोल, एग एग आजी बोबडे हो बोल, अर्थ हा खोल प्रेमासाठी,
0: प्रेमासाठी.
1: तिच्या सावलीत, तिच्या सावलीत कौतुक हो फार, तिच्या सावलीत कौतुक हो फार, जीवनाचा सार
0: सर्वांसाठी.
1: प्रेमाचे अंगण, प्रेमाचे अंगण माझे देवपण, प्रेमाचे अंगण माझे देवपण, घराघरपण जीवे भावे, घराघरपण
0: जीवे भावे.
1: किती वर्ण गुण प्रकाशाचे दार, मायेचा भंडार
0: माझी आजी, माझी आजी. सुंदर सुंदर सुंदर. खरंच आई हा जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांचा असतोच, पण आईवर आधारित अभंग हा मी पहिल्यांदाच ऐकला आणि खरंच खूप सुंदर आणि मनाचा ठाव गाठणारी आहे ही रचना, खरंच खूप सुंदर. श्रोते हो, इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण अशाच सुंदर गप्पा मारणार आहोत आणि आणखीन छान छान कविता ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर.

0: आचार्य 90 एफएम वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण गप्पा मारतोय कवयित्री अश्विनी अतकरे यांच्या बरोबर. सुंदर प्रश्नांची उत्तरं मिळालेत आपल्याला, मन भारावून गेलंय आणि सुंदर सुंदर कविता आपल्याला ऐकायलाही मिळाल्यात. अश्विनी मॅम, या टप्प्यावर आल्यावर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की नुकतंच तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा.
1: नुकताच माझा हा आपडी थापडी संग्रह आहे, बालकविता संग्रह आहे, याचं प्रकाशन झालेलं आहे आणि अगदी मुलांवर संस्कार व्हावे अशा या सर्व कविता आहेत. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये खूप चांगला प्रतिसाद या आपडी थापडीनी मला दिलेला आहे आणि डॉक्टर विजया वाडे यांची पाठराखण या पुस्तकाला दिलेली आहे. बाल साहित्यकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुरेश सावंत सर आणि सुरेश सावंत सर यांची प्रस्तावना या
0: क्या बात है, क्या बात है?
1: अशा पद्धतीचं हे सुंदरसं पुस्तक आहे. आणि काय म्हणतात ना की पहिलं पुस्तक म्हटल्यानंतर आहे आपल्या भाव मनात ज्या भावना येतात की जसं आपलं पहिलं बाळ असतं, ते बाळ येताना आपल्या मनामध्ये जसं खूप आनंद असतो, कौतुक असतं, त्याचप्रमाणे एक भीती सुद्धा असते की त्याला आपण त्याची जोपासना करू शकतो. तसं ते पुस्तक माझ्या हातात येताना जेवढा आनंद होता तेव्हा तो खरोखर वाचकांच्या पसंतीस पडेल का, ही सुद्धा एक मनात
0: घालमेल होती.
1: तर पण अशा पद्धतीने खूप छान असा हा संग्रह प्रकाशित झाला आणि मला आनंद दिला. त्याचप्रमाणे आपल्या जे वाचक आहेत त्यांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलेलं आहे या पुस्तकाला.
0: अगदीच, हे पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे, मी माझ्या मुलीला सुद्धा हे वाचायला दिलंय आणि तिला देखील खूप आवडलाय हा कविता संग्रह. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला कविता काय देऊन गेली?
1: हा प्रश्न म्हणजे खूप भावस्पर्शी म्हणायला हवाय, कारण जेव्हा कविता आपल्या आयुष्यात येत आहे तुम्हाला सांगायला आवडेल की असे बरेच जण आहेत की ही कविता लिहिते आहे किंवा काय करते आहे, तर लोकांचा काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
0: खरे खरे.
1: पण ह्या कवितेने मला सर्वस्व दिलंय. म्हणजे जसं म्हणतात ना की लोक म्हणतात की माझ्या नावाने ही प्रॉपर्टी आहे, तर मी माझ्या ह्या कविता आहेत ना ही माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे असं समजते आहे, कारण याला माझं नाव आहे, हे माझं स्वतःच क्रिएशन आहे. तर मला सर्वस्व दिलेलं आहे या कवितांनी. आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जाते आहे किंवा घरामध्ये असेल, आपल्या कौटुंबिक कार्यक्रम असेल, तेव्हा एक अश्विनी अतकरे, अश्विनी राऊत म्हणून, एक कवयित्री म्हणून म्हणताना जेव्हा आपल्याकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपली एक जबाबदारी सुद्धा.
0: खरे खरे खरे.
1: आणि जेव्हा आपल्याला जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत
0: आम्हाला आवडेल ऐकायला,
1: तर जसे हे पुरस्कार मिळालेले आहेत नुकताच आता सर्वत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे,
0: अरे वा,
1: तर या कवितांच्या दृष्टीने हे नाव आहे. तर मला असं वाटतं पुरस्कार घेताना आपल्या मनामध्ये जेवढा आनंद असतो तेवढीच एक मोठी जबाबदारी
0: असते
1: की नाही हा मला एक माझं कौतुक झालेलं आहे, तर यापुढे मला आणखी छान लिहायचं आहे आणि नक्कीच लिहिण्यासाठी वाचन करणं खूप
0: महत्वाचं आहे. महत्वाचं.
1: आता बऱ्याच जणांचा आरोप असतो की आजची पिढी ही वाचन करत नाही, पण तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच फास्ट मध्ये आपल्याला पुस्तक प्रकाशित होताना सुद्धा दिसतात.
0: खरे.
1: तर मला असं वाटतं हा दृष्टिकोन काहीतरी बदल घडवणारा आहे.
0: खरंच खूप सुंदर. पुस्तक प्रकाशनाची जर ही गोष्ट तुम्ही सांगितली खरं तर मला त्या संदर्भात आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की सर्जनशील प्रकाशक मंडळाशी तुम्ही एकनिष्ठ आहात, तुम्ही कार्यरत आहात तिथे, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: जसं आपण म्हणतो की आताच बोलतोय पण की पिढी ही वाचन करत नाही पण तेवढ्याच पद्धतीने पुस्तकं सुद्धा प्रकाशित होत आहे म्हणजे लिहिणारे सुद्धा आहेत आणि लिहिणारे जेव्हा हात असतात ना तेव्हा पुस्तक हातात घेणारे हात सुद्धा नक्कीच पुढे असतात.
0: बरं.
1: आणि याच दृष्टीने सर्जनशील पब्लिकेशन आहे त्यातर्फे आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय. आतापर्यंत आमचे 11 पुस्तकं कारण नुकतंच आमचं सुरुवात झालेली आहे
0: 2026
1: येस आणि एवढ्याच लवकर आमच्या 11-12 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली
0: म्हणजे 7 महिन्यांमध्ये तुम्ही 11 पुस्तकं.
1: अगदीच. तर आनंद वाटतोय की खरोखर आपल्या जे लेखक आहेत कवी मंडळी आहेत या पसंतीस त्यांच्या पसंतीस आपला हा पब्लिकेशन येतो आहे आणि त्यांचं बांधणी असेल किंवा पेपर असेल तुम्ही इतर पुस्तकांच्या तुलनेत बघाल तर ते खूप सुंदर आहे. हेच पुस्तक जरी बघितलंय तुम्ही तर कलर आहे
0: जे
1: प्रत्येकाला आवडेल असं
0: रंगसंगती
1: आहे रंगसंगती आहे तर या प्रकारचं जे क्वालिटी जपणं आपण म्हणतोय
0: तर सादरीकरण जसं तुम्ही करता कवितांच्या पुस्तकाच्या मार्फत ते देखील खरंच महत्वाचं आहे. खरं खरं या संस्थेशी जुळल्यानंतर किंवा या साहित्य प्रवासात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कौतुकाची थाप मिळते. आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं तर त्या पुरस्कारांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: आता हे पुरस्कारांची जी शाखा आहे तर अटकरे नंतर सुरू झालंय पण अश्विनी राऊत म्हणून जेव्हा आम्ही होतोय तर तेव्हापासून ही पुरस्कारांची श्रृंखला सुरू झाली आहे. मला सर्वात पहिला पुरस्कार मिळालेला होता जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते.
0: बरं.
1: तर सावित्रीबाई फुले पुरस्कार होता राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि हा पुरस्कार घेताना माझे वडील माझ्यासोबत होते आणि आपण नक्कीच अनुभवू शकतो की सर्व काम बाजूला ठेवून की मुलीला एक पुरस्कार मिळतो आहे कवितेच्या दृष्टीने तर त्या पुरस्कारासाठी मला तो पुरस्कार स्वतः घेताना त्याही पेक्षा तो आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर बघणं तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. त्यानंतर अहिल्याबाई फुले भूषण पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य प्रभा म्हणून साहित्य संपदाचा पुरस्कार मिळाला आहे. आता नुकतंच सर्वद पुरस्कार मिळालेला.
0: अरे वा. म्हणजे
1: अशी श्रृंखला बरीच मोठी आहे आणि त्यातलं हे मानाचे पुरस्कार मला वाटतं ज्यांनी मला नाव दिलेलं आहे. आताच अखिल भारतीय संमेलन झालेलं त्या संमेलन मध्ये सुद्धा कविता म्हणण्याचा एक सुंदरसा योग एक आपण म्हणतोय ना की आपल्यामध्ये सकारात्मकता असणं खूप गरजेचं आहे.
0: अगदी अगदी.
1: आणि तुमच्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर तुम्ही प्रत्येक पाऊल यशस्वी रीतीने पुढे
0: टाकू शकता. अगदीच बरोबर.
1: आपले विचार सकारात्मक ठेवा असे मी सगळ्यांना नक्की सांगू इच्छिते.
0: क्या बात. मी मुद्दा म्हणूनच अश्विनी मॅडमना अष्टपैलं व्यक्तिमत्व याच कारणासाठी बोललेली आहे. याचं उदाहरण जिवंत उदाहरण तुम्ही आता ऐकलेलंच आहे. अश्विनी मॅम तुमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपडी थापडी या काव्य संग्रहातील तुमच्या मुलांना आवडणारी कविता मला ऐकायला फार आवडेल.
1: नक्कीच. आणि खरोखर आपल्या सर्व वाचकांना मला ऐकवायला खूप आवडेल. आणि आपण मुंबईचे आणि लोकलचा प्रवास आपला म्हणजे जीवाभावाचा विषय
0: आहे.
1: मग अशा या मुंबईचा प्रवास करताना लोकलचा प्रवास करताना जर प्राणी जर आले तर काय होईल तर अशी काहीशी गंमत असणारी ही बाल कविता आहे.
0: अरे वा.
1: प्राण्यांची सभा.
0: वा.
1: बोरिवली मधून ही प्राण्यांची सभा निघालेली आहे आणि आपली मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायला जाण्याचा त्यांचा हा बेत आहे.
0: अरे वा.
1: तर या कवितेमध्ये ऐकूया. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. बोलण्याची सर्वांनाच मिळाली बरं का मुभा.
0: अरे वा.
1: मुंबईच्या लोकलने मुंबईच्या लोकांनी जाऊ आज फिरायला मुंबईच्या लोकांनी जाऊ आज फिरायला करू मज्जा मस्ती छान खेळू मरीन ड्राईव्हला. लोकलचा मधला डबा लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने दोन दोनच्या रांगेने निघाले आनंदाने अटीने. स्टेशनवर येता येताच तुम्हाला पण माहितीये लोकलला कशी गर्दी असते. स्टेशनवर येता येता घाम फुटला कोल्होबाला स्टेशनवर येता येताच घाम फुटला कोल्होबाला एवढी मोठी गर्दी पाहून जोर आला होता सिंहाला. म्हणे नका घाबरू कोणी म्हणे नका घाबरू कोणी मधल्या डब्यात चढा म्हणे नका घाबरू कोणी मधल्या डब्यात चढा सर्वांना मोजता मोजता बोले दोनचा पाडा. मग काय झालं पुढे टून टून करीत टून टून करीत गेले लेडीज डब्यात ससोभा टून टून करीत गेले लेडीज डब्यात ससोभा कुठे हरवला म्हणून शोधू लागला वाघोबा. हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना
0: बर
1: हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना गर्दी बघून मोराला रडू काही आवरेना. अस्वल दादाची आता नव्हती होत हिम्मत अस्वल दादाची काही आता नव्हती होत हिम्मत लेडीज डब्यातून ससोबा म्हणे इकडे मस्त आहे गंमत. माकड दादा पटकन वरती जाऊन बसला
0: बर
1: माकड दादा पटकन वरती जाऊन बसला आणि लटकलेली माणसं बघून जोर जोरात तो हसला. सर्वांचीच चांगली आता
0: झाली होती पंचायत
1: सर्वांचीच चांगलीच आता झाली होती पंचायत
0: लोकल दिली सोडून
1: आणि परतले उद्यानात घाई.
0: खूप सुंदर खूप गोड कविता आणि लहान मुलांना खरंच आवडणारी कारण की राणीबाग वेगवेगळ्या उद्यानात जायला लहान मुलांना फार आवडतं आणि यात छोट्या छोट्या बालदोस्तांसाठी छोट्या छोट्या ह्या प्राण्यांची कविता खरंच त्यांना खूप आवडणारी आहे आणि मला सुद्धा खूप आवडली बरं का. अश्विनी मॅम वेळात वेळ काढून आणि आमच्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सुंदर गप्पा मारला. तुम्ही जनजागृतीसाठी जो काही उपक्रम राबवत आहात ते तुमच्याकडून ऐकून आम्हाला खरंच खूप शिकण्यास आम्हाला मिळालं आणि आमचा दृष्टिकोनही बदलला. यासोबत तुमच्या खूप सुंदर कविता ऐकल्या आणि तुम्ही जो उपक्रम राबवत असता साहित्य संवर्धनासाठी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी त्यासाठी खूप खूप शुभेच्छा असंच लिहित रहा आणि आम्हाला पण तुमच्या कवितेतून आनंद देत रहा. थँक्यू सो मच.
1: खर तर तुमचे मला आभार मानायचे आहेत. आचार्य 90 FM ने खरोखर मला त्या योग्य समजलेत आणि तेवढा विश्वास दाखवला त्यासाठी मी आपले आभारी नाही तर खरोखर ऋणी आहे. आणि मला सुद्धा आपल्या FM सोबत आणि आपल्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. थँक्यू सो मच. त्याचबरोबर वाचक मंडळी आणि माझ्या परिवाराचा तेवढाच मला हातभार आहे. सगळ्यांची मी आपल्या 9 FM 90 FM च्या वतीने सगळ्यांचे आभार.